या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 अर्थात 13 सप्टेंबर 2026। पहाटेचे 5:55 आणि 41 सेकंद होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने करूया।

आपण ऐकत होतात श्यामा चित्तार यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना. यानंतर ऐकूया भाग्यश्री बापट यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना.

0: या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदीच्या या भागात मी सचिन धोत्रे. श्रोते हो, आपण ज्याची गेली वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस अखेर आला, म्हणजे आपले गणपती बाप्पा उद्या येणार. बाप्पा घरी येण्या अगोदरचे दिवस म्हणजे कसे आनंद, उत्साह आणि तयारीने अगदी भारलेले असतात. ने म्हणजे बाप्पा घरी येणार म्हटलं की घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक ऊर्जा निर्माण होते. त्याच्या आगमनाच्या काही दिवस आधीपासूनच घरामध्ये तयारीला सुरुवात होते. घर स्वच्छ केलं जातं आणि बाप्पासाठी सुंदर आरास कशी तयार करायची याचं नियोजन केलं जातं. घरातली मोठी माणसं सजावटीचं सामान आणतात. आई आजी नैवेद्य आणि प्रसादाची तयारी करायला लागतात. तर मुलं मुली फुले माळा दिवे आणि सजावटीच्या वस्तू लावण्यासाठी उत्साहाने मदत करतात. बाप्पासाठी सुंदर मखर तयार केलं जातं. घरातले सगळेजण मिळून आरास कशी करायची, कोणती फुलं आणायची, ती कशा रीतीने मांडायची हे ठरवतात आणि आगमनाच्या दिवशी काय तयारी करायची हेही ठरवतात. अर्थात हे ठरवताना चर्चा, वादविवाद आणि त्यातून निर्माण होणारे रुसवेफुगवेही होतात. पण त्यामुळेच तर घरातलं वातावरण कसं आनंदाने आणि उत्साहाने भरून जातं. कारण प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता असते की आपला लाडका बाप्पा घरी येणार कधी. त्याच्या आगमनाची चाहूल लागताच ऐकू येणारा तो ढोल ताशांचा आवाज, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि कुटुंबातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव वातावरण आणखीनच प्रसन्न करतात. श्रोते हो, गणेशोत्सव म्हणजे केवळ एक उत्सव नाही किंवा इव्हेंट तर नाहीच आहे, तर तो आहे कुटुंबातील सगळ्यांना एकत्र आणणारा आनंदाचा सोहळा. आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या ताणतणावाच्या आयुष्यात बाप्पाच्या आगमनामुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ना, जी पुढे वर्षभर आपल्याला पुरते. तेव्हा आपण सगळेजण मनापासून म्हणूया.

0: प्रसादाची केली वेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
1: जगूया आनंदी जगूया आनंदी
2: सकारात्मक जगण्या

श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत होतात जगूया आनंदी. जाणून घेऊया हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि अस्मिता वाहिनीच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सुरुवातीला रूपरेषा, यानंतर 6:40 आणि पुन्हा 2:00 कृषीवाणी. विषय भाजीपाल्याचे पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि पुन्हा 2:05 मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार. सहभाग तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. परिसर 6:50 आणि पुन्हा 2:10 वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान भाग पहिला. लेखक निवेदक प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. ऐसी अक्षरे रसिके 7:00 आणि पुन्हा 2:55 या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी 7:25 तर ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर 7:40 अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 124 9:00 आपण ऐकू शकाल. लेखक नितीन साळुंके. वाचक स्वर मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. सामुदायिक गायनपाठ भाषा नेपाळी 9:30. नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्य पराग 9:45. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड 11:05. दुपारी 12:00 वनिता मंडळ. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. यात सुरुवातीला शैक्षणिक तथा अभिनय क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तथा रोगतज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही सहक्षेपित करू 2:40. सायंकाळी 5:30 युववाणी. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. यात रिस्क 5 एक्सटेन्शन लँडस्केप या प्रकल्पासाठी निवड झालेल्या राहुल प्रकाश आतराम या युवा मित्राची मुलाखत. गंमत जम्मत पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती 6:30. वृत्तविषय 7:15. 7:30 महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत विरुद्ध श्रीलंका संघातील अंतिम सामन्याचं संघातील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून सामना संपेपर्यंत प्रसारित केलं जाईल. त्यामुळे अस्मिता वाहिनीवरील सर्व कार्यक्रम फक्त न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकाल. 7:30 माझं आवार माझं शिवार यात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी. रात्री 8:15 लोकसंगीत. 8:30 हिंदी सुगम संगीत. त्यानंतर

0: 9 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स, रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रमात सुमित सिंग पदम यांचं सतारवादन, हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील, आम्ही सहक्षेपित करू. आजचे नादब्रह्माचे कार्यक्रम, निषाद बाकरे यांचं गायन, राग बहादुरी तोडी, सकाळी 10:30 वाजता. सूरज वेंकटचलन यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग बेगडा आणि लतांगी, दुपारी 2:30 वाजता. आणि सायंकाळी 5:02 वाजता राजेश्वरी गणेश यांचं गायन, राग रीती गौळा, रामप्रिया आणि मधुवंती. तर श्रोते हो, हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक कार्यक्रम. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा येथे 33 तर सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 25 तर सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 93% अशी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद सांताक्रूज येथे 4.9 मिलीमीटर अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या तुरळक सरी पडतील. काही ठिकाणी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आमच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना ही 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी आहे. समुद्र किनाऱ्यापासून अर्थात नैऋत्य अरबी समुद्र, सोमालियाची किनारपट्टी आणि अरबी समुद्रातल्या पश्चिम मध्य क्षेत्रात, तसेच वायव्य अरबी समुद्रात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि हा वेग ताशी 60 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया पुढील कार्यक्रम कृषीवाणी, पण तत्पूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9.50 कोटी अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: 6:41 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भाजीपाल्याचं पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी, कारली, दोडकी, वाटाणा, गाजर, बीन, पालेभाज्या इत्यादी भाजीपाल्यांचं काढणीनंतरच्या चुकीच्या हाताळणीमुळे एकूण उत्पादनाच्या 20 ते 30% नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं तर 0.5% उत्पादन वाढीव मिळाल्यासारखं होईल. भाजीपाल्याच्या काढणीपासून खाण्यापर्यंत, अगर प्रक्रिया करण्यासाठी वापर करेपर्यंत, त्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांना त्यांच्या काढणीनंतरचं व्यवस्थापन असं म्हणतात. यामध्ये काढणी, हाताळणी, प्रतवारी, पूर्व शीतकरण, पॅकिंग, वाहतूक, साठवण, विक्री, प्रक्रिया पदार्थ तयार करणे, निर्यात इत्यादी बाबींचा समावेश होतो. काढणीनंतरची गुणवत्ता आणि आयुष्य त्यांच्या काढणीवर अवलंबून असतं. भाज्या योग्य वेळी आणि योग्य त्या पक्वतेच्या काढल्यास त्यांची गुणवत्ता चांगली राहते. भाजीपाल्याची काढणी सकाळी करून त्याची साठवण सावलीत करावी. शेतावर भाज्यांची हाताळणी योग्य प्रकारे करावी. टोपल्या, करंड्या किंवा प्लेट वापराव्यात. काढणीनंतर रोगट, किडलेल्या, विकारयुक्त, चिरडलेल्या, दबलेल्या भाज्या वेगळ्या कराव्यात. त्यानंतर त्याचं वजन आणि आकारमानानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केल्यानंतर अ दर्जाचा माल परदेशी निर्यातीसाठी, अगर दूरच्या बाजारपेठेत, ब दर्जाचा माल स्थानिक जवळच्या बाजारपेठेत, तर क दर्जाचा माल प्रक्रियेसाठी वापरावा. कोरुगेटेड बॉक्समध्ये भाज्यांचं पॅकिंग करावं. कांद्यासारख्या भाज्यांचं आकर्षक 5 किंवा 10 किलो गुणपाटाच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करावं. चांगल्या आणि आकर्षक तसेच मजबूत पॅकिंगमुळे वाहतूक, साठवण आणि प्रत्यक्ष विक्री करत असताना होणारी इजा टाळली जाते. मालाला संरक्षण मिळतं, हाताळणी सुलभ होते, रोगजंतूंचा संपर्क टळतो, आकर्षक पॅकिंग ग्राहकाला आकर्षित करते

0: आणि विमान रेल्वे वाहतुकीसाठी वेगवेगळी पॅकिंग असावीत. भाज्या काढल्यानंतर त्यांची जीवरासायनिक क्रिया अखंडपणे चालूच असते. आपल्याला कमी तापमानात आणि जास्त आर्द्रतेत या क्रियेचा वेग कमी करता येतो. पूर्व शीतकरण केल्याने भाज्यांचं काढणीनंतर आयुष्य वाढवता येतं. कोबी, गाजर, फ्लॉवर 0° तापमानात 90-95% आर्द्रतेत ठेवल्यास 3 आठवडे त्यांचं आयुष्य वाढतं. म्हणून शीतकक्षाचा वापर करणं फायद्याचं ठरतं. विटा, वाळू, बांबू, वाळ्याचं गवत, सुतळी इत्यादी साहित्यापासून फक्त 1,000 रुपयात घरगुती 0 ऊर्जेवर आधारित भाज्या साठवणीसाठी शीतकक्ष उभारता येतो. परदेशात 50% भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्या जातात. भारतात फक्त 1% प्रक्रिया म्हणजे अगदी नगण्य प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. वाया जाणाऱ्या, इजा पोचलेल्या, रोगमुक्त अशा भाज्यांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून निर्यात करावेत. कोबी, फ्लॉवर, गाजर, बटाटा इत्यादी हवाबंद डब्यात साठवता येतात. टोमॅटोपासून सॉस, केचप, मिरचीपासून लोणचं, चटण्या, आल्यापासून सुंठ, सरबत, बटाट्यापासून वेफर्स, चिप्स, लसूण कांद्याची पेस्ट, वाळलेल्या पालेभाज्या असे अनेक प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या भाज्यांमध्ये कांदे, बटाटे, भेंडी, कारली, मिरची तसेच स्वीटकॉर्न, हिरवा वाटाणा, फ्रेंच बीन्स, घेरकिन, काकडी, चेरी, टोमॅटो इत्यादी भाज्यांची वेगवेगळ्या देशांना निर्यात केली जाते. काही ठराविक मापदंड असणाऱ्या भाज्यांची निर्यात होऊ शकते. एकंदरीत दिवसेंदिवस भाजीपाल्याला देशांतर्गत आणि परदेशात मोठी मागणी आहे. ही मागणी पुरी करण्यासाठी उत्पादनाबरोबरच वाया जाणारे 20-30% प्रमाण कमी करावं.
1: आपण ऐकत होतात भाजीपाल्याचं पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान याची माहिती. कृषीवाणी कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 PM. 6:45 होत आहेत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मनन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्य मनन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. आरोग्य मनन संपदा या कार्यक्रमांतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबेटीस, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्यामुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. डायबिटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं का महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबिटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे, पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं, हा एक जनरली ॲटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते.

0: अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना बी पी आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मलायटस, म्हणजे गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. तो कशामुळे होतो? जो काही आपलं प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे 3 वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहे, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05 6:50 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग पहिला. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग पहिला.
3: श्रोते हो नमस्कार. पहाटीची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, पानांची सळसळ आणि झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारी सूर्याची कोळी किरणे, या सुंदर दृश्यामागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे वनस्पती. आपण कधी विचार केला आहे का पृथ्वीवरील जीवनाचा खरा आधार कोण? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच वनस्पती. वनस्पती म्हणजे केवळ हिरवीगार झाडे नाहीत, त्या पृथ्वीवरील जवळजवळ प्रत्येक अन्न साखळीची सुरुवात आहेत. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जेत रूपांतरित करतात. कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने त्या आपले अन्न तयार करतात आणि याच प्रक्रियेत वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. आपण श्वास घेतो, प्राणी श्वास घेतात, पक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव देखील श्वसन करतात. या सर्वांच्या जीवनामागे वनस्पतींचंही योगदान आहे. मित्रहो, एखाद्या जंगलात उभे राहून पहा, तिथे एक फक्त झाड नसते. ते कोणासाठी अन्न असते, कोणासाठी घर असते, कोणासाठी सावली असते, तर कोणासाठी जीवनाचा आधार असते. गवत खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यापासून सुरुवात झालेली अन्न साखळी पुढे मांसाहारी प्राण्यांपर्यंत पोहोचते. म्हणजेच वनस्पतींमध्ये साठवलेली सूर्याची ऊर्जा संपूर्ण अन्न साखळीमध्ये प्रवाहित होते. धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया, मसाले, चहा, कॉफी, औषधी वनस्पती आदी आपल्या दैनंदिन जीवनातील असंख्य गरजा वनस्पती पूर्ण करतात. इतकंच नाही तर कापूस, ताग, बांबू, लाकूड, रबर यासारख्या असंख्य नैसर्गिक संसाधनांचे मूळही वनस्पतींमध्येच आहे. वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, पण त्यांचे कार्य इथेच थांबत नाही. त्या वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि कार्बनचे संचयन करतात. म्हणूनच हवामान बदलाच्या आव्हानात वनस्पती आणि जंगलांचे महत्व अत्यंत मोठे आहे. आपण मनुष्य म्हणून कल्पना करा, जर पृथ्वीवर वनस्पती नसत्या तर ना अन्न साखळी राहिली असती, ना अनेक प्राण्यांचे अस्तित्व, ना पुरेसा ऑक्सिजन, ना हिरवाई, आणि कदाचित पृथ्वीवरील आजची जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती. म्हणूनच वनस्पती म्हणजे पृथ्वीच्या जीवनचक्राचा पाया आहे. आपण एखादे झाड लावतो तेव्हा आपण केवळ एक रोपटे लावत नाही, तर आपण भविष्यातील अन्नाची शक्यता निर्माण करतो, अनेक जीवांना आश्रय देतो आणि जीवनाला श्वास देतो. म्हणून लक्षात ठेवूया की वनस्पती जगल्या तर जीवसृष्टी जगेल, वनस्पती समृद्ध झाल्या तर पृथ्वी समृद्ध होईल. वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे त्याचमुळे अधिष्ठान आहेत, त्यांचे संवर्धन म्हणजे पृथ्वीवरील जीवनांचे संवर्धन. मित्र हो, आपण हे बऱ्याचदा ऐकतो परंतु कृतिशीलता याबाबत कमी पडते. आपण महाराष्ट्रातील काही उदाहरणं पाहूयात. पर्जन्य छायाच्या प्रदेशातील राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांनी माथा ते पायथा या पद्धतीने तीव्र उताराच्या डोंगरावरील पाणी, डोंगरावर लावलेल्या जंगली वृक्ष, बोर, बाभूळ, सीताफळ यांच्यासारख्या वृक्षांनी लागवड करून ते पाणी थांबवलं. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या त्यातून कायम सुटलीस, त्याचबरोबर गावातील जमिनीतील भूजल पातळीतही वाढ झाल्यानं सिंचनाची व्यवस्था तिथल्या शेतकऱ्यांनी उभी केली. अवघ्या गावाच्या सहकार्याने वृक्ष लागवडीने राळेगण सिद्धीचं रूपांतर जगामध्ये राळेगण सिद्धीमध्ये झालं आणि ते आत्मनिर्भर सिद्धी गाव अवघ्या गावाचं आणि अवघ्या शहराचं आणि देशाचं एक आकर्षण केंद्र बनलं. हिवरे बाजार या छोट्याशा गावाला स्वयंपूर्ण बनवण्याचंही कार्य सरपंच पोपटराव पवार यांनी हिरवळीचं वनस्पतींचं आच्छादन वाढवून करून दाखवलं. महाराष्ट्राच्या या प्रेरक कथा आपल्याला कृतिशील करतील हा विश्वास मला वाटतो. चला आपणही आपल्या परिसराला पर्यावरण स्नेही

0: बनवण्याचा संकल्प करूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग पहिला ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:10. यानंतर दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:42 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या सीमेवरचा भाग या दरम्यान एक अतिशय लोकप्रिय लोककला अस्तित्वात आहे, ती म्हणजे दशावतार. कर्नाटकातील यक्षगान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार यामध्ये एक विलक्षण साम्य आहे. दोन्ही लोककला प्रकारात नृत्य, नाट्य, वादन, अभिनय यांचा समावेश असतो. दशावताराला पुरातन कालचं नाटक असं म्हटलं जातं. दशावतारामध्ये प्रारंभी गणपती, रिद्धी सिद्धी आणि सरस्वती यांची सोंग पूर्वरंगात येतात. पखवाज, हार्मोनियम, झांज या वाद्यांच्या साथीनं दशावतार सादर केला जातो. मुख्यतः तळ कोकणातील यात्रेच्या जत्रेच्या प्रसंगी दशावतार सादर होतो. साधारणतः दिवाळीनंतर तुळशीचं लग्न होतं आणि तुळशीच्या लग्नानंतर गावोगाव दशावताराचे खेळ होतात. त्यावेळी देवीच्या मंदिरातून तरंग आणि पालखी मिरवली जाते. दशावताराला दही कालो देखील असं म्हटलं जातं. कोकणात रवळनाथ, भूतनाथ, गिरोबा, वेतोबा, घोडेमुख, कळेश्वर, सातेरी, पावणाई, खाजना देवी, भराडी देवी, केपा देवी अशा वेगवेगळ्या देवता आहेत. त्यांचे ग्रामोत्सव साजरे होत असतात, त्यावेळी दशावताराचे खेळ होतात. 1728 मध्ये श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून आडिवरे इथं दशावताराचे खेळ आणले. आडिवऱ्याच्या महाकाली समोर दशावताराचा खेळ झाल्याचा उल्लेख आहे. दशावतार हे कोकणातील प्रसिद्ध भक्तीनाट्य असून त्यामध्ये गणेशाचं सोंग अतिशय महत्वाचं असतं. पांडव प्रताप, हरिविजय, जेमिनी, अश्वमेध, भक्तिविजय, काशीखंड, शिवलीलामृत, नवनाथ आदी ग्रंथांमधून दशावताराच्या कथा घेतल्या जातात. पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन भागात दशावतार सादर होतो. पूर्वरंगाला आठ दशावतार असंही म्हणतात. समर्थ रामदासांच्या दासबोधात दशावताराचा उल्लेख आहे. तू असा खेळता नेटके दशावतारी, तेथे येते सुंदर नारी, नेत्र मोडीती कळा कसुरी, परे अवघे धटिंगण. यावरून 17व्या 18व्या शतकात दशावतार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय होता, गोव्यातही लोकप्रिय होता असं दिसतं. दशावतारातील सोंग ही ईश्वराची असतात. त्या संदर्भात बहुरूपी रूपे नटला नारायण सोंग संपादून जैसा तैसा असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. दशावतारात पालखीचा विधी झाला, तरंग नाचून झाले की पूर्वरंग सुरू होतो.

0: त्याआधी बसवा हा प्रकार सादर होतो. शंकर पार्वतीचं नृत्य म्हणजे बसवा नृत्य. भगवान गणेश यांचे माता पिता शंकर पार्वती त्यांचं स्मरण बसवा नृत्याद्वारे होतो. नंदीवर बसून नृत्य केल्याचा आभास बसवा नृत्यामध्ये केला जातो. द्वारपालन नृत्यानंतर गणपतीचं आगमन होतं. गणपती रिद्धी सिद्धी यांच्यासह येतो. त्यावेळी भटजी हे पात्र किंवा सोंग येतं. त्याच्याकडून गणपतीची मानसपूजा होते. सूत्रधार गणपतीची स्तुती करतो. शावरातील गणपतीचं सोंग इतकं महत्वाचं असतं की दशावतारी पेटाऱ्यात गणपतीची सोंड ठेवली जाते आणि दशावताराच्या प्रारंभी प्रथम गणपतीची आरती या पेटाऱ्याजवळ होते. सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची नोरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटीशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची अशी गणपतीची आरती होते. ही परंपरा आजही तळकोकणात ग्रामोत्सवात सुरू असते. त्यामुळे गणेश उत्सवाला ही कोकणवासियांच्या आनंदाला उधाण येतं.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध तूप श्रीखंड पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
5: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
4: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
5: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
6: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
7: यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.
8: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
9: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
10: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वं त्वं त्वं. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
9: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
10: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वाग ना तसं. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचं आहे की नाही, मजक पाहू.
9: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
11: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
12: सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्यांनी सर्व काटे आणि दगड बाजूला केले.
11: या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तेव्हा जरूर ऐका 13 सप्टेंबरला अर्थात रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.

0: सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षासंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष वी राधा यांची माहिती. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. जगाच्या अनेक भागात सध्या सुरू असलेलं संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील ध्रुवीकरण आणि विभाजित स्थितीबद्दल ब्रिक्स गटातील देशांनी चिंता व्यक्त केली आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवर महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे. शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे. ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणारा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं. या जाहीरनाम्यातील ठरावांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले.
2: आज की चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता. रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है. आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
1: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स देशांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं मोदी यांनी आवाहन केलं. गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला. तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली. दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले,
2: अब समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमती को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले. अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा. इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी. ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए.
1: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

आहेत या दौऱ्यात. शहा आज बीकेसीमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ते एशियाटिक सोसायटीला देखील भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. राज्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्येही गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा मिळतात की नाही यावर ज्याप्रमाणे नियंत्रण यंत्रणेद्वारे देखरेख ठेवली जाते त्याच धर्तीवर आता शाळांसाठीही ही यंत्रणा लागू केली जाणार आहे. या विशेष प्रयत्नांमुळे राज्यातील हजारो शाळांमधील प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक सोयीसुविधा आणि आरटीई अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर यावर थेट प्रशासकीय लक्ष राहील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन उमेदवारांच्या दृष्टीनं भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गतिमान आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्यावर भर दिला जाईल. तसंच राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार केली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल पुण्यात दिली. एमपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनानं स्थापन केली भरती परीक्षा कृती दलाच्या वतीनं काल पुण्यात विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, अन्य भागधारकांशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानिमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे. या समितीकडे आतापर्यंत राज्यभरातून परीक्षा संबंधीच्या सूचनांचे 18,000 अधिक ईमेल्स आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनासाठी आता काहीच तासांचा अवधी आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशाचं स्वागत करण्यासाठी मंडपांची उभारणी, सजावट यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी एसटी बसच्या 94 बस सोडल्या असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. नागपुरात प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही मुंबई गोवा महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र होतं. गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीनं 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत सांगलीसह राज्यातील जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या राज्यांशी संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. पिकांच्या झालेल्या नुकसानीसह सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश बावनकुळे यांनी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या 18 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असं बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये वार्ताहरांना सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान सध्या सण उत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही आंदोलन करू नये असं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे. महिला टी20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची गतविजेत्या श्रीलंकेशी लढत होणार आहे. दुबई इथं हा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेचं 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे.
भारतानं महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्याही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा 5-1 असा पराभव केला.

0: दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीननं जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. भारत आणि चीन यांच्यात आज अंतिम लढत होणार आहे. या स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम फेरीतील सामन्यात आज भारतीय संघाची दक्षिण कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे. हवामान. राज्यात आज सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे शहरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला स्वीकृती. बहुपक्षीय दृष्टिकोनावर सदस्य देशांची सहमती. शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देखरेख प्रणाली विकसित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील भरती परीक्षांसंदर्भात विशिष्ट कार्यपद्धती तयार करणार उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व्ही राधा यांची माहिती. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: गुलाब जुई चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। 7:22 होत आहेत। ऐकूया कार्यक्रम दिनविशेष। आज 13 सप्टेंबर, आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आपण आढावा घेणार आहोत। आजच्या दिवशी 2003 साली ज्येष्ठ गायक पंडित दिनकर कैंकिणी यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला। तर 2008 साली दिल्लीमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि ज्यामध्ये किमान 3 लोकांचा मृत्यू आणि 130 जण जखमी झाले। आजचा दिवस 1969 साली शेन वॉन ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे दिग्गज लेग स्पिनर यांचा जन्मदिन आहे। तसंच 1980 विरेन रास्किन्हा भारताचे माजी कर्णधार आणि नामांकित हॉकी खेळाडू यांचा जन्मदिन आहे। तसंच न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा भारताचे 21वे सरन्यायाधीश यांचा आज स्मृतिदिन आहे 2012। तर 1929 जतीन दास लाहोर कटातील स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ज्यांनी तुरुंगामध्ये 63 दिवसांचं ऐतिहासिक उपोषण करून बलिदान दिलं त्यांचाही आज स्मृतिदिन आहे। तो श्रोते हो, हे होते आजचे म्हणजे 13 सप्टेंबरचे काही दिनविशेष।
6: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Apeli
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विकास संस्था ही संस्था मराठी भाषा विभागांतर्गत काम करते, अनेक प्रकल्प राबवते. या संस्थेने आत्तापर्यंत जवळपास 30 वर्षात अनेक प्रकल्प यशस्वी केले आहेत आणि सध्याही त्यांचं काम चालू आहे. या प्रकल्पांपैकी वस्त्र निर्मिती माहिती कोश हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे योगेश सावंत सर, प्रकल्प सहाय्यक राज्य मराठी विकास संस्था मुंबई हे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार सगळ्यांना.
2: सर, राज्य मराठी विकास संस्था वस्त्र निर्मिती माहिती कोश बनवला आहे, तर हा प्रकल्प जो आहे हा कधी त्यांनी सुरू केला आणि या मागची पार्श्वभूमी किंवा इतिहास काय आहे याविषयी जरा सांगा.
3: राज्य मराठी विकास संस्थेकडे हा 1997 पासून ह्या प्रकल्पाचं कामकाज झालं. त्यापासून ह्या खंडामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या खंडाचं काम चालू आहे, माहिती कोशाचं काम चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था या संस्थेच्या सहकार्याने आपण हे काम करत असतो. मुळात वस्त्रनिर्मिती माहिती कोश हा कोश निर्माण करण्याची गरज का भासली, कारण भारतामध्ये भरपूर वर्षापासून वस्त्रोद्योग सुरू आहे. म्हणजे जर आपण आदिकालापासून बघितलं की मानवाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत त्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा. तर त्यातला अन्न, अन्नासाठी माणसाने शेती किंवा कृषी व्यवसाय चालू केला. त्याचबरोबर मग पुढची गरज झाली ती वस्त्रांची. तर वस्त्रोद्योगासाठी आधी काळामध्ये जसं माणूस झाडांची पानं किंवा वेली असं गुंफून वस्त्र तयार करायला लागला, नंतर जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेलं किंवा माणसाची बुद्धिमत्ता वाढत गेली त्याप्रमाणे त्याने कापसापासून, त्यानंतर मग जनावरांच्या चांबड्यापासून, त्यानंतर रेशमापासून, म्हणजे असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये त्यांनी ही कला किंवा हा उद्योगमध्ये प्रगती साधत गेली. त्यानंतर आपण जसं पुढे पुढे जात गेलो की आधुनिक युग आलं, मग आधुनिक युगामध्ये नवीन तंत्रज्ञान आलं, मग आपण हातमागावरून आपण यंत्रमागावरती आलो. तर अशा प्रकारे वस्त्रनिर्मितीमध्ये प्रगती होत गेली. आणि ही सर्व जे ज्ञान होतं हे सर्व ज्ञान आपल्या सर्वसामान्य लोकांना पर्यंत पोहोचावं यासाठी ह्या प्रकल्पाची आपण आखणी केली आहे.
2: ह्या प्रकल्पात तुम्ही म्हणालात मगाशी की DKT म्हणजे दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्थेची मदत घेण्यात आली आहे. तर तांत्रिक माहितीची ही जी कमतरता आहे ती यामुळे भरून निघाली असं आपल्याला वाटतंय का?
3: हो नक्कीच. कारण जर आपण बघितलं तर इचलकरंजीला आपण मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आणि दत्ताजीराव कदम

0: तांत्रिक शिक्षण संस्था, ह्या वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये एक अग्रगणी संस्था आहे, त्या संस्थेबरोबर आपण सहकार्य करून हे आपण वस्त्रनिर्मिती माहितीकोशाचं काम करतो आहे. तर आजपर्यंत कसं झालं आहे की वस्त्रनिर्मिती संदर्भात परिपूर्ण माहिती कुठे उपलब्ध नाही आहे, जी आहे ती इंग्रजीमध्येच उपलब्ध आहे, किंवा दुसरीकडे जर आपण बघितलं तर ललित लेखनामध्ये मिळू शकते आपल्याला किंवा साहित्यामध्ये, पण ती तेवढी अधिकृत मानली जात नाही. तर ह्यासाठी जर विद्यार्थ्यांना अधिकृत माहिती हवी असेल तर त्यांना संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी आपण माहितीकोश तयार केला आहे. आणि जर
1: त्या कोशामध्ये काही विशिष्ट यंत्रांच्या आकृत्या किंवा असं काही आहे का?
0: नक्कीच. तर आपल्याला जसं हातमाग म्हटलं तर हातमागामध्ये जे भाग येतात, ताना येतो, बाना येतो, अडळी येते, तर ह्या सर्व बद्दल त्याच्यामध्ये आपण आकृत्यांसह सचित्र रंगीत चित्र असं आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: सर, मग हे असे कोशाचे किती खंड आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत?
0: आतापर्यंत पूर्ण माहिती कोशाची एकूण व्याप्ती ही 9 खंडांची आहे. ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 8 खंड प्रकाशित झाले आणि शेवटचा जो खंड आहे ह्या खंडाचं काम आता पूर्ण होऊन तो मुद्रणालयात गेला आहे.
1: मग हे जे 9 खंड प्रकाशित झाले तर याची मांडणी कशी आहे, म्हणजे टप्पे कसे, कारण एवढे 9 खंड म्हणजे एवढी माहिती काय आहे याविषयी जरा सांगा.
0: वस्त्रनिर्मिती जी माहिती कोशाची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आहे, जिला आपण म्हणू शकतो. आता जसं 9 खंडामध्ये तरी आपण हे 9 खंड आपण कमीच केले तर त्याच्यामध्ये अजून खूप आपल्याला माहिती तयार करता येते. पण 9 जे खंड आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण शास्त्रोक्त पद्धतीने किंवा एका टप्प्याटप्प्याने कसा वस्त्रनिर्मितीचा विकास होत गेला ह्या प्रकारे आपण त्याची माहिती तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो खंड आहे तो आहे आपला तंतुनिर्माण, म्हणजे आपण सर्वात वस्त्रनिर्मिती किंवा कपड्यांच्या बाबतीत सर्वात पहिला जो भाग येतो तो म्हणजे तंतू, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फायबर असं म्हणू शकतो. तर सर्वात पहिलं तंतू म्हणजे काय, तो तंतू निर्माण कुठून होतो, तो आपल्याला कुठे उपलब्ध होतो, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण पहिला जो खंड आहे खंड 1 तंतू निर्माण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर तंतू आता आपल्याकडे आले, मग तंतूंचं वरती जी प्रक्रिया केली जाते म्हणजे तंतू एकमेकांमध्ये गुंफून आपण सूत तयार करतो, मग त्या सूत निर्माणामध्ये किंवा ते कसं निर्माण केलं जातं, मग त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते, जर म्हणजे 2 तंतू जर आपण जोडले तर ते नुसते जोडून उपयोग नाही, त्यांना त्यांच्यामध्ये बळकटी यायला हवी, तर त्यासाठी काय प्रक्रिया केली जाते, ह्या सर्व संदर्भातली सर्व माहिती आपण सूत निर्माण ह्या खंडामध्ये दिली आहे. आता तंतू झाला, तंतूपासून सूत तयार झाला, तर सूतांमध्ये प्रक्रिया करून आपलं कापड निर्माण होतं. मग वेगवेगळ्या कापड जे आपले जर तुम्ही बघितलं असत की मायक्रोनमध्ये कापडस येतात, जर पण कपडे बघितलं त्याच्या एक खाली पट्टी असते 120-70, तर त्याच्यामध्ये त्याचा काय अर्थ होतो, तर ते कापड निर्माण ह्या खंडामध्ये आपण ती माहिती दिलेली आहे.
1: अच्छा,
0: आता कापड निर्माण झाला तर पुढची प्रक्रिया काय, तर कापडापासून आपण आपले जे कपडे तयार करतो की वस्त्र प्रावरण, तर ते पुढचे जे 2 खंड आहेत 5वा आणि 6वा तो आहे फॅशन, फॅशनच्या संदर्भात. मग
1: वेगळी आवडता तुमच्या
0: एकदम म्हणजे महिला वर्गाचा तो आवडीचा विषयच आहे फॅशनच्या संदर्भात. आणि दुसरा आहे 6वा खंड तो म्हणजे तांत्रिक वस्त्र. तांत्रिक वस्त्र म्हणजे काय की वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही कृषी म्हणा, त्यानंतर अग्निसुरक्षा म्हणा, अशा वेगवेगळ्या तांत्रिक क्षेत्रांमध्ये वस्त्रांचा वापर कसा केला जातो. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं की कोविडच्या वेळी पीपीई किट्स खूप वापरण्यात आले, तर तो एक सुद्धा वस्त्र प्रावरणांचा किंवा कपड्यांचाच एक भाग आहे.
1: हो
0: तर किंवा आपण जे मिलिटरीमध्ये किंवा अग्निसुरक्षामध्ये आपण जे कपडे वापरले जातात तर त्यांची कशी निर्मिती होते, त्याच्यामुळे हल्ली एक नवीन संकल्पना आली आहे की रस्ते बनवताना सुद्धा वस्त्रांचा वापर केला जातो, किंवा धरणं बनवताना, शेततळी बनवताना त्यात जी तांत्रिक वस्त्र वापरली जातात, तर त्या संदर्भातली सर्व माहिती आपल्या 6व्या खंडामध्ये आली आहे. आता हे सूत पासून कापड, त्यानंतर 2 हे टप्पे, त्यानंतर 7वा खंड आला वस्त्रोद्योग व्यवस्थापन. तर आता फक्त तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान असून उपयोग नाही की पुढे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये व्यवसाय करायचा असेल तर त्या संदर्भातली माहिती तुम्हाला 7व्या खंडामध्ये आपण उपलब्ध करून दिली आहे. आपला जो 8वा खंड आहे तो म्हणजे वस्त्रनिर्मिती किंवा वस्त्र संकल्पनेचा सांस्कृतिक आविष्कार, या खंडामध्ये आपण काय केलं आहे की आता आपल्याकडे सर्व प्रक्रिया आली म्हणजे तांत्रिक ज्ञान आलं, त्यानंतर ते कुठे वापरायचं ते आलं, पण त्याचा इतिहास काय आहे, तर ह्या जो

0: इतिहास आहे, म्हणजे जो पूर्ण आदिकाळापासून तो आत्तापर्यंत हा सर्व इतिहास आपण या खंडामध्ये मांडला आहे. आणि त्यात सुद्धा दोन भाग केलेले आहेत, एक आहे सांस्कृतिक आविष्कार म्हणजे ज्यामध्ये इतिहासाच्या संदर्भात आहे, आणि दुसरा आहे प्रादेशिक किंवा पारंपरिक वस्त्रकला. मग ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जी भारताची आपली टोकं आहेत त्या सर्व राज्यांमध्ये कुठकुठल्या प्रकारची वस्त्रकला अवगत आहे ती आपण त्याच्यामध्ये दाखवली आहे. म्हणजे जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी आली, गुजरातमध्ये बांधणी आली, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये इकत खूप वापरलं जातं, किंवा अजरक आलं, किंवा बनारसी साडी आली, बनारसी पल्लू आला, त्या संदर्भातली सर्व माहिती आपण त्या आठव्या खंडामध्ये आपण दिली आहे. आणि जो नववा खंड आहे तो ह्या सर्व खंडांचा एक परिपूर्ण त्यातल्या ज्या संज्ञा आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी आपण नववा खंड म्हणजे परिभाषाकोश तयार केला आहे.
1: खूपच छान माहिती आणि खूप छान याचं आरेखन आहे, ऐकूनही मला खूप छान वाटते, कारण नक्की त्याचा उपयोग ऐकणाऱ्या श्रोत्यांना होईल, किंवा तुम्ही आता असं म्हणतायत की उद्योजकांना होईल, तर तो कशा प्रकारे होईल याविषयी जरा थोडक्यात सांगा.
0: उद्योजकांसाठी कसं होईल की आपला जो सातवा खंड आहे त्या सातव्या खंडामध्ये आपण पूर्ण वस्त्रोद्योगाबद्दल आपण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये वस्त्रोत्पादन कसं करायचं, कुठली वस्तू कशी निर्माण केली जाते, कोण बनवतं, त्यानंतर ह्या उद्योग स्थापन करायला तुम्हाला काय काय भांडवल लागतं, काय काय प्रक्रिया असतात, तर या संदर्भात सर्व माहिती ह्या खंडामध्ये आपण दिलेली आहे.
1: सर, आपण जी माहिती सांगत आहात तर आवाका खूप मोठा आहे त्या माहितीचा, आणि एकंदरीतच म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की वस्त्रोद्योगामध्ये पण इतके शब्द असतील किंवा इतक्या प्रक्रिया असतील. तर हे सगळं होण्यासाठी किंवा त्याचा समावेश होण्यासाठी कोणकोणत्या संस्थांचं आपल्याला सहकार्य लाभलं किंवा व्यक्तींचं सहकार्य लाभलं याविषयी जरा सांगा.
0: हो नक्की, हा जेव्हा प्रकल्प सुरुवात झाली या प्रकल्पाची तेव्हा मुख्य जी संस्था होती ज्याच्याकडे हे ज्ञान होतं तर ती होती दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था इचलकरंजी. तर ह्या संस्थेने त्यांच्याकडचे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अशी वस्त्रनिर्मिती क्षेत्रातली तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला उपलब्ध करून दिली. त्यानंतर जसं जसं ह्या खंडाचा आवाका वाढत गेला तसं अन्य क्षेत्रातील किंवा अन्य संस्थांमधली जे तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्यांची आपल्याला मदत झाली. जसं की अहमदाबाद रिसर्च आहे, अटिरा आहे, अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री अँड रिसर्च असोसिएशन, किंवा मुंबईतली बिट्रा आहे, पुण्यामध्ये सॉफ्ट म्हणून स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आहे, तर ह्या सगळ्या संस्थांचंही आपल्याला मोलाचं योगदान लाभलं आहे. त्यांनी त्यांच्याकडचे जे प्राध्यापक आहेत किंवा प्राचार्य आहेत तर ह्या सर्वांनी ह्याच्यामध्ये प्रकरणं लिहिली आहेत, किंवा ह्यामध्ये त्यांची जी क्षेत्र आहेत म्हणजे वस्त्रनिर्मितीमध्ये सुद्धा वेगवेगळे क्षेत्र आहेत, तर ते त्यांनी त्याबद्दलची त्यांच्याकडची जी परिपूर्ण माहिती होती किंवा संपूर्ण माहिती होती ती आपल्याला उपलब्ध करून दिली लेखनाच्या माध्यमातून.
1: सर खूपच छान, कारण इतक्या लोकांचा सहभाग असल्याशिवाय असे कोश परिपूर्णतेकडे वाटचाल करत नाहीत. पण आता ह्या कोशांना आपण डिजिटलायझेशन करतो कारण आधुनिकतेची ती अगदी गरज आहे, तर त्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत म्हणजे नेमकं काय केलं गेलंय?
0: राज्य मराठी विकास संस्थेद्वारे जेवढी काही प्रकाशनं होतात त्याची आपण एक डिजिटल किंवा आपण ज्याला आपण म्हणू शकतो PDF ती आपण राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावरती आपण उपलब्ध करून देतोय. ते राज्य मराठीचं विकास संस्थेचं संकेतस्थळ आहे rmvs-marathi.maharashtra.gov.in. राज्य मराठी विकास संस्थेच्या या संकेतस्थळावरती आपल्याला राज्य मराठी विकास संस्थेची सर्व प्रकाशनं त्याचबरोबर वस्त्रनिर्मिती माहिती कोश हे विनामूल्य स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा आपल्या माहितीमध्ये जी विद्यार्थी असतील किंवा उद्योजक असतील जे ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांनाही तुम्ही नक्की उपलब्ध करून द्या.
1: श्रोते हो, वस्त्रनिर्मिती माहिती कोशाबाबत माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे योगेश सावंत सर आलेले होते. सर आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा aplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी नवीन तज्ज्ञांसह आणि विषयासह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: अभिजात मराठी आपली मराठी
1: अभिजात मराठी
2: आपली मराठी
1: अभिजात मराठी।

0: lagi.
1: Api lima lagi.
0: Api jam meraki.
1: Api lima lagi.
2: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सात वाजून 40 मिनिट होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगलाड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: नमस्कार श्रोते हो, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत 17 मजली लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, अनेक जणांचं स्वप्न असतं की माझं एका छान सुंदर निसर्गरम्य ठिकाणी घर असावं, पण कामाच्या निमित्ताने आपण एखाद्या दुसऱ्या गावाला जातो, शहरात जातो, तिथे राहतो आणि मग आपलं ते स्वप्न कुठेतरी उराशी बाळगलेलं उरातच झडपून राहतं। पण 17 मजली लँडमार्क टॉवर्सच्या निमित्ताने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय साताऱ्यासारख्या शहरामध्ये आणि याच स्वप्नांना पूर्ण करणारे अनेक जण या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतात, त्यासाठी आज बरोबर आहेत लक्ष्मण भिलारे सर। नमस्कार सर।
3: नमस्कार मॅडम। नमस्कार।
2: मी आता जसं म्हणाले तसं की बऱ्याच जणांना इच्छा असते की ज्या सुख सोयी सुविधा आपल्याला शहरात मिळतात त्याच सगळ्या सुख सोयी आणि सुविधा आपल्याला मिळाव्यात, पण त्याचबरोबर शांती मिळावी, निसर्गाचं सुख अनुभवता यावं आणि या सगळ्याचा विचार करता साताऱ्यामध्ये आता 17 मजली लँडमार्क टॉवर उभा राहिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं घर बुक केलेलं आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
3: मी राहतो मुंबईमध्ये। मुंबई ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेशन आणि असं पुरेपूर हवा असलेलं असं कुठे मिळत नाही, म्हणजे फ्लॅट वगैरे कुठे मिळत नाहीत वगैरे।
2: बरोबर।
3: त्याप्रमाणे त्यामुळे जो आम्ही निवडलं ते सातारा वगैरे, कारण तिकडे कसं व्हेंटिलेशन चांगलं आहे, हवा चांगली आहे, दक्षिणेकडून हवा आम्हाला चांगली स्वच्छ हवा मिळते, आरोग्यासाठी पण चांगलं हे ठिकाण आहे, म्हणून मी ते सातारा निवडलं। कांग्रेस घसरागांचं सर्व कमर्शियल ते ऍक्च्युअली कसं होतं, माझ्या कमर्शियल ते एकदमच छान आहे, परंतु कसं माहितीये का आपलं बजेट पाहिजे ना, बजेटच्या पुढे आपण होईल, त्यामुळे मी ठरवलं की ऍटलीस्ट काही नाही काहीतरी म्हणून एक फ्लॅट बुक करूया तिकडे। म्हणजे सौंदर्य वगैरे चांगलं आहे, हवा चांगली आहे, बाजूला त्या डोंगराळ भाग वगैरे आहे असं, आणि सूर्यप्रकाश चांगला आहे आणि वास्तुशास्त्राप्रमाणे ते बनवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ते पटकन पसंत पडलं आणि मी त्या क्षणाला त्यांचं बुकिंग करून टाकलं। थोडस 1 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन बुकिंग केलं पटकन लगेच। पार्किंग सुविधा चांगली त्यांनी दिलेली आहे, परत सोलर सिस्टीमची वगैरे सुविधा दिली आहे, अनेक फॅसिलिटी वगैरे त्यांनी दिले, खाली साईडला वगैरे वॉकिंगला वगैरे जागा आहे, त्यामुळे चांगल्या सुखसोयी आहेत, त्यामुळे तो आम्हाला पसंत पडला आणि मग आम्ही बुक केला वगैरे। अशा सुखसुविधा ऍक्च्युली मुंबईमध्ये मिळत नाहीत, मिळतात पण ते एकदम कंजेस्टेड असतात वगैरे, ओपन स्पेस वगैरे असं कुठे मिळत नाही अजिबात, व्हेंटिलेशन वगैरे, त्यामुळे ते जर ब्रॉड आहे मॅडम।
2: एरिया बाबत तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे मुंबईमध्ये मिळणारा एरिया आणि आता साताऱ्यामध्ये या घराचा मिळणारा एरिया?
3: नाही, साताऱ्याचा नो डाऊट थोडासा मोठा आहे कम्पेअर टू मुंबई वगैरे, जागा चांगली आणि त्यांनी त्यांच्या याला पण व्हिजिट दिलाय, मी वेल केलेलं आहे, म्हणजे सगळं वास्तुशास्त्र पण, किचन म्हणा, बाकीच्या सुविधा वगैरे, साधारण साधं उदाहरण घ्यायचं तर त्यांनी फूड रॅक वगैरे जे आहे ते पण एकदम इनबिल्ड वगैरे व्यवस्थित बनवण्यासाठी जागा त्यांनी ठेवलेली आहे, अशी चांगली, परत वॉर्डरोब साठी पण जागा ठेवलेली त्यांनी चांगले, त्यामुळे सुंदर त्यांनी केलेलं आहे, ऍप्रिशिएट त्यांच्या याच्यात। आणि असं हे ऍक्च्युली आम्ही वाईमध्ये बघितलं, इकडे पण अशा फॅसिलिटी वगैरे एवढ्या नाही आहेत तिथे कुठे कोणाकडे,
2: ज्या तुम्हाला सगळ्या कंगराळकरांच्या 17 मजली लँडमार्क टॉवर्स मध्ये मिळाल्या। येस येस, खूप छान वाटलं तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि भिलारे सर तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।
3: थँक्यू मॅडम। आवड कुठे
1: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
0: ओळख 17 मजली।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:45 होत आहेत, ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा। आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात ऐकूया एम बी चव्हाण यांचं गीत।

0: भावधारा कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया, पण तत्पूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
2: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
1: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
2: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
4: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
3: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
4: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात राजा बढे यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 8:40.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू. तसेच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा।
1: आठ वाजले आहेत, प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
2: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती। सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार। पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकीना विजयी। आणि महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत। आता सविस्तर बातम्या। 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी एकमतानं स्वीकारण्यात आलेल्या नवी दिल्ली जाहीरनाम्यामध्ये नेत्यांनी जागतिक पातळीवरील महत्वाच्या मुद्द्यांवर विविध देशांचे दृष्टिकोन आणि भूमिकांचा आदर करणाऱ्या बहुपक्षीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला आहे। शाश्वत विकास, भूक आणि गरिबीचं निर्मूलन तसंच हवामान बदलांना तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देणं अशा या मुद्द्यांचा यामध्ये समावेश आहे। ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पांसाठी स्पष्ट दिशा प्रदान करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात नमूद केलं। या जाहीरनाम्यातील ठरावांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतर करणं ही आता ब्रिक्स देशांची सामायिक जबाबदारी आहे असं ते म्हणाले।
3: आजची चर्चा से स्पष्ट है कि बदलते हुए विश्व का संचालन पुराने संस्थानों से नहीं किया जा सकता। रिप्रेजेंटेशन, रिस्पॉन्सिवनेस और रूल मेकिंग तीनों में सुधार आवश्यक है। आज एडप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है। अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले।
2: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाबाबतही ब्रिक्स सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियामध्ये दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यास मदत होईल असा दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून प्रयत्न वाढवण्याचं त्यांनी आवाहन केलं। गेल्या वर्षी 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा स्पष्ट पुनरुच्चार देखील ब्रिक्स सदस्यांनी केला। तत्पूर्वी काल दुपारी नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं 2026 ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात झाली। दरवर्षी अध्यक्षपद बदलत असूनही या गटाची संस्थात्मक गती कायम राखली जावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रस्तावनापर भाषणात ब्रिक्स सातत्य आणि अंमलबजावणी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला। ते म्हणाले,
3: समय है कि हम ब्रिक्स में हमारी एकता और सहमति को वैश्विक मंच पर ठोस परिणामों में बदले। अगले 20 वर्षों के लिए हमें एक नए और एम्बिशियस एजेंडा पर काम करना होगा। इसकी शुरुआत हमें अपने खुद के वर्किंग सिस्टम से करनी होगी। ब्रिक्स की अध्यक्षता हर वर्ष बदलती है, किंतु इसकी वजह से हमारा इंस्टीट्यूशनल मोमेंटम नहीं रुकना चाहिए।
2: ब्रिक्स देशांना पुढील 20 वर्षांसाठी नवीन आणि महत्वाकांक्षी कार्यसूचीवर काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। तसंच कठीण प्रसंगी मदत मिळवणं सुलभ व्हावं यासाठी संबंधित देशांचं सागरी प्रशासन आणि राजनैतिक दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नाविक आपत्कालीन सहाय्य जाळं स्थापन करण्याचा प्रस्तावही पंतप्रधानांनी मांडला। ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत मंडपम इथं विशेष सहभोजन समारंभाचं आयोजन केलं होतं। यावेळी नवरसा सामायिक भावनांत विश्व या नावाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमात ब्रिक्स देशातील विविध वाद्य सादर करण्यात आली, तसंच भारताच्या शास्त्रीय नृत्यकला प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं। ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे। अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता, सर्वसमावेशक जागतिक विकासासाठी भविष्याची जडणघडण या विषयावर ही परिषद होत आहे। आज होणाऱ्या सत्रात सदस्य देशांसह बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम हे 10 देश सहभागी होणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तान, फिलिपिन्स, इजिप्त, दक्षिण

0: आफ्रिका आणि बुरुंडी या देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या उपपंतप्रधानांबरोबरही ते बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात काल द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि चीननं आपल्या संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याच्या आवश्यकतेवर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आज BKC मध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील. एशियाटिक सोसायटीलाही ते भेट देणार आहेत. तसंच नवी मुंबईत उद्या होणाऱ्या 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनालाही शहा उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत. दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठांमध्येही पूजा साहित्य आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये शस्त्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या DRDOच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल. तसंच देशाच्या संरक्षण क्षेत्रातील चाचणी क्षमतांना बळकटी देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या जुनुपूर या किनारी गावात हे चाचणी केंद्र उभारण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकासाचा वेग काहीसा कमी करण्याचं आवाहन अँथ्रोपिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारियो अमेडे यांनी केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास सुरूच राहिला हवा, मात्र त्यातून निर्माण होणारे धोके गंभीर असून त्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी कंपन्या आणि सरकारांना वेळ देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन आणि XAIचे मुख्य इलॉन मस्क यांनीही अमोडेई यांच्या आव्हानाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आताच मजबूत सुरक्षा उपाय लागू केले नाहीत तर पुढील 6 ते 12 महिन्यात AI इंटरनेटवर नियंत्रण मिळवण्यासही सक्षम होऊ शकतं अशी भीती व्यक्त होत आहे. नेपाळमधल्या पूर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 1386 वर पोहोचली असून अजूनही सुमारे 5130 लोक बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलांकडून शोध आणि बचाव कार्य सुरूच आहे. आतापर्यंत 13,700+ लोकांची सुटका करण्यात आली आहे तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिनानं आयना सबालिंकाचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रायबाकिनाचं हे पहिलंच US ओपन विजेतेपद आहे. या विजयामुळे तिनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील्स कुपस्की या जोडीनं जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकलं. तर पुरुष एकेरीची अंतिम फेरी आज रात्री न्यूयॉर्कमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव आणि अमेरिकेचा बेन शेल्टन यांच्यात होईल. दुबईत आज होणाऱ्या महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघानं अ गटामध्ये 3 विजय मिळवून अव्वल स्थान गाठलं आणि त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महिला आशिया चषकाच्या इतिहासात 7 विजेतेपदांसह भारत हा सर्वाधिक वेळा यशस्वी संघ ठरला आहे. तर श्रीलंकेनं याआधी 2024 अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. भारत अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दुसरा सामना मंगळवारी तर तिसरा आणि अंतिम सामना गुरुवारी होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे तर तिलक वर्मा याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे. हवामान विभागानं आज देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्याला एकमतानं स्वीकृती. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा ब्रिक्स सदस्य देशांचा पुनरुच्चार. पश्चिम बंगालमध्ये क्षेपणास्त्र चाचणी केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कमी करण्याचं तज्ज्ञांचं आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एलेना रायबाकिना विजयी. आणि महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत श्रीलंका यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला मोहिनी वर्दे यांच्या स्वरात ऐकूया रंगराज लांजेवार यांचं गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदाच्या स्वरामध्ये या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: युगद्रष्टा महाराजा हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं चरित्र वाचत असताना त्यात लालबाग या बंगल्याचा उल्लेख वाचला. इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागताला सयाजीरावांना निमंत्रित केलं होतं. त्यांच्या लवाजम्यासह त्यांची व्यवस्था मुंबईतल्या लालबाग बंगल्यात केली होती. पण हा बंगला नेमका कुठं होता, कोणाच्या मालकीचा होता याबद्दल काहीच उल्लेख नव्हता. लालबाग नावाचा प्रासादतुल्य बंगला परळला होता एवढीच माहिती पुस्तकातून मिळाली. लालबाग नावाच्या कोड्याचं उत्तर याच बंगल्याच्या आसपास आहे असं माझं मन सांगू लागलं होतं. पण मनाचं ऐकून कसं चालेल, ते बुद्धीला पटण्यासाठी आणखी पुरावे लागतात. ते मिळाल्याशिवाय ठोस असा काहीच निष्कर्ष काढणं योग्य नव्हतं.
2: अशातच करोना उतरला आणि लॉकडाऊन लागला. यावेळी डॉक्टर सुधाकर जनार्दन प्रभू यांनी लिहिलेलं मुंबई संगे आम्ही बिघडलो हे पुस्तक वाचनात आलं. डॉक्टर प्रभू यांच्या आयुष्याचा बराच मोठा कालावधी लालबागमध्ये व्यतीत झाला होता. गणेश गल्लीच्या नाक्यावर असलेल्या बटाटावाला मॅन्शनच्या पुढच्या नारायण आश्रम नावाच्या इमारतीत डॉक्टर राहत होते, म्हणजे लालबागच्या अगदी हृदयातच. पण ते काही इतरांसारखे त्या परिसरात फक्त राहत नव्हते, तर आजूबाजूच्या परिसराकडे डोळस नजरेनं पाहतही होते. डॉक्टरांना त्यांच्या नजरेतून जे लालबाग आणि जी मुंबई दिसली तिचा त्यांनी अभ्यासही केला होता. त्यातूनच मुंबई संगे आम्ही बिघडलो या पुस्तकाचा जन्म झाला. डॉक्टर साहेबांच्या ह्या पुस्तकात या परिसराला लालबाग नाव का मिळालं याचा उलगडा करणारा अधिक स्पष्ट उल्लेख सापडला.
1: डॉक्टर प्रभू लिहितात, इसवी सन 1735-36 सुमारास मुंबई बंदरात बोटींच्या बांधकामाचं काम करावं म्हणून ब्रिटिशांनी सुरतेहून लवजी नसरवांजी वाडिया यांना मुंबईत बोलावलं. पुढच्या काहीच वर्षात वाडियांनी या कामात ख्याती मिळवली आणि ते मास्टर बिल्डर म्हणून ख्यातकीर्त पावले. या वाडियांची पुढची पिढीही जहाज बांधणीच्या कामात सहभागी झाली होती. वाडियांना तत्कालीन ब्रिटिश सरकारने परळ माझगावात मोठमोठ्या जमिनी दिल्या होत्या. आता आपण ज्याला लालबाग म्हणून ओळखतो तो भाग त्यावेळी परळ म्हणून ओळखला जात होता. या परळ भागात लवजी वाडिया यांचा लवजी कॅसल नावाचा महाल सदृश्य मोठा वाडा होता. तिथूनच पुढे आजच्या लालबाग मार्केटच्या दिशेने येताना त्यांचा पणतू पेस्तनजी यांचा सुमारे 836 चौरस मीटरच्या भूखंडावर लालबाग नावाचा प्रासाद होता. या वाड्याच्या आजूबाजूला पुढे जी वस्ती वाढत गेली ती लालबाग नावाने ओळखली जाऊ लागली.
2: पेस्तनजी यांच्या लालबाग या वाड्याच्या नावामुळेच या वस्तीला लालबाग असं नाव मिळालं असं डॉक्टर साहेब निसंदिग्धपणे सांगतात. लालबाग हे नाव कधी काळी इथे असलेल्या बंगल्यावरून पडलेलं आहे ही माहिती हे पुस्तक अधिक स्पष्ट करतं. या पुस्तकात या बंगल्याच्या मालकाचं पेस्तनजी हे नाव सापडलं. तो किती मोठ्या जागेवर वसला होता तेही सापडलं. पण पेस्तनजी म्हणजे कोण हे सापडणं आवश्यक होत. पारसी समाजात एक शोधता 100 पेस्तनजी सापडतात. त्यातले नेमके लालबाग बंगलेवाले कोण आणि त्यांचा लालबाग बंगला कुठे होता हे शोधणं आवश्यक होत. काही काळानं पेस्तनजी मला सापडले. जिलियन टिंडॉल या लेखिकेचं सिटी ऑफ गोल्ड द बायोग्राफी ऑफ बॉम्बे हे पुस्तक मी वाचत होतो. त्यात पेस्तनजी यांचं नाव दादा भोय होतं आणि त्यांचं परळला लालबाग नावाचं कंट्री हाऊस होतं असा उल्लेख लेखिकेनं केलेला मला आढळला. पुढे जेम्स डग्लसनं लिहिलेल्या ग्लिम्सेस ऑफ ओल्ड बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकातही लालबाग बंगला आणि दादा भोय पेस्तनजी सापडले. इथे मात्र ते अधिक विस्ताराने सापडले.
1: डॉक्टर प्रभूंनी किंवा जिलियन टिंडॉल यांनी दादाभाय पेस्तनजी यांच्या लालबाग बंगल्याबद्दल जे म्हटलंय साधारण तेच, परंतु थोडं अधिक तपशिलात जेम्स डगलसच्या 1899 साली लिहिलेल्या पुस्तकात वाचायला मिळतं. आपल्या पुस्तकात जेम्स डगलस लिहितात, दादाभाय हे प्रचंड श्रीमंत आणि जमीन जुमल्याचे मालक होते. एकेकाळी परळ परिसरातील निम्म्याहून अधिक जमीन त्यांच्या मालकीची होती. परळमध्ये त्यांचं लालबाग नावाचं कंट्री हाऊस होतं. आज सेकंड होम म्हणून जी संकल्पना आहे तीच त्या काळात कंट्री हाऊसची होती. ब्रिटिश आमदानीतली मुख्य मुंबई कुलाबा ते आजच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरापुरतीच मर्यादित होती. मुंबईच्या किल्ल्याच्या आत दाटीवाटीने राहणाऱ्या बड्या धनिकांनी आपली प्रासाद तुल्य कंट्री हाऊसेस या परळमध्ये बांधली होती. परळ त्यावेळी शेतीवाड्या, तलाव, आटोपशीर उंचीच्या टेकड्या असलेलं टुमदार बेट होतं. इथलं हवामान मुख्य मुंबईच्या तुलनेत थंडही होतं. स्वतः मुंबईच्या गव्हर्नरनेही आपलं निवासस्थान परळला हलवलं होतं.
2: आठवडाभर मेहनत केल्यानंतर विश्रांतीसाठी आणि मौज मजेसाठी कुटुंबासहित परळच्या बंगल्यात येऊन राहायचं आणि पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला परत जायचं असा परिपाठ होता. ज्यांचे स्वतःचे असे बंगले नव्हते ते लोक इतरांचे बंगले भाड्याने घ्यायचे. ब्रिटिश अधिकारी, युरोपियन आणि भारतीय व्यापारी आपापसात मैत्रीपूर्ण संबंध राखण्याच्या उद्देशाने मोठमोठ्या पार्ट्या द्यायचे. या पार्ट्यांसाठीही या आलिशान बंगल्यांचा उपयोग व्हायचा. दादाभाय पेस्तनजींचा लालबाग हा बंगलाही अशाच बंगल्यांपैकी एक होता. या बंगल्यातही नित्यनेमाने पार्ट्या होत असा उल्लेख जेम्स डगलस यांच्या पुस्तकात येतो. लालबाग बंगल्याचा आणखीही एक दोन पुस्तकात उल्लेख आढळतो. एच डी दारुखानावाला यांनी 2 खंडात लिहिलेल्या पारसी लस्टर ऑन इंडियन सॉइल या पुस्तकाच्या पहिल्या खंडात पेस्तनजींच्या लालबाग बंगल्याचा उल्लेख येतो. तसाच तो दिनशॉ वाच्छा यांच्या शेल्स फ्रॉम द सँड्स ऑफ बॉम्बे या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही येतो. यावरून परळमध्ये दादाभाय पेस्तनजी यांचा लालबाग नावाचा प्रशस्त बंगला होता हे सिद्ध होतं. लालबाग हे नाव या बंगल्यामुळेच मिळालं याची खात्रीही पटते. आता दादाभाय पेस्तनजी कोण आणि त्यांचा हा सुप्रसिद्ध बंगला नक्की कुठे होता तेवढं माहिती करून घेणं शिल्लक राहिलं होतं. त्याची कथा आपण पुढच्या भागात ऐकूया.
0: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनेलवर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 होत आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मौर्या या चित्रपटातलं फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: श्रोते हो, गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण पुढील गीत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: फटाकडी या चित्रपटातलं गीत ऐकूया. आशा भोसले आणि महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, गीत जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीतकार बाळ पळसुले.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: देवा शपथ, खोटं सांगेन खरं सांगणार नाही या चित्रपटातलं गीत ऐकूया प्रशांत आणि निहिरा जोशी यांच्या स्वरात। गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतबद्ध केलं आहे प्रवीण कुवार यांनी।

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. गीतबहार कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 10 वाजता. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: शाबाश। अब इस गीत को अपने घर जाकर अभ्यास करना, करोगे ना?
1: जी सर।
0: साथियों को भी सिखाना, सिखाओगे ना?
1: जी सर। नमस्ते सर।
2: श्रोते हो, आपण ऐकत होता नेपाळी भाषेतील देशभक्तीपर गीत सामुदायिक गायनपाठ या आमच्या कार्यक्रमात। हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 9:50 होत आहेत।
3: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली?

0: स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
6: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
5: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
6: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
7: ऐकूया नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. यात मंजुषा कुलकर्णी यांच्या स्वरात होनाजी बाळा या नाटकातलं नाट्यपद.

या नाट्यगीताबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यपराग संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये सकाळचे 10 वाजलेले आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार सुरुवातीला ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं आणि गायल्या आशा भोसले यांनी.

यानंतर ऐकूया पिंजरा या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेमणकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.

0: आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. यापुढील गीत ऐकूया, पण तत्पूर्वी ऐकूया एक निवेदन.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: जिद्द या चित्रपटातलं गीत ऐकूया. आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात गीत राम उगावकर यांचं, संगीतबद्ध केलंय पांडुरंग दीक्षित यांनी.

गीतबहार कार्यक्रमात आत्ताच आपण नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत ऐकलं. रचना पारंपरिक होती आणि संगीतकार होते जितेंद्र कुलकर्णी. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले आणि सहगायकांनी गायलेलं सुगंधी कट्टा या चित्रपटातलं गीत. गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार राम कदम.

0: नटरंग या चित्रपटातलं बेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे. आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
3: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म आता अंतर्गत आता प्रसारित करत आहोत निषाद बाकरे यांचं गायन राग बहादुरी टोळी. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत महादेव. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत सजन की सावरे सूरत अब. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी आणि सारंगी साथ फारुख लतीफ यांनी केली आहे. ऐकूया तर निषाद बाकरे यांचं गायन राग बहादुरी तोडी.

नादब्रह्म अंतर्गत आत्ताच आपण निशात बाकरे यांनी गायलेला राग बहादुरी तोडी ऐकलात. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी आणि सारंगी साथ फारुक लतीफ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

मागे होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. हे रंब तू गण

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजत आहेत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना पद्मजा पापळेचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं गीत. गायला आहे वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांनी. गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल अरुण. या गीतासाठी आपली पसंती कळवली आहे जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाशदादा जैन नांदेडकर या श्रोत्यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया. मुंबईचा जावई या चित्रपटातलं गीत गायलं आहे आशा भोसले यांनी. गीतकार ग दि माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके. या गीतासाठी आपली आवड कळवली आहे दुर्गाई सेलू इथून चंदू कुलकर्णी, हेमलता आणि सी आर कुलकर्णी या आमच्या श्रोत्यांनी.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर. या गीतासाठी आपली पसंती कळवली होती. नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान आणि मुक्काम पोस्ट जत जिल्हा सांगली इथून श्याम कुलकर्णी, मुक्काम पोस्ट तालखेड इथून काशीनाथ ढेंगे पाटील आणि नंदा ढेंगे पाटील या आमच्या श्रोत्यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं क्रूब निकुंब यांचं हे गीत, संगीतकार कमलाकर भागवत. या गीतासाठी आपली आवड कळवली आहे. मुक्काम पोस्ट शुगर फॅक्टरी गढी तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, रांगा साळवे आणि श्रेया साळवे या श्रोत्यांनी.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं आपली आवड कार्यक्रमात. आपली आवड कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकार्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. या कार्यक्रमासाठी आपली आवड कळवली आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर, इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकेर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिला बी शेख, गदर शेख, निलोफर शेख आणि तालुका बिलोली, जिल्हा नांदेड, इथून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद, माहिरा सय्यद या श्रोत्यांनी.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णुः, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद।

आपली आवड कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं योगेश यांचं गीत, संगीतकार आनंद घन आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं साधी माणसं या चित्रपटातलं योगेश यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद घन. या गीतासाठी आपली पसंती कळवली होती. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंकी इथून आणि वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा इथून, मेघराज युवराज कोलते आणि रिधोरा देवी, रुद्र कोळकर वायकुळणी तालुका बदनापूर इथून या श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली हे गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गीतासोबतच आपली आवड कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. मी पद्मजा बापय आपली रजा घेते. नमस्कार.

0: आपली आवड कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 झाली आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच हरियाणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आज तर पार्टी हवी,
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
5: आयडिया, इथेच करूया पार्टी.
3: पिझ्झा पार्टी,
4: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
6: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
4: ऐकलं नाही?
3: नो शेअरिंग.
6: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क राहा.
0: भावधारा कार्यक्रमात ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत.

0: प्रदीप धोंड यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया पद्मजा बर्वे यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहोत. कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

0: होते हैं चल।
1: मैत्रिणींनो, माणूस जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो, पुढे सुखदुःखांची अनेक वादळं झेलत तो आयुष्य जगतो, पण आयुष्य का जगतो, कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना त्याला नसते। पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट तो करतो, लहान सहान कामं करतो, अंग मेहनतीचीही कामं करतो आणि त्यातच तो आनंदात विलीन होतो। त्यानंतर कुटुंबीय नातेवाईक 4 दिवस त्याच्या जाण्याचं दुःख करतात, पण खरं म्हटलं ना आपलं मात्र या पृथ्वी तलावरचं आयुष्य अस्तित्व कायमचं संपुष्टात येतं। आपण आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबापुरतंच जगतो, आपलं कुटुंब हेच आपलं जग असतं। आणि आपल्या मैत्रिणींच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदी 100% खरी आहे। मग खरं सांगा मैत्रिणींनो, जगावं तर कुणासाठी? पडला ना प्रश्न तुमच्याही मनात? आणि म्हणूनच असं म्हटलं जातं मैत्रिणींनो, जगावं ते समाजासाठी। तुम्ही समाजातील कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारता, तुम्ही कधी कोणाच्या कामी आला का, यालाच तुमचं करिअर म्हणतात। जेव्हा तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात। करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार आपला कधीही नसावा। हा, समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय। चांगल्या स्वभावाच्या चांगल्या विचारांच्या व्यक्ती दीर्घकाळ इतरांच्या स्मरणात राहतात। भौतिक सुखासाठी कमावलेली एकही वस्तू तुमच्या अंतानंतर तुमच्या सोबत येत नाही, परंतु तुमच्या सोबत येतात ती तुमची कर्म, तुमच्या प्रति असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण, आणि हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई असते। म्हणून जर फिरावंसं वाटलं तर भरपूर मनसोक्त फिरून घ्या, कारण एकदा वृद्धत्व आल्यानंतर फिरावंसं वाटलं तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही। एक मात्र गोष्ट अगदी पक्की आहे, हा मैत्रिणींनो, आपण येताना एकटे जरी आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांच्या हृदयात आपली हक्काची जागा करून जाणं यातच आपलं खरं कर्तृत्व आणि अस्तित्व आहे। या विचारासह मैत्रिणींनो वळूया आता आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे। मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहोत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2।

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुणे आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, अभिनय क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये आपल्याला भरघोस असं यश प्राप्त झालेलं आहे आणि अनेक मान सन्मान पुरस्काराने आपणास सन्मानित केलं गेलेलं आहे. त्या तुमच्या संपूर्ण यशस्वी प्रवासाविषयी काय सांगाल?
1: हो, कामं चालू आहेत. मी तुम्हाला बोलले की वैयक्तिक मला अजूनही पुरस्कार मिळाला नाही. नक्कीच पुढच्या काळात मला अपेक्षा आहे की असं काम मिळावं जे लॉंग लेंथ असेल, ज्याला खूप मोठं वेटेज असेल. आत्तापर्यंतची कामंही तशीच आहेत, परंतु जे पुरस्कारासाठी पाहिजे असेल असं नॉमिनेशन किंवा तो अवॉर्ड, तर या वाटचालीमध्ये मला ना म्हणजे फक्त अभिनय किंवा या क्षेत्रातलं माझं करिअर हे तर महत्वाचं आहे, पण मी ना ज्या ठिकाणाहून आले आणि आज जे आहे हा माझा पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ना, बदल खूप झाला. कारण वैचारिक पण याला जोड मिळाली. कारण फक्त मी शिकले असते, मी माझं PhD ही झालं असतं आणि मी प्राध्यापक म्हणून कुठे जॉईनही झाले असते, पण मला माहित नाही की त्यावेळी मला, मी जे आत्ता विचार करते की तुम्ही आत्ता मागाशी बोलताना बोललात की आई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एवढी धडपड केली माझ्या आईने, परंतु आत्ता काही आई अशा आहेत की त्यांचं जे अर्धवट स्वप्न आहे ते लादतायत.
0: बरोबर आहे.
1: किमान मला या वाटचालीमध्ये असं म्हणजे मी अशी झाले किंवा मला असं हे मिळालंय की आपल्या गोष्टी इतरांवर लादू नये, की मी माझ्या मुलीवर माझी गोष्ट लादणारच नाही. तिला जे वाटतं योग्य वयापर्यंत तिला आपलं मार्गदर्शन गरजेचं आहे ते देऊन तिला तिचं विचार स्वातंत्र्य देणं महत्वाचं आहे. आणि हा जो अभिनयाचा जो प्रवास आहे यामध्ये मला वेगवेगळी माणसं भेटली गेली. एक एक माणूस एका विद्यापीठासारखं मोठं आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे माणसांसोबत मी राहिले. म्हणजे मी जेव्हा पहिलं आर्टिकल लिहिलं होतं, दलपत सिंग येती गावा म्हणून एक माझं नाटक होतं जे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा इतिहास सांगणार.
0: अच्छा.
1: म्हणजे सामाजिक कार्यकर्ते अरुणा रॉय, निखिल डे यांनी जो राजस्थानात लढा उभारला होता आणि त्यानंतर मग पहिल्यांदा तो लढा झाला आणि मग त्याच्यातनं माहितीच्या अधिकाराच्या कायद्याची उत्पत्ती झाली आणि मग ते आपल्याकडे लागू झाला. तर हा जो इतिहास होता, हा जो त्यांचा संघर्ष होता, तो आम्ही दलपतसिंग येती गावा म्हणून या नाटकाच्या माध्यमातून तो आला होता म्हणजे बऱ्यापैकी. तर त्याचं लिखाण हे मकरंद साठे सरांचं होतं, नाट्यरूपांतर राजकुमार तांगडे सर आणि अतुल पेटे, आणि अतुल पेठेंनी ते दिग्दर्शित केलं होतं. शिवाजी अंडरग्राऊंडच्या आधी 2009 ते नाटक आलेलं, त्याचे 25 प्रयोग झाले. त्यात वीणा जामकर यांनी काम केलं होतं, लीड करत होत्या. आणि म्हणजे तसं मोठ्या कलाकारांसोबत माझं पहिलं काम होतं. तर म्हणजे लोक शिकवत आपल्याला, आपण शिकतो त्यांच्याकडनं गोष्टी शिकतो. ते किती खूप मोठे आहेत लोक हे महत्वाचं नाहीये, पण त्यांच्यातल्या काही प्लस पॉइंट्स आहेत जे आपण आपल्याकडं अधिक करत जातो. तर या वाटचालीमध्ये मला काही जी लोक मिळाली त्याच्याकडनं, काहीकडनं स्वभाव शिकायला मिळाला, काही लोकांकडून मला अभिनयाच्या कुठल्या गोष्टी ज्या करायच्याच नसतात, कुठल्या गोष्टी ज्या चांगल्या पद्धतीने करता येतात हे शिकायला मिळालं. मला अजून लिखाण शिकायला मिळालं नाही. पुढच्या काळात मला लिहायला यावं यासाठी मी खूप म्हणजे मला आत्ता खूप माझी तळमळ आहे. आणि मग पुरस्कार नाटकाला खूप म्हणजे चांगले पुरस्कार 13-14 पुरस्कार शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मिळालेत. आत्ता बयांसाठी शॉर्ट फिल्मसाठी मला एक मिळालं होतं. माझा एक पुसलेला नंबर नावाची शॉर्ट फिल्म होती, खूप छोटी होती, आमच्या मित्राने डिरेक्ट केलेली होती. ते पण एक सुंदर कॅरेक्टर होतं, छोटं कॅरेक्टर होतं आईचं, आणि तिचा मुलगा गेला आणि ती त्याच्यात हे झालेली असते. हा, असे अनुभव पण असतात की जे खूपच आपल्याला काही काही देऊन जातात. तर ही सगळा जो काळ होता म्हणजे हे सगळे जे कामं होती यातनं मला खूपच चांगल्या गोष्टी मला जमा करता आल्या माझ्याकडे.
0: आणि हाच खरा महत्वपूर्ण पुरस्कार तुम्हाला मिळाला किंवा तुमच्यासाठी असावा. ओके. नाही मॅडम, मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, शॉर्ट फिल्म्स यासोबतच शिक्षण, करिअर आणि घर ही संपूर्ण तारेवरची कसरत तुम्ही केलीत. शिक्षण आणि अभिनय क्षेत्र ही तर खूप मोठी तारेवरची कसरत तुमची होती, ती तर तुम्ही आत्ता छान सांगितलीत. पण हे सगळं करत असताना हा पूर्ण समतोल तुम्ही कसं जमवून आणला आणि आजही कसा जमवताय? म्हणजे आजही तुम्ही विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तिथे तुमचं काम चालू आहे आणि त्यासोबतच अभिनय क्षेत्रातील कार्य सुरू आहे, संसार आहे, मूलबाळ आहेत, कसं हे सगळं कसं जुळवून आणता?
1: हा, शिक्षण आणि त्यावेळेसच अभिनय क्षेत्र ते एक वेळ सोपं होतं. आत्ता जे आहे तुम्ही म्हणालात ती खरंच तारेवरची कसरत आहे. म्हणजे ती एवढी तारेवरची कसरत आहे की आठवलं तरी आता अंगाला काटा येतो की आता मी परत त्यात नांदेडला राहायला गेले. या सगळ्यामध्ये एक आहे, माझा नवरा खूप कोऑपरेटिव्ह आहे. मला 2.5 वर्षाचं माझं बाळ झालं आणि त्यांनी जे सांभाळायला घेतलं आणि मला सांगितलं की तू तुझ्या आवडीचं काम कर, त्याला तुला अडथळा नाही आहे.
0: किती
1: अशा सहकारी मिळणं हाही मला नाटकामुळेच मिळालंय. माझं लग्नही टिपिकल पद्धतीने झालं नाही.
0: अच्छा.
1: आमच्याकडे तरी जनरली सातबारा बघून लग्न होतं. आम्ही पुरस्कार बघून, सर्टिफिकेट बघून लग्न झालं आमचं. दोघांनाही लग्नाची एकच अट होती की मी माझ्या क्षेत्रात काम करते, मला मोकळीक दे. त्यांनाही असं होतं की मी जे काम करतोय त्याला तिचं हे पाहिजे. टिपिकल बायकोसारख्या प्रत्येक गोष्टीला ती कटकट अशी मुलगी नको की जी घर संसार खूप जास्त अडकून पडेल घरात. आणि आपण जितकं जास्त घरात अडकतो तितकं समोरच्या व्यक्तीला आपण जास्त त्रासदायक असतो असं मला वाटतं. मग अशा वेळी ते खूप सपोर्टिव्ह आहे आणि आपल्या फील्डशी जरा निगडीत असल्यामुळे, म्हणजे कवी लेखक असल्यामुळे ते मनही जाणतात कलाकाराचं. डॉक्टर विनायक येवले असं त्यांचं नाव आहे.
0: अच्छा.
1: नांदेडला त्यात असतात. माझी मुलगी आहे आता 4 वर्षाची, आता काल परवा 4 वर्षाची झाली. 1.5 वर्षापासून ते तिला छान सांभाळतात. इतकं छान की मला तिचं म्हणजे फक्त आठवण येते, असं नाही वाटत की माझ्यानंतर ती मी नसल्यावर तिचं तिथे काय होईल. पण तारेवरची कसरत अशी झाली आता की मी नांदेडला राहते, माझे प्रयोग जास्तीत जास्त मुंबईत पुण्यात होतात. आणि हा 12 तासाचा प्रवास मला सगळं घर बाळ आणि म्हणजे नवरा त्यांचाही वेळ हे सगळं मॅनेज करून रात्री 10 वाजताच्या गाडीनिमित्त बसते, सकाळी तिथे पोहोचते. आता बरं नाटक असं आहे त्याचे कमीच प्रयोग लागतात. नाटक आपलं पॅशन असल्यामुळे त्याचा फार आर्थिक बघता येत नाही. आणि नाटकाला 14 वर्ष झालेत आणि त्या नाटकाने एवढं काही दिलंय तर आता त्याच्यात फार आर्थिक गणित आपण बघतच नाही. त्यामुळे ते सगळं असं मॅनेज करत करत प्रत्येक वेळी वेगळ्या मित्रमैत्रिणीकडे राहायला जायचं तिथे मुंबईत जाऊन. आपला काय फ्लॅट नाहीये.
0: बरोबर.
1: आणि मग तिथे जायचं, प्रयोग करायचा आणि रात्री बुकिंग असो नसो, मग कधी ट्रॅव्हल्स न म्हणा कधी गाडी निघून जाते. वेळ प्रयोगाच्या वेळा असतात, 12:30 वगैरे नाटक संपतं, अशा वेळी ट्रेन नसते. जे मिळेल, जे वाहन मिळेल त्या वाहनाने परतीचा प्रवास करावा लागतो कारण लेकरू वाट बघतं घरी. तिला तारीख सांगितलेली असते की आपण 2 दिवसाने येणार आहोत आणि त्याच्या ओढीनं म्हणजे आता मला भरून आलं.
0: साहजिकच आहे मॅडम, म्हणजे हे ऐकताना मला सुद्धा आपोआपच डोळे पाणावले आणि आसवांनी वाट मोकळी करून घेतली स्वतःची स्वतः असं म्हणायला काही हरकत नाही. पण आई झाल्यानंतरच आईच्या खऱ्या वेदना कळतात.
1: अगदी
0: ही गोष्ट पक्की आहे. प्रत्येक स्त्रीचं जीवन हे ती आई झाल्यानंतर सर्वार्थाने खुलतं. म्हणजे एकीकडे तिला स्वातंत्र्यही हवं असतं, तिचं आवडतं कामही तिला हवं असतं, पण आतमध्ये सतत आपल्या लेकराची ओढ असते. आणि बाहेर पडल्यानंतर कधी एकदा घरी जाऊ आणि आपल्या लेकराला कुशीत घेऊ हीच एक आशा, हाच एक विचार आईच्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतो. जरी तुम्ही तुमच्या आवडत्या कामासाठी, प्रयोगासाठी, तुमच्या अभिनयासाठी बाहेर पडत असलात तरी तुमचं मन सतत गुंतलेलं असतं ते तुमच्या बाळामध्ये. किती छान. म्हणजे कलाकाराचं स्ट्रगल काय असतं हे याच्यापेक्षा आणखी वेगळ्या स्वरूपात सांगता येणार नाही. ते तुमच्या अश्रूंनीच सांगितलं की विषय निघाला तरी चटकन डोळ्यात पाणी आलं आणि सगळंच वातावरण अगदी भावुक झालं. आता या भावुक वातावरणातून थोडस आपण रिलॅक्स होऊया. आणि मॅडम, आता आजपर्यंतच्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला प्रभावित करणारं आणि तुमचं आदर्शस्थान, प्रेरणास्थान असणारं व्यक्तिमत्व कोण आहे बरं?
1: खरं तर हा खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे. मला ना सावित्रीबाई फुले खूप खूप प्रेरणा देतात. मी मला ना त्यांच्याशी जोडून घेते असं मला वाटतं की आता मी जिथनं आले त्यांनी जे काम केलं ते त्याची तोडच नाहीये. आपण सगळ्या ज्या आज आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, फक्त त्यांच्याचमुळे आहोत. आपण जे बोलतोय, मी येते, माझे स्वातंत्र्य, मी ज्या गप्पा मारते मोठ्या मोठ्या, ह्या सगळ्या त्यांच्यामुळे आहेत. आणि मी त्यांच्याशी का म्हणजे जोडल्या जाते त्यांच्यासोबत, तर मला वाटतं सावित्रीमाईंनी त्यांच्यावर जे चिखल झेलला त्यांनी आणि आपल्यासाठी एवढं काम करून ठेवलंय जे आपण आज उभे आहोत.
0: खरंच
1: ते जर त्यांनी झेललं नसतं तर आपण आज नसतोच. कदाचित खूप कालांतराने आपल्या पुढच्या पिढ्या असल्या असत्या. त्या मला का प्रेरणा देतात नेहमी, म्हणजे आजच नाही, जेव्हा मी नाटकासाठी बाहेर पडले तेव्हा मला खूप म्हणजे तसा त्रास झाला की आमच्याकडे वाळीत टाकण्यापर्यंत माझ्या वडिलांना गोष्टी केल्या नातेवाईकांनीच की नाटक आणि पिक्चर असं कुठं असतं का, काय लग्नाचं काही बघतो की नाही. माझ्या वडिलांना इथपर्यंत लोकांनी टॉर्चर केल्यासारखं केलं. माझे वडील, तुम्ही मगाशीच बोललं, ते खमके होते. त्यांनी सांगितलं की असा नवरदेव आणा, असं स्थळ आणा की जे माझ्या मुलीला अशाला असं स्वीकारीन. असा जर स्वीकारणारा एखादा पोरगा असेल तर मी, पण आहे का असा मुलगा? मग त्यांच्याकडे उत्तर नाही ना त्याचं. त्यामुळे मग हा त्रास होत होता ना की आपल्यामुळे आपल्या वडिलांना आईला कोणी ऐकवत, बाया चलता चलता ऐकवायच्या, बाई एवढं उशिरा लग्न असतं का, आणि आपल्यात कुठं असतं का, आणि कोण करीन, हिच्यासोबत कोण करीन, या प्रश्नाने माझी आई, माझी आई खूप बारीक झाली होती माझ्या काळात, माझी आई आजारी पडायची सतत. आणि मग मला वाटायचं, मग मी खच्चीकरण झालं माझं की परत वाटायचं नाही होईल, आपण करूया प्रयत्न. असं आपलं तर काहीच मोठा संघर्ष नाही ना, आपल्याला तर फक्त त्यांनी करून ठेवलेलं आहे, तर त्यातनं फक्त यातनं थोडासा मार्ग काढायचा आहे.
0: खरंच.
1: त्यामुळे आणि राजमाताजी जाऊ, आत्ता म्हणजे आता जेव्हा मी आई झाले ना तेव्हा मला राजमाता खूप अट्रॅक्ट करतायत की काय केलं पाहिजे आपल्या मुलासाठी, केवढं केलं त्या स्त्रीने.
0: खरंच
1: हे दोन माझे आदर्श स्थान आहेत, प्रेरणा स्थान आहेत. आणि मला माहित नाही पुढे सांगायचं, मी आत्ताच सांगते की मला पुढचा जो प्रोजेक्ट करायचा माझा तो राजमाताजी जाऊनवर आहे. तो एक पात्री आहे, त्याची स्क्रिप्ट रवींद्र इंगळे चावरेकर सरांनी लिहून झाली आहे. आता सगळ्यांसोबत बसायचं, माझ्या टीमसोबत आम्हाला सर मला मदत करणार आहेत. आणि हे सगळं आता म्हणजे या वर्षभरात 6 महिन्यात तो प्रोजेक्ट बाहेर येईल आणि मला खूप समाधान होईल की ते एक पात्री मी करेल. ते मला म्हणजे ती खूप मोठी जिम्मेदारी आहे, ते मला पेललं पाहिजे, त्यासाठी मला मानसिक शारीरिक अजून सगळ्या तयाऱ्या करायच्यात, म्हणून त्याच्यासाठी थोडा कालावधी जाईल. नक्की चांगला प्रोजेक्ट असेल.
0: किती छान, म्हणजे एक ज्ञानाची गंगा आणि एक आदर्शाची, मराठी संस्कृती संस्कारांची गंगा, या तुमच्या आदर्श स्थान आहेत. आणि खरोखर कालच्या आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक स्त्रीच्या आदर्श स्थान ह्या आहेत, होत्या आणि नक्कीच पुढेही असतील. मॅडम, तुम्ही PhD केलत राज्यशास्त्र या विषयामध्ये, त्यासोबतच अभिनय क्षेत्रामध्येही भरपूर अशी कारकीर्द तुमची झालेली आहे, आणि यासोबतच तुम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट यातून पदव्युत्तर शिक्षणही केलं, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: राज्यशास्त्र हा विषय माझा तसा पहिल्यापासून आवडीचा, म्हणजे नागरिक शास्त्र जेव्हा होतं ना तेव्हापासून खूप आवडीचा विषय, म्हणजे तो पॅटर्नच आवडायचा मला अभ्यासाचा.
0: अच्छा.
1: आणि मला चांगले मार्क्स मिळायचे ज्युनियर कॉलेजला वगैरे होते त्यावेळेस, बऱ्यापैकी आउट ऑफ, म्हणजे 90-96 असे मार्क्स असायचे, आणि माझा एक कलच तिकडे गेला. म्हणून मग मी ग्रॅज्युएशनला स्पेशल विषय ठेवला, त्यानंतर PG पण त्याच्यातच केलं, आणि पुन्हा मग माझा जो PhD विषय आहे तो मला सांगायला आवडेल की मी जो टॉपिक निवडला तो असा होता की जालना जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील स्त्री प्रतिनिधींची भूमिका आणि 20 वर्षाचा कालखंड होता तो. या विषय निवडण्यामागचं कारण हे होतं की माझे त्याच्यात 2 स्वार्थ होते. एक तर मला ऍक्च्युअल परिस्थिती बघायची होती की आपल्या नामधारी प्रमुख आहेत की काम करणाऱ्या बाया आहेत खरंच, आणि आहेत

0: तर किती प्रमाणात आहेत आणि नाहीत तर का नाहीत, याची मागची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टी होत्या. आणि दुसरं म्हणजे मला अभिनयाला हा डेटा खूप मदत करेल, कारण मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्सला भेटेन, वेगवेगळ्या ज्या प्रतिनिधी निवडून आल्या त्या वेगवेगळ्या जात समूहातल्या होत्या, सगळ्या वेगवेगळ्या घटकातल्या होत्या. तर त्या 20 वर्षाच्या कालखंडातल्या एवढ्या स्त्री प्रतिनिधींच्या मुलाखती मी घेतल्या, त्यातनं ना मला वेगवेगळी लुक्स, वेगवेगळ्या स्त्रिया मिळाल्या की ज्या वेगवेगळ्या स्वभावाच्या होत्या. आणि त्या ना म्हणजे काम करताना मी रेफरन्स म्हणून बऱ्यापैकी, म्हणजे नाटक सिनेमा बघून रेफरन्स घेण्यापेक्षा मी असे जिवंत अनुभव घेण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करते. किंवा मग ट्रेनमध्ये जाताना काही कॅरेक्टर्स ऑब्झर्व करणं, त्याच्यानंतर बसमध्ये जाताना, आणि मग PhD काळात, म्हणजे त्या संपूर्ण प्रवासात खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स मला मिळत गेले. आणि त्याचाही डेटा चांगला झालाय, ती एक डॉक्युमेंटरी फिल्म खूप सुंदर होईल इतका सुंदर त्याचा डेटा आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं म्हणजे नाट्यशास्त्र माझं शिक्षण नव्हतं, मी राज्यशास्त्र म्हणजे PG केलं, त्याच्यानंतर PhD केलं, 2018 अवॉर्ड झालं. त्यानंतर मग 2-3 वर्ष बाळ झालं, लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनमध्ये मग माझं बाळ झालं. मी 2020 इकडे शिफ्ट झाले नांदेडला संभाजीनगर वरून. मी काही काळ मुंबईत राहिले नाटकासाठीच पूर्ण वेळ. त्याच्यानंतर जी सिरियल केली मी, हा ते एक सांगायला आवडेल मला की मी ज्या वेळेला PhD झालं 2018 आणि लगेच देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्यशास्त्रासाठी CHB साठी माझी तिथे नियुक्ती झाली.
1: अच्छा, म्हणजे तिथेही तुम्ही प्राध्यापिका म्हणून छत्रपती संभाजीनगरला कार्य पार पाडले. हा,
0: एक वर्ष मी तिथे काम पाहिलं आणि ते एवढा तो झपाटलेला प्रवास होता की सकाळी 8 ते 1 मी कॉलेजमध्ये असायची, 1 मी कॉलेजमध्येच्या तिथे ड्रेसिंग रूममध्ये चेंज करायची आणि नगरला, अहिल्यानगरला जायची, तिथे कट्टीबट्टीचा सेट होता, तिथे शूट करायची. 11-12 वाजता जेव्हा माझं पॅकअप व्हायचं तेव्हा भेटेल त्या वाहनाने परत यायची. त्यावेळेसच क्रेज होतं की मला उद्या कॉलेजला जायचंय आणि आज यावं लागतं ते ओढीने.
1: खरंच.
0: तर आणि त्यावेळेस मज्जा म्हणून करायची. मी माझा मित्र तर मला असं बोलला की अरे रेडीएस का तू कशानेही प्रवास करते, म्हणजे मी बाय कार पण यायची, पैसे देऊन ते असतं ना की शेअरिंग कार्स असतात, त्याने पण प्रवास. मला ना भीतीच संपली होती माझी, म्हणजे परत थोडीशी भीती मला आता आई झाल्यापासून वाटते, नाहीतर मधल्या काळात माझी भीतीच गेली होती. मला ना रात्रीच्या प्रवासाचे आजही मी 2-3 वाजताची बस पकडते, ट्रॅव्हल्सला कुठेही उतरते, एकटी जाते, मला भीती नाही वाटत तशी. मला वाटतच नाही की मला कुणी काही म्हणेल किंवा मला काही वाईट प्रसंग होईल असं मला वाटतच नाही, मला आलेही नाही विशेष खरं तर बघायला गेले तर तसे. आणि तसं करून परत महाविद्यालयात यायची, दिवसभर करायची आणि शूटला जायची. खूप इंटरेस्टिंग काळ राहिला तो. आणि तेवढ्या काळात शूटही छान व्हायचं, ते माझं कॅरेक्टरही खूप सुंदर होतं, मजेशीर कॅरेक्टर होतं. विनोद लवेकर सर डिरेक्टर होते, आपल्या नांदेडचे तर आहेत सर.
1: अच्छा.
0: हा, खूप छान सिरियल होती, त्यांच्या सगळ्या सिरियल्स खूप छान असतात. तर तिथेही मला संधी मिळाली होती. आणि मग जेव्हा गॅप नंतर मग मी इथे, मग असं झालं की आता नाटकापासून बाळामुळे थोडी दूर दूर राहू लागले, मग प्रयोग कमी लागू लागले आणि जाता येत नव्हतं. मग मी म्हटलं आपण इथे PG करावं, ऍटलिस्ट काहीतरी त्यांचा जो वर्षभराचा प्रोजेक्ट असतो त्याच्यात आपल्याला सहभागी होता येईल, म्हणजे आपली जी असते खास ती तिथे मिटली जाईल, तालमी होतील, मुलांशी मैत्री होईल, नवा ग्रुप होईल नांदेडला. यामुळे मग मी PG आपल्या SRT या थिएटर अँड फिल्म या कोर्सला ऍडमिशन केलं. 2 वर्षाचा कोर्स झाला आणि मला सांगायला आनंद होईल की मी तिथे फर्स्ट रँकने पास झाले.
1: क्या बात आहे, किती छान,
0: चांगल्या पर्सेंटेजने पास झाले मी.
1: मस्त. शिक्षणाची ओढ तुम्हाला कायमच होती, जरी अभिनय हे तुमचं क्षेत्र असलं तरी, त्यामुळे नो डाऊट की तुम्ही सहजच फाईन अँड आर्ट मध्येही तुमचं शिक्षणातलं कसं पूर्णपणाला लावलं. मॅडम, तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: सासू सुनांचं एक आहे, चालेल?
1: हो.
0: ती चालली शेतात आणि मग पिंटीची आई आणि पिंटीची आजी, पिंटी शाळेतून यायच्या आधीचा त्यांचा संवाद आहे. आत्या, घराकडे ध्यान द्यावं, मी रानात चालले. आव, मी म्हणलं घराकडं ध्यान द्या, बाळ्या झुळणीत टाकलाय, मी रानात चालले. अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. आव, पिंटी शाळातून येऊस तर बाळ्याकडं ध्यान राहू द्या म्हणलं. अग अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना. अग, त्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून मला काय दिस नाय ग. याच्यामुळेच म्हणत होते डोळ्याचं ऑपरेशन नका म्हणून, तुमचं तर लय चाललं.

0: वत करून करू। अग काय म्हणतीस तर मोठ्यानं बोल ना। आमच्या म्हातारीचं तर हसच आहे, एक म्हणलं तर दुसरंच लावी ती। माया नशिबाला तर सगळे येडेच भेटलेत ग माय। आव आत्या मी राहणार चालले, बाळ्या झोळणी टाकलाय त्याच्याकडं ध्यान द्या, पिंटी शाळातून येऊस तर। हा बर बर बर बर,
1: खरंच तरी वेगळंच असतं हे ग्रामीण जीवन।
0: हो
1: छान मॅडम, आता अभिनय क्षेत्रामधली कारकीर्द आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द या दोन्हीही तुम्ही अतिशय उत्तमपणे साकारल्या आहेत किंवा पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता यानंतरचं तुमचं एम काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे, काय सांगाल त्याविषयी?
0: हा आत्ता ना काळ म्हणजे खूप खरं तर संदिग्धता असणारा आहे। आमच्या चर्चाही होतात, आता मी ज्या शहरात राहते तिथे ना म्हणजे अशा मानसिकतेचे लोक की स्थिरता असावी। माझा स्वभाव मुळात स्थिरतेकडे जाणारा नव्हताच, म्हणजे खूप चंचल प्रवृत्तीची आहे मी की मला मी एका ठिकाणी खूप काळ टिकून राहू शकत नाही। मला जागा बदलणं, काम बदलणं असं मला पहिल्यापासून त्यांना अट्रॅक्ट केलेलं आहे, त्यामुळे स्थिरतेकडे नाही। परंतु आत्ता असं झालं या स्टेजला की नाही, आत्ता एक असं हक्काचं काम पाहिजे मी करणार आहे किंवा ते मिळवायचंय की ज्या कामातनं पूर्णतः इंडिपेंडेंटली आनंद मिळेल। आणि मग तो जो मगाशी मी तुमच्याशी बोलले प्रोजेक्ट, जो राजमाता जिजाऊंचा प्रोजेक्ट आहे एक पात्रीचा, तो मला करायचा आहे। आणि त्याच्या माध्यमातनं जिजाऊंचे वेगवेगळे अँगल, त्यांच्या जीवनाचे वेगवेगळे प्रसंग जीवनातील आणि त्याची प्रेरणा ही मला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची, मैत्रिणींपर्यंत पोहोचवायची, आपल्या अशा पुरुषांपर्यंत पोहोचवायची की ज्यांना खरंच या विचारांची गरज पण आहे आणि ज्यांना मदत पण होईल या सगळ्या गोष्टींची।
1: खरंच
0: हे माझं सगळ्यात मोठं आत्ता ध्येय आहे की मला ते काम करायचंय, कारण ते वाटत जरी आता सोपं असले या क्षेत्रात असल्यामुळे तरी अवघड आहे, कारण मोठं कॅरेक्टर आहे त्याला तेवढं पेलणं। आत्तापर्यंत जी कामं केली ती आहेत की आख्या नाटकात बरीच लोक असतात, ती जिम्मेदारी नाही, तरी इंडिपेंडेंटली करायचं आहे। आणि मग त्याच्या माध्यमातून मग जरा काही वर्ष तो प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचा आहे, मग बघूया स्थिरतेचं।
1: नक्कीच नक्कीच, म्हणजे तुमची जी त्या प्रोजेक्ट विषयीची आत्मीयता आहे ती आत्मीयता सांगते नक्कीच तुम्हाला त्यात सक्सेस भेटणार आहे। आणि यशस्वीपणे तुम्ही तो प्रोजेक्ट बराच काळ अगदी स्थिरतेने पूर्ण करणार आहात किंवा त्यात तुम्ही सतत अव्याहतपणे कार्य करत राहणार आहात। मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मैत्रिणींशी खूप छान खरं तर आतापर्यंत संवाद साधला आणि तुमच्या संपूर्ण आजपर्यंतच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीविषयी, शिक्षण क्षेत्रातील कारकिर्दीविषयी खूप सारी सविस्तर अशी माहिती आपण मैत्रिणींपर्यंत पोहोचवली। पण आजही स्त्रिया घर संसार आणि एक चौकट, एक मर्यादा सोडून बाहेर पडत नाही किंवा घाबरतात ते करण्यासाठी, तर मला वाटतं की आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय संदेश द्याल की घर संसार यासोबतच आपले छंद, आपल्या आवडीनिवडीही आपण आपल्या जीवनात जपायला हव्या, काय सांगाल याविषयी?
0: हा खरं तर खूपच महत्वपूर्ण मुद्दा आहे किंवा गोष्टही, आपल्यावर एवढ्या जिम्मेदाऱ्या आहेत ना आणि बालपणापासूनच आहे। मला कुटुंब पण तसं मिळालं, माझा मित्र सहकारी मित्र नवरा पण तसा मिळाला की जे मला तर जगू देतो, आपला छंद जो आहे तो जोपासू देतो। तर मला आपल्या मैत्रिणींना हे म्हणायचंय की हे सगळं तर आहेच, ह्या जिम्मेदाऱ्या आहेत, खूप मोठं म्हणजे आपल्यावर आपले कर्तव्य आहेत, पण यातनं आपल्या स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे इतकी महत्वाची गोष्ट आहे ना की आम्हाला कुठं जमतं किंवा आमच्याच्यानं शक्यच नाही, बाई त्यांना जमतं आणि त्यांचं काय, त्यांचं असं असं आहे म्हणून त्या हे करतात, हे जर सोडलं ना तरच आपण जगू शकतो
1: खरं
0: मोकळं। आणि ना आपण किती वर्ष दाबून ठेवणार ना, मग त्याची एक लिमिट असते। मॅडम मी तुम्हाला सांगते, मी जेवढी ऍक्टिव्ह आहे ना त्याच्यापेक्षा दुपटीने ऍक्टिव्ह असणाऱ्या माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांना संधी नाही मिळाली। मी जे काम करते ना त्यापेक्षाही जास्त बोल्ड होत्या माझ्या काही मैत्रिणी।
1: अच्छा,
0: पण नाही, घरच्यांनी 10वी झालं 12वी झालं की त्यांची लग्न केली आणि त्या आजही तिथल्या तिथे मार्ग काढून काहीतरी करतायत, पण त्यांच्या वाट्याला खूप मोठं आलं असतं जे मी करते यापेक्षाही मोठं काहीतरी करू शकले असत्या त्या, पण त्यांना तिथे संधी नाही मिळाली। पण संधी आपल्याला कधी कधी काढावी लागते, आणावी लागते, ओढावी लागते।
1: खरंच
0: मला असं आपल्या मैत्रिणींना सांगायचंय किंवा माझी विनंती असेल त्यांना की आपल्याला या सगळ्यातनं काढायचंय, वेळ हा काढायचाय आणि छंदाशिवाय काही खरं नाही, नाहीतर रुटीन आयुष्यात आपण मेल्यासारखं जगतो सध्या। मला असं वाटतं. इन द सेन्स की काहीच नाही ना, चेंजेस नाही आहे. आणि खूप लवकर मग आपण ना म्हणजे त्या कशा वृद्ध काळाकडे जायला लागतो. अगदी 35 आपली गावाची बाई 35-38 मध्ये डायरेक्ट ती म्हणते आता काय आम्हाला कुठं गण नटायला. अरे का, तर ती मानसिकता झाली. आता आमची लेकरं मोठी झाली हे, आणि तिला भजन म्हणायला आवडत असतं. तिला चांगलं येतं म्हणता, तर मग म्हणा ना. आणि आता तर मोबाईलनं आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी, संधी मिळाल्या. आपल्याला आठवून की आपल्याला काय करायचं होतं बालपणापासून, आपल्याला जे व्हायचं होतं ना, त्याच्यासाठी एक अर्धा तास जरी काढला ना आपण रोज स्वतःसाठी, स्वतःच्या आवडीचं ते काही असो. काही काही वेळेस ना खूप मनमोकळ्या गप्पा मारणं हा सुद्धा छंद असतो.
1: खरंच.
0: आणि तो सुद्धा मारत नाहीत. असं करायचं की नाव जरी कोणी ठेवलं ना काही हरकत नाही, पण आपल्याला मनातून ते आवडतंय ना, तर ते 200% करायलाच पाहिजे. मैत्रिणींनी ना आपल्या म्हणजे सगळ्यांनी जी गोष्ट खूप प्रिय आहे ना आपल्याला लहानपणापासून, जी आपली दबली आहे ना, तिला शोधून तिच्यासाठी एक अर्धा तास तरी द्या आणि मजेशीर जगता येतं मग आपल्याला.
1: खरं
0: नाव ठेवण्याचा कोण काय म्हणतंय ना, आयुष्यच हे होत नाही आपलं.
1: आपली दैनंदिन जीवनशैली तर चालूच राहणार आहे ती अव्याहतपणे आपल्या अंतापर्यंत, पण त्यातल्या त्यात आपल्यातच काहीतरी नवीन बघण्याचा शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा आणि ती पुढे न्यायला हवी.
0: आणि अजून एक, हे सध्या ना हे मीम्स, हे जे रील्स आहेत ना, हे ना स्त्रियांच्या म्हणजे बौद्धिक पातळी खूप कमी आहे, यानुसार जे जोक्स येतात ना, माझं म्हणणे पहिले त्याला फॉरवर्ड करणं बंद करा. आपण नाहीच आहे तशा, आपल्याकडे खूप जास्त कॅपेबिलिटी आहेत. पुरुषांच्या बरोबरीच्या काही प्रमाणात अधिक असतील, कारण आपण बघा ना जी वर्किंग वुमन आहे ती आजही सगळं घर बघते, बाळांना बघते, नवऱ्याला बघून परत त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा टॉपला आहे. म्हणजे किती कॅपॅसिटी आहे. आजही आपला पुरुष कितीही फॉरवर्ड पुरुष असू दे, तो स्त्रीसाठी घरात राहत नाही. आणि आपल्याबद्दल म्हणजे स्त्रियांच्या संदर्भाने जे बौद्धिक पातळी कमी आहे, किंवा गमतीशीर व्हिडिओ आहेत ना की ज्या खूप मला भार राग येतो त्याचा, तसे व्हिडिओज तशा रील्स आपण शेअरच करायच्या नाही किंवा तशा बनवायच्या नाही. का बनवायच्या आपण, आपण नाही आहेत तशा. आणि यांना मग अजून चालना मिळते लोकांना तसं म्हणण्यासाठी, तर ते हे अजिबात नाही करायला पाहिजे. करायचं तर तुम्ही, तुमच्याकडे एम्पायर आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, हे दाखवण्याचं करा. करत कदाचित दोन लोकांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल.
1: अगदी खूप छान मॅडम, छान असा संदेश आपण सर्व मैत्रिणींना दिलात. मॅडम आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद. एकदा सुरू झाले की मी खूपच जास्त सुरू होते, थांबायचं कुठे कळत नाही. आणि हे खूप अवघड असतं खरं तर रेकॉर्डिंग आणि आकाशवाणीचं, पण आकाशवाणी म्हटलं की एक वेगळं फील येतं आणि मला खूप खूप छान वाटतंय, लय भारी वाटतंय खरं तर की इथे मी आले, तुम्ही मला बोलवलं आणि मला खूप अजून मोठी कारकीर्द करण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या शुभेच्छा पाहिजे, त्या मी तुमच्याकडनं घेणार. खूप खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आपण बघतोय की आजही प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे करिअर करता येतं असं नाही, किंवा प्रत्येक स्त्रीच्या मनात जो छंद असतो, जो कलागुण असतो, तो वृद्धिंगत करता येतो असं नाही. परंतु आजच्या स्त्रीने आपल्या मनातील छंद, त्यासोबतच आपलं आवडतं करिअर केल्यानंतर ती कशाप्रकारे स्वावलंबी होऊ शकते आणि अतिशय आनंदाने सुखाने आपलं जीवन व्यतीत करू शकते, याविषयी प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपण सर्व मैत्रिणींना केलं आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक उत्तम अनुभव किस्से आपल्या सर्वांशी शेअर केले. तेव्हा डॉक्टर अश्विनी भालेकर मॅडम यांची मुलाखत नक्कीच आपणास आवडली असेल अशी आशा आम्ही करतो. तेव्हा आता मात्र आपली मैत्रीण सुमेधा कुलकर्णी हिला रजा द्या. पुन्हा भेटूयातच सर्व मैत्रिणींच्या आवडत्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे ती मनोरंजनाची, तेव्हा कार्यक्रमामध्ये आनंद घेऊया आता एका गीताचा.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आपल्या सर्व सखींसाठी असणारा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहात स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ, योगतज्ज्ञ तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्याकडून माहिती जाणून घेत होतो. आज याच विषयावर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत पुनश्च एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता कुलकर्णी. चला तर मग स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी अधिक माहिती आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तर मॅडम, आता हे वाढतं जे वजन आहे आपण याची सगळी कारणं लक्षणं वगैरे जाणून घेतली, पण सोबतच हे वाढतं वजन कमी करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तर ते उपाय नेमके काय असतील?
2: आता ज्यावेळी आपण स्वतःचं वजन कमी करायचं आहे हे ठरवतो त्यावेळीच आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये आपल्याला बरेचसे बदल घडवून आणावे लागतात. आता त्यामध्ये आहाराचा खूप महत्त्वाचा रोल असतो. आहारामध्ये खूप बदल घडवावे लागतात. ज्या आहारामुळे वजन वाढेल तो सर्व प्रकारचा आहार आपल्याला कमी करावा लागतो. जसं की साखरेमुळे वजन वाढतं, कुठलाच गोड पदार्थ सहसा घेऊ नये 2 ते 3 महिन्यांसाठी. जे अगदी प्युअर फॅट्स आपण ज्याला म्हणतो तेल आणि तूप, त्यांचं प्रमाण कमी करावं. बेकरी पदार्थांचं प्रमाण कमी करावं कारण ते पूर्ण मैद्याचे बनलेले असतात. कोल्ड ड्रिंक, आईस्क्रीम यासारखे खूप जास्त साखरेचे पदार्थ पूर्ण कमी करावेत. मांसाहार, मद्य याचं सुद्धा प्रमाण पूर्ण कमी केलं.

0: पाहिजे.
1: अच्छा
0: त्याचप्रमाणे काय असतं की आपल्याला दिवसभरातल्या ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात, दिवसभरातली जी कामं असतात, त्यासाठी आपल्याला एक ठराविक ऊर्जेचा सप्लाय आपल्याला हवा असतो.
1: बर
0: पण ही ऊर्जा ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणातच आपण आहार घेतला पाहिजे. आपल्याला कमी कॅलरीज लागतायत आणि आपण हाय कॅलरीज आहार घेतोय, मग त्याचा उपयोग होणार नाही. यासाठी जेवढ्या कॅलरीज आपल्याला लागतात, जेवढा आहार आपल्याला लागतो, त्याच प्रमाणामध्ये आपण आहार घेतला पाहिजे.
1: अच्छा
0: आणि स्पेशली वेट लॉस करताना जो आहार लागतो त्यापेक्षा थोडासा आहार कमी करावा आपण.
1: बर
0: खूप जास्त डायटिंग करू नये, खूप जास्त प्रमाणामध्ये आहार कमी करू नये, कारण ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कॅलरीजची आवश्यकता असते त्या प्रमाणामध्ये कॅलरी सप्लाय होणं सुद्धा आवश्यक आहे.
1: बर तर मॅडम, आता तुम्ही डाएट संदर्भात बोलत होतात, तर वजन कमी करण्यासाठी आपल्या महिलांमध्ये असंही आढळून येतं की क्रॅश डाएट किंवा उपाशी राहणं त्या पसंत करतात, तर हे योग्य आहे का?
0: नक्कीच नाही. कारण काय की आपल्या शरीराला कंटिन्यू काही प्रमाणामध्ये ऊर्जेचा काहीतरी स्रोत मिळणं आवश्यक असतं. त्यामध्ये जर तुम्ही खूप जास्त वेळ उपाशी राहिल्या तर आपल्या पोटामधलं ऍसिड वाढू शकतं. ऍसिड वाढल्यामुळं आपल्याला अल्सर होऊ शकतो आणि त्याचे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामुळं ठराविक वेळेनंतर आहार घेणं खूप आवश्यक असतं. जसं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, 2 वेळेस जेवण कंपल्सरी घेणं खूप आवश्यक आहे. फक्त आहार घेताना दोन्ही वेळची जेवणं आपली दिवसा झाली पाहिजेत, म्हणजे दिवस असताना, सूर्यास्तापूर्वी आपली दोन्ही जेवणं झाली पाहिजेत. सूर्यास्तानंतर फक्त पाणी घेतलेलंच चालेल, पण बाकी काही आहार घेऊ नये.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं डाएट करणं योग्य राहू शकतं. क्रॅश डाएटमध्ये महिलांचं असं असतं की एक दिवस ज्यूसवर राहूयात, एक दिवस आपल्या सूपवर राहूयात, भाज्यांच्या रसांवर.
0: आयुर्वेद दृष्ट्या ते अगदीच चुकीचं आहे. कारण आयुर्वेद सांगतो तुम्ही 2 वेळेस जेवण करा, फक्त सूर्यास्तापूर्वी जेवण संध्याकाळचं झालं पाहिजे.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की मैत्रिणींमध्ये बसल्यानंतर एखादी स्त्री स्वतः जर काही डाएट करत असेल तर त्याचा सल्ला ती इतर मैत्रिणींना सुद्धा देते, तर हे योग्य आहे का?
0: आता ज्यावेळी आपण वेट लॉस करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला पेशंटचं वय, पेशंटची उंची, पेशंटचं काम करण्याचं स्वरूप या सर्वांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक मैत्रीण एक स्पेसिफिक डाएट प्लॅन फॉलो करतेय, तोच डाएट प्लॅन जर दुसरी स्त्री करत असेल तर ते अगदीच चुकीचं आहे. कारण तिचं वय वेगळं असतं, तिची कार्यक्षमता वेगळी असते, तिचं वर्किंग शेड्यूल वेगळं असतं. आता एखादा कामगार असतो, त्याचा आहार वेगळा असतो, आणि जो एखादा काही ऑफिसर आहे ज्याचं सिटिंग खूप जास्त आहे त्याचा आहार वेगळा असतो. कामगारासाठी जर तुम्ही 2 पोळ्या फक्त खायला सांगितल्या तर त्याला तेवढ्या पुरेशा नाही आहेत, कारण तो खूप जास्त अंग मेहनत घेतो. पण ऑफिसरसाठी तुम्ही जर 2 पोळ्या सांगितल्या आणि त्या प्रमाणामध्ये त्याची जर शारीरिक हालचाल नसेल तर त्या 2 पोळ्यांमुळे सुद्धा त्याचं वजन वाढू शकतं. त्यामुळे डाएट प्लॅन घेताना हा कामाच्या स्वरूपानुसार, वयानुसार, उंचीनुसार आणि लिंगानुसार सुद्धा, स्त्री पुरुषानुसार सुद्धा बदलत असतो.
1: तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकतात.
0: हो बिलकुल.
1: तर मॅडम, आहाराचा विषय निघाला आहे तर असंही म्हटलं जातं की साखरेचा रोल वजन वाढीमध्ये
0: खूप
1: जास्त आहे. वजन कमी करत असताना विशेषत साखर कमी करा असं म्हणतात, तर यामागचं काय कारण असावं?
0: आता साखरेमुळे मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराकडून वापरली जात असते, पण जर अतिरिक्त साखरेचं प्रमाण असेल आणि त्या प्रमाणात तुमची शारीरिक अंग मेहनत नसेल तर या जमा साखरेचं रूपांतर चरबीमध्ये होत राहतं आणि चरबी वाढणं म्हणजेच वजन वाढणं. त्यामुळं साखरेचं प्रमाण वजन वाढीमध्ये खूप जास्त कारणीभूत राहू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम बोलत असताना मघाशी आपण सांगितलं की वजन वाढीमध्ये विशेषत आहारावर लक्ष द्यायला हवं, काही पथ्यसुद्धा पाळावी लागतात त्यामध्ये, जेणेकरून वजन आटोक्यात राहू शकतं. पण हे झालं आहाराविषयी, पण मग आपला विहारसुद्धा त्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे का? जर असेल तर मग तो कसा असावा?
0: ज्याप्रमाणे वजन कमी करताना आपण खूप जास्त आहाराला महत्त्व देत असतो त्याच प्रमाणामध्ये आपण विहाराला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. कारण आपण जे काही अन्न वगैरे खातो त्याचा समावेश आपण आहारामध्ये करतो आणि जे काही आपण शारीरिक मेहनत करतो, व्यायाम करतो, डे टू डे ॲक्टिव्हिटीज करतो त्याचा सगळा समावेश विहारामध्ये केला जातो. तर आहाराचा तर परिणाम होतोच वेट लॉसमध्ये, पण विहारसुद्धा कसा असावा? तर रोज कमीत कमी 40 मिनिटे चालण्या

0: त्यांचा तुमचा सराव असलाच पाहिजे.
1: अच्छा
0: त्याचप्रमाणे त्याला सपोर्टिव्ह अशी काही योगासनं तुम्ही रोज करावीत.
1: बर
0: कमीत कमी 20 मिनिटं तरी तुम्ही योगासनाला दिली पाहिजेत, योगासनं करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. फक्त ही योगासने कुठल्याही सोशल मीडियावर शिकलेली नसावीत, तर ती कुठल्या तरी योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकलेली असावीत. त्याचप्रमाणे विहाराचा विचार केला तर दिवसा झोपू नये आणि जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपली थोडीशी शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. आता बऱ्याचदा असं होतं की वर्किंग स्त्रिया असतात, त्यांना बऱ्याच वेळी व्यायामासाठी वेगळा वेळ काढता येत नाही, तर अशा वेळी आपण वर्किंग आवर्समध्ये सुद्धा थोडीशी शारीरिक हालचाल करून वेट लॉससाठी उपयोग करून घेऊ शकतो. जसं की आपण आपल्याला माहिती आहे की आपण 2 तास कंटिन्यू बसलेलो आहेत, तर 2 तास बसण्याच्याऐवजी 1 तास झाल्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये थोडंसं एक पाय मोकळे करू शकता, थोडीशी हालचाल करू शकता, किंवा तुम्हाला कुठला तरी कॉल अटेंड करायचा आहे तर तुम्ही बसून अटेंड करण्याच्याऐवजी थोडंसं उभं राहून तुम्ही कॉलवर बोलू शकता, मोबाईलवर बोलू शकता. छोट्या छोट्या हालचाली असतात, तुम्ही थोडंसं जर सिटिंग अवॉइड केलं आणि थोडीशी शारीरिक हालचाली केली तर त्याचा सुद्धा वजन कमी करण्यामध्ये तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो.
1: अगदीच, म्हणजे थोडं वर्किंग वुमननी स्वतःकडे लक्ष द्यावं, तासनतास बसून राहण्यापेक्षा मध्ये मध्ये 2 तास
0: काहीतरी शारीरिक हालचाल असावी,
1: स्ट्रेचिंग करता येईल, जसं की खुर्चीवर बसून हाताचे सूक्ष्म व्यायाम करता येऊ शकतात, मानेचे करता येऊ शकतात.
0: बिलकुल,
1: अगदीच. तर मॅडम, आता आपण विहाराबद्दल सांगत होतात तर त्यामध्ये आपण चालण्याबद्दल पण म्हणालात, तर चालण्याचा आणि योगासनाचा शरीरावर विशेषतः काय परिणाम जाणवतो?
0: आता ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी आपल्या मांसपेशी खूप ऍक्टिव्ह असतात, त्या खूप जास्त काम करत असतात आणि या मांसपेशींना कंटिन्यू ग्लुकोजचा सप्लाय असणं आवश्यक असतं, त्याला कायम ऊर्जेची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: तर या मांसपेशींना जर आपण ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी या मांसपेशींना ऊर्जा देण्यासाठी बऱ्याच वेळी आपली चरबी खर्च होत असते, आपल्या कॅलरीज बर्न होत असतात, त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपल्या हार्टचं काम सुधारण्यासाठी सुद्धा चालण्याचा खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. स्पेशली आपल्या पोटावरचे जे फॅट्स असतात, आपल्या मांड्यांवरचे जे फॅट्स असतात, ते कमी करण्यासाठी चालणं हा खूप छान व्यायाम प्रकार आहे.
1: अच्छा.
0: आता जसं आपण चालण्याचा उपयोग म्हटलं तसंच योगासनाचे सुद्धा खूप छान परिणाम आपल्या शरीरावर झालेले दिसून येतात. एकाच संस्थेवर नाही तर बाकी आपल्या पूर्ण श्वसन संस्था, रक्तवहन संस्था, बाकी सगळ्याच संस्थांवर खूप चांगले परिणाम झालेले दिसून येतात. योगासनामुळे आपली थोडीशी भूक कंट्रोल होते, त्यामुळे आहार परिणामी कमी जातो आपल्या शरीरामध्ये आणि त्यामुळे वेट लॉसला त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तसंच योगासनाचा सगळ्यात सुंदर चांगला परिणाम म्हणजे आपलं मनस्वास्थ्य राखण्यासाठी मदत होते आणि मानसिक ताण कमी झाल्यानंतर आपोआप त्याचा लठ्ठपणा कमी करण्यावर परिणाम होतो.
1: मॅडम, चालणं किंवा योगासन आपण करत असताना रोज किती वेळ या गोष्टींसाठी द्यावा आणि कोणत्या प्रकारचा व्यायाम आपल्याला यामध्ये फायदेशीर, जास्त फायदेशीर ठरू शकतो?
0: प्रत्येक व्यक्तीनुसार चालण्याचा वेळ आणि योगासनाचा वेळ आपण ठरवू शकतो. सहसा सर्वसाधारण व्यक्तींसाठी 1-40 मिनिटं पुरेशी असतात आणि योगासनासाठी 1-20 ते 25 मिनिटे योगासने आणि 10 मिनिटं ध्यान असा तुमचा 1 ते 1.25 तासाचा पूर्ण रुटीन असणं आवश्यक असतं. हां, कारण काय, योगासनाचे फक्त शारीरिक परिणाम होत नाहीत तर मानसिक सुद्धा चांगले होतातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक लवचिकता वाढते आणि वजन बऱ्याच पेशंटमध्ये काय होतं की ते 2-3 महिने व्यवस्थित सगळं रुटीन फॉलो करतात, त्यांना छान रिझल्ट येतो पण नंतर परत रिगेन व्हायला सुरुवात होते वजन. तर योगासनाचा हा परिणाम असतो की ते प्रत्येक तुमच्या पचन संस्था वगैरे यांच्यावर एवढे सुंदर परिणाम करून जातात की परत रिगेन होण्याचे तुमचे चान्सेस थोडेसे कमी होऊन जातात.
1: तर मॅडम, आणखी एक असा गैरसमज आपल्याला स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांमध्ये दिसून येतो की बाजारात मिळणारी वजन कमी करणारी औषधं किंवा पावडर्स आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत तर ते घेत असतात, तर ते कितपत सुरक्षित आहे?
0: आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं असतं त्यावेळी दिवस रात्र अगदी ध्यानी मनी कायम त्याला वजन कमी करण्याचाच ध्यास असतो, मग त्यासाठी तो कुठलाही उपाय करण्यासाठी तयार असतो. पण तसं नसावं, कायम वजन कमी करण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचाच उपयोग केला पाहिजे, त्यात

0: तज्ज्ञाचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे. आजकाल एक ट्रेंड झाला आहे की फिटनेस वाढवा, पण यामध्ये बरेचसे म्हणजे जे डॉक्टर्स नाही आहेत, जे त्यातले तज्ज्ञ नाही आहेत, ज्यांना त्या पावडरचा किंवा त्या औषधांचा काही परिणाम माहिती नाही आहे, त्या व्यक्तीसुद्धा ह्या फील्डमध्ये आलेल्या आहेत. तर ही अगदीच चुकीची गोष्ट आहे. वजन कमी करताना जे आपण औषध वापरतोय, ते औषध आपल्या शरीरावर काय काम करतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होतात, ह्याची पूर्ण माहिती आपण रुग्णाला देणं आवश्यक असतं.
1: बरोबर
0: की जी माहिती फक्त एक त्यातली शास्त्रोक्त माहिती असणाराच तज्ज्ञ देऊ शकतो,
1: अगदीच.
0: त्यामुळे ही बाजारात मिळणारी औषधं वापरणं अगदी चुकीचं आहे. आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक औषधाचा डोस हा व्यक्तीच्या वय, त्याची उंची, त्याचं काम करण्याचं स्वरूप, त्याचं लिंग स्त्री पुरुष यानुसार आपण ठरवत असतो.
1: अच्छा.
0: त्यामुळं एका माझ्या मैत्रिणीने हे प्रोडक्ट वापरले, तेच मी प्रोडक्ट मी वापरतीये असं म्हणून आपल्याला चालणार नाही.
1: अगदीच. मॅडम, आणखी एक साधा प्रश्न म्हणजे, कुठलीही स्त्री व्यायाम किंवा योगासनं टाळण्यासाठी, मी तर खूप घरकाम करते आणि माझा खूप व्यायाम होतोय, तरी पण लठ्ठपणा वाढतोय, आणखी विशेष काय व्यायाम करावा असं
0: हो,
1: प्रत्येक
0: बरेचदा
1: स्त्रीच्या तोंडून आपण
0: वाटतं.
1: हे
0: हो,
1: ऐकतो, तर घरकाम हा व्यायाम होऊ शकतो का, याबद्दल काय सांगाल बरं?
0: काळानुसार घरकाम ही जी कन्सेप्ट आहे ही खूप बदललेली आहे. आज आपण जी घरकामं करतो त्यामध्ये आणि पूर्वीच्या काळी जी घरकामं होती त्यामध्ये खूप जास्त डिफरन्स आहे.
1: अगदीच.
0: आजची जी घरकामं असतात त्यामध्ये आपली अंगमेहनत खूप जास्त प्रमाणामध्ये होत नाही. पूर्वीच्या काळी आडातलं पाणी शेंदून काढणं किंवा कपडे धुणं ह्या किंवा दळण दळणं ह्या
1: जात्यावरती.
0: सगळ्या, हां, जात्यावरती ह्या सगळ्या ज्या हालचाली होत्या त्या तुमचं पूर्ण सर्वांगीण शारीरिक हालचाल करणाऱ्या होत्या, सर्वांगीण विकास करणाऱ्या होत्या.
1: अच्छा,
0: पण आज त्या स्वरूपामध्ये घरकामं होत नाहीत.
1: अगदीच.
0: जास्तीत जास्त स्त्रिया काय करतात, मॅक्झिमम गोष्टींसाठी काही मावशी लावलेल्या असतात, पण घरकाम करतात म्हणजे काय करतात, फक्त त्या स्वयंपाक करतात. आणि स्वयंपाक करताना तुमच्या पायाची फारशी हालचाल होत नाही, फक्त आपल्या
1: अगदीच.
0: हातांची हालचाल होते. आणि योगासनं, व्यायाम हा असा प्रकार आहे की तुमच्या पूर्ण अवयवांवर त्याचा परिणाम व्हायला हवा, की जो घरकामांमध्ये होत नाही. त्यामुळं घरकाम करतीये आणि त्यामुळं मी चालणार नाही, त्यामुळं मी योगासनं करणार नाही, हे होऊ शकत नाही.
1: अगदीच. म्हणजे कितीही घरकाम आताच्या स्त्रीने केलं तरी ते व्यायामात मोडत नाही.
0: त्या स्वरूपामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसल्यामुळं ते दोन्ही बरोबर असं योग्य वाटत नाही.
1: अगदीच. म्हणजे सगळं घरकाम जे आपण स्त्रिया करतात ते व्यायाम या प्रकारात मोडत नाहीये, त्यांना विशेष हालचाली करण्याची गरज आहे,
0: गरज आहे.
1: आणि म्हणूनच त्यांनी व्यायामाकडे किंवा योगा, मेडिटेशन, सायकलिंग, चालणे
0: आणि
1: या
0: दुसरं
1: गोष्टीकडे
0: म्हणजे
1: लक्ष द्यावं.
0: घरकाम करताना आपण काय करतो की खूप घाईमध्ये करत असतो, काहीतरी तणावाखाली करत असतो, काहीतरी
1: बरोबर.
0: आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असतं, आपलं मन रिलॅक्स नसतं.
1: बरोबर.
0: पण योगासनं जेव्हा करत असतो आपण अगदी शांत मनाने करत असतो, कुठेही काही ताण नसतो, त्यामुळं त्याचा मानसिक परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो.
1: निश्चितच.
0: त्यामुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यतेसाठी योगासनं हे बेस्ट आहेत.
1: अगदीच. तर एकंदरीतच मॅडम, लठ्ठपणाच्या समस्येविषयी आपण माहिती आमच्या मैत्रिणींना दिलीत, तर शेवटी जाता जाता हे सांगा की सर्व स्त्रियांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी, त्यांच्या निरामय आयुष्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी विशेष महत्वाच्या आहेत, त्यांनी काय करायला हवं?
0: निरामय आयुष्याची सुरुवातच आपल्या आहारामधून होते असं म्हणायला हरकत नाही. कारण अथर्ववेदामध्ये असं वर्णन आहे की अहम अन्नम, जसे खाल तसे दिसाल असं म्हणतात. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेत असता त्या प्रकारचं तुमचं वागणं, बोलणं आणि एकूण तुमचं दिसणं असतं. त्यामुळं तुम्हाला जर तुमचा जर प्रवास निरामयतेकडे करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला थोडंसं आहारावर फोकस करावं लागतं. त्यामुळे आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपलं जे भारतीय आहारशास्त्र आहे, हे अगदी सर्वसमावेशक आहारशास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपल्या आहारशास्त्रामध्ये प्रत्येक अन्न घटकाचं जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य स्वरूपामध्ये दिलेलं आहे. मिठाचं प्रमाण किती असावं, चटण्यांचं प्रमाण किती असावं, कोशिंबिरी किती खाव्यात, भाजी किती खावी आणि पोळी आणि वरण भात किती खावा, ह्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ज्या प्रमाणामध्ये आपण चटणी खातो, लोणचं खातो, त्या प्रमाणामध्ये आपण भाजी खात नाही आणि ज्या प्रमाणामध्ये भाजी खातो त्या प्रमाणामध्ये आपण लोणचं चटणी खात नाही. त्यामुळे हे जे सगळ्यांचं

0: आणि आपली स्वतःचीच काही आहार, व्यायाम, झोप यांची शिस्त, ह्या सगळ्याच गोष्टी खूप आवश्यक असतात. या सर्वांच्या योग्य एकत्रीकरणातून निश्चितच आपण दीर्घायुषी शतायुषी होऊ शकतो. तर यासाठी पण ठराविक काही व्यायाम, चालणे, योगासने यासाठी काहीतरी ठराविक वेळ आपण ठरवून द्यावी. सहसा सणवार सोडून गोडधोड पदार्थ थोडेसे खाणं टाळलं पाहिजे. आणि पाण्याचं प्रमाण, विशेषतः काय असतं की आजकाल चाललंय की खूप पाणी प्या खूप पाणी प्या, पण तसं काहीही नाही आहे. पाण्याचं प्रमाण आपल्याला जेव्हा पाण्याची कमतरता असते त्यावेळी आपोआप आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की मला पाण्याची कमी आहे, आणि तहानेनी ते दाखवत असतं. तर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्या, विनाकारण पाणी घेऊ नका. त्याचप्रमाणे आहाराचं सुद्धा काही प्रमाण सांगितलेलं आहे. जर आपण आपल्या पोटाचे, आमाशयाचे जर चार भाग केले तर दोन भाग आहार, एक भाग पाणी आणि एक भाग हवेसाठी तुम्ही रिकामा ठेवावा. अगदी भरपेट जेवण आपण जेवताना म्हणतो सावकाश जेवा, स अवकाश, अवकाश म्हणजे थोडीशी पोटामध्ये जागा ठेवून आपण जेवण केलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी आपण पाळतोय ते निरामयतेकडे प्रवास करण्यासाठी, पण यामध्ये जेव्हा आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात लठ्ठपणासारखे, त्यावेळी स्वतःहून काही उपाययोजना करण्याच्या ऐवजी काही तज्ज्ञांचाच त्यामध्ये सल्ला घ्यावा, आणि चुकीच्या पद्धतीने थोडंसं डाएट करणं टाळावं. आणि या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आपण निरामय आयुष्य जगू शकतो, अगदी शतायुष्य होऊ शकतो.
1: खूप धन्यवाद मॅडम. तर मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेतलं की लठ्ठपणा हा केवळ दिसण्याचा प्रश्न नाही, तर तो अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देणारा महत्वाचा आरोग्यविषयक मुद्दा आहे. मात्र योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, पुरेशी झोप किंवा ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन आणि तज्ज्ञांचा सल्ला, या सगळ्या गोष्टींच्या साध्या सवयी आपण अंगीकारल्या तर त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तर मैत्रिणींनो, स्वतः निरोगी राहणं खरं तर ही प्रत्येक स्त्रीची गरज नाही तर तो तिचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घ्यावं. कारण स्त्री ही निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहतं आणि समाजही अधिक सक्षम बनतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अवैज्ञानिक उपाय, उपाशी राहणं किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच हिताचं ठरतं. तर मैत्रिणींनो, आज स्मिता कुलकर्णी मॅडम यांनी आपल्याला याविषयी अतिशय सोप्या भाषेत उपयुक्त पद्धतीने बहुमोल अशी माहिती दिलेली आहे. तर मॅडम, सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मैत्रिणींनो. आता मात्र मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या या कार्यक्रमातून निरोप घेते. पुन्हा भेटूयाच आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी रहा. नमस्कार.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की अनेक मैत्रिणींना आरोग्याच्या बाबतीत लठ्ठपणा, स्थूलता या समस्या जाणवतात आणि या गोष्टीचा केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकही ताण आपल्या मैत्रिणींना येत असतो. तेव्हा यावर सविस्तर आणि योग्य असं मार्गदर्शन वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांनी आपल्या सर्व मैत्रिणींना केलं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण आज सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा एक वाजत आहे. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अविनाश विश्वजीत. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ॲसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
0: गीतबहार कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे प्रमिला दातार आणि सहगायकांनी गायलेलं घरकुल या चित्रपटातलं गीत. गीतकार शांता शेळके आणि संगीतकार सी रामचंद्र.

चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उलाढाल या चित्रपटातलं गीत, गायलं आहे अजय आणि सहकार्यांनी. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार अजय अतुल.

0: अजय आणि सहकायकांनी गायलेलं उलाढाल या चित्रपटातलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. या गीतासोबतच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आहे. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 1:40 नागपूर केंद्रावरून नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्वाच्या खनिजांचं शस्त्रीकरण याबाबतही गंभीर चिंता व्यक्त करतानाच सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या चार मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद वाटत असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
2: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
1: दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. यशस्वीरित्या पार पडलेली ब्रिक्स इंडिया 2026 शिखर परिषद आणि या परिषदेनं स्वीकारलेली नवी दिल्ली घोषणा ही भारतासाठी तसंच जागतिक व्यवस्थेसाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरल्याचं भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची ताकद दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांवर विश्वास ठेवणारा भारत जगासोबत संवाद, भागीदारी आणि सहकार्यासाठी सदैव खुला आहे असंही ते म्हणाले. नेतृत्व म्हणजे केवळ प्रभाव निर्माण करणं नव्हे तर विकास, शांतता, लवचिकता, नवोन्मेष आणि शाश्वत विकास या समान प्राधान्यक्रमांकरता विविध देशांना एकत्र आणणं हे भारतानं ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेतून दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रायसस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य, व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानी झादे यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक

चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. जुनपूट गावात उभारण्यात येणारा हा तळ चंडीपूरच्या क्षेपणास्त्र चाचणी तळापासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आणखी एक तळ आंध्र प्रदेशात उभारला जाणार असल्याची माहिती पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिली. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजे 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आतापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जो देश आठवणी, इतिहास, संस्कार, भाषा, पुरातन दस्तऐवज आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. ज्ञान हे कायमच मुक्त असायला हवं, त्यादृष्टीनं एशियाटिक सोसायटीत असलेल्या ज्ञानाच्या वारशाचा उपयोग महान भारताच्या उभारणीसाठी होईल या दिशेनं आपण वाटचाल करायला हवी असं ते म्हणाले. भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचं मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला त्यांच्या कामात शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीमधील प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्यात. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाले. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्याकरता भाविकांची गर्दी झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं अरेना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचले. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कुप्स्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्राविट्स आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 वाजता सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाचा कॅरेन याचा पराभव केला तर शेल्टननं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत केलं. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असेल. महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. नेपाळमधल्या चिलीमे जलविद्युत प्रकल्पात बचाव कार्य सुरू असून एका बोगद्यात 6 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. भारतीय आणि नेपाळी पथकं अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीनं बोगद्यातला चिखल आणि ढिगारा हटवत असून भूमिगत वीजगृहाच्या दिशेनं पुढे जायचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यासाठी काल बोगद्यात आणलेल्या यंत्रसामग्रीनंतर बचाव कार्याला वेग आल्याचं नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी सांगितलं.
दरम्यान नेपाळमधल्या पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1,000

86 वर पोहोचले. अजूनही सुमारे 5130 जणांचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत 13700 पेक्षा जास्त लोकांची सुटका करण्यात आली तर 339 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. पश्चिम बंगालमध्ये समुद्र किनाऱ्यालगत क्षेपणास्त्र चाचणी तळ उभारण्याच्या प्रस्तावाला तिथल्या राज्य सरकारची मंजुरी. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती. नागपूर शहर अधिकारित आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण महाअभियानाचा प्रारंभ राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सदर येथील लोकभवन परिसरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल डॉ पंकज भोयर, महापौर नीता ठाकरे, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश वटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत लोकभवन परिसरात 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रणयास, जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि ग्रीन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या कालावधीत नागपूर शहरात 5 लाख तर नागपूर जिल्ह्यात 5 लाख अशा एकूण 10 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. नागपूर येथील विणकर सेवा केंद्राच्या वतीने कळमेश्वर येथील धापेवाडा, कळमेश्वर राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या धापेवाडा टेक्सटाईल उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या सामायिक कारखान्यात 12वा राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राजीव भास्करराव पोदार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार प्राप्त तसेच भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं दिव्यांगांसाठी विशेष 3 दिवसीय तपासणी आणि साहित्य वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करून त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराचा सुमारे 3,500 दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपुरात आदिवासी समाज बांधवांचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नागपूरसह विविध भागातून 1,000 आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, पारंपरिक चालीरीती आणि मातृभाषेचे संवर्धन तसेच आदिवासी हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्न, अन्याय आणि अत्याचारांविरोधात एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नागपूर शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. रामनगर येथील ऐतिहासिक बाजीप्रभू चौकापासून सावरकर चौकापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळाकरी विद्यार्थी, विविध सांस्कृतिक पथके तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले शीख बांधव यांच्यामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. या रॅलीचे मुख्य आकर्षण 700 मीटर लांबीचा भव्य तिरंगा ध्वज ठरला. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत संपूर्ण शहरात तब्बल 1,75,000 तिरंगा ध्वजांचं वाटप करण्यात आलं होतं. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स C2 यांच्या वतीने संयुक्त जेल भरो आंदोलन करण्यात आले. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे, योजना कर्मचाऱ्यांचा कामगार कायद्यांमध्ये समावेश करावा, 4 नवीन कामगार कायदे रद्द करावे तसेच कार्यमुक्तीनंतर योजना कर्मचाऱ्यांना 5 लाख रुपये ग्रॅच्युइटी आणि दरमहा 10,000 रुपये पेन्शन लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सुमारे 3,500 महिला आणि पुरुष सहभागी झाले. त्यापैकी सीटूच्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला होता. पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्या जन्मोत्सवानिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा उत्सव मुस्लिम बांधवांनी उत्साह

आणि जल्लोषात साजरा केला. मरकजी सीरतुन्नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली सेवा सदन चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात भाईचारा आणि एकतेचा संदेश देणारा उत्साहपूर्ण जल्लोष यावेळी पाहायला मिळाला. एमपीएससी तसेच इतर शासकीय परीक्षांमधील पेपरफुटी, वाढती महागाई, बेरोजगारी आणि घरांमध्ये बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून बाईक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती आणि वाचक स्वरूता धैर्यशील मेश्राम यांचा.

नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आत्ताच आम्ही सहक्षेपित केलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 आणि 29 सेकंद झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुजाता पटवा यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या सीमेवरचा भाग या दरम्यान एक अतिशय लोकप्रिय लोककला अस्तित्वात आहे, ती म्हणजे दशावतार. कर्नाटकातील यक्षगान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार यामध्ये एक विलक्षण साम्य आहे. दोन्ही लोककला प्रकारात नृत्य, नाट्य, वादन, अभिनय यांचा समावेश असतो. दशावताराला पुरातन कालचं नाटक असं म्हटलं जातं. दशावतारामध्ये प्रारंभी गणपती, रिद्धी सिद्धी आणि सरस्वती यांची सोंग पूर्वरंगात येतात. पखवाज, हार्मोनियम, झांज या वाद्यांच्या साथीनं दशावतार सादर केला जातो. मुख्यतः तळ कोकणातील यात्रेच्या जत्रेच्या प्रसंगी दशावतार सादर होतो. साधारणतः दिवाळीनंतर तुळशीचं लग्न होतं आणि तुळशीच्या लग्नानंतर गावोगाव दशावताराचे खेळ होतात. त्यावेळी देवीच्या मंदिरातून तरंग आणि पालखी मिरवली जाते. दशावताराला दही कालो देखील असं म्हटलं जातं. कोकणात रवळनाथ, भूतनाथ, गिरोबा, वेतोबा, घोडेमुख, कळेश्वर, सातेरी, पावणाई, खाजना देवी, भराडी देवी, केपा देवी अशा वेगवेगळ्या देवता आहेत. त्यांचे ग्रामोत्सव साजरे होत असतात, त्यावेळी दशावताराचे खेळ होतात. 1728 मध्ये श्यामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून आडिवरे इथं दशावताराचे खेळ आणले. आडिवऱ्याच्या महाकालीसमोर दशावताराचा खेळ झाल्याचा उल्लेख आहे. दशावतार हे कोकणातील प्रसिद्ध भक्तीनाट्य असून त्यामध्ये गणेशाचं सोंग अतिशय महत्वाचं असतं. पांडव प्रताप, हरिविजय, जेमिनी, अश्वमेध, भक्तिविजय, काशीखंड, शिवलीलामृत, नवनाथ आदी ग्रंथांमधून दशावताराच्या कथा घेतल्या जातात. पूर्वरंग आणि उत्तररंग या दोन भागात दशावतार सादर होतो. पूर्वरंगाला आठ दशावतार असंही म्हणतात. समर्थ रामदासांच्या दासबोधात दशावताराचा उल्लेख आहे. तू असा खेळता नेटके दशावतारी, तेथे येते सुंदर नारी, नेत्र मोडीती कळा कसुरी, परे अवघे धटिंगण. यावरून 17व्या-18व्या शतकात दशावतार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय होता, गोव्यातही लोकप्रिय होता असं दिसतं. दशावतारातील सोंग ही ईश्वराची असतात. त्या संदर्भात बहुरूपी रूपे नटला, नारायण सोंग संपादून जैसा तैसा असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. दशावतारात पालखीचा विधी झाला, तरंग नाचून झाले की पूर्वरंग सुरू होतो. त्याआधी बसवा हा प्रकार सादर होतो. शंकर पार्वतीचं नृत्य म्हणजे बसवा नृत्य. भगवान गणेश यांचे माता पिता शंकर पार्वती त्यांचं स्मरण बसवा नृत्याद्वारे होतो. नंदीवर बसून नृत्य केल्याचा आभास बसवा नृत्यामध्ये केला जातो. द्वारपालन नृत्यानंतर गणपतीचं आगमन होतं. गणपती रिद्धी सिद्धी यांच्यासह येतो. त्यावेळी भटजी हे पात्र किंवा सोंग येतं. त्याच्याकडून गणपतीची मानस पूजा होते. सूत्रधार गणपतीची स्तुती करतो. शावरातील गणपतीचं सोंग इतकं महत्वाचं असतं की दशावतारी पेटाऱ्यात गणपतीची सोंड ठेवली जाते आणि दशावताराच्या प्रारंभी प्रथम गणपतीची आरती या पेटाऱ्याजवळ होते. सुखकरता दुःखहरता वार्ता विघ्नाची, नोरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटीशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची अशी गणपतीची आरती होते. ही परंपरा आजही तळ कोकणात ग्रामोत्सवात सुरू असते. त्यामुळे गणेश उत्सवाला ही कोकणवासियांच्या आनंदाला उधाण येतं.
0: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. विषय आहे भाजीपाल्याचं पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी, कारली, दोडकी, वाटाणा, गाजर, बीन, पालेभाज्या इत्यादी भाजीपाल्यांचं काढणीनंतरच्या चुकीच्या हाताळणीमुळे एकूण उत्पादनाच्या 20 ते 30% नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी काढणीनंतरच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं तर 1.5% उत्पादन वाढीव मिळाल्यासारखं होईल. भाजीपाल्याच्या काढणीपासून खाण्यापर्यंत अगर प्रक्रिया करण्यासाठी वापर करेपर्यंत त्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांना त्यांच्या काढणीनंतरचं व्यवस्थापन असं म्हणतात. यामध्ये काढणी, हाताळणी, प्रतवारी, पूर्व शीतकरण, पॅकिंग, वाहतूक, साठवण, विक्री, प्रक्रिया पदार्थ तयार करणे, निर्यात इत्यादी बाबींचा समावेश होतो. काढणीनंतरची गुणवत्ता आणि आयुष्य त्यांच्या काढणीवर अवलंबून असतं. भाज्या योग्य वेळी आणि योग्य त्या पक्वतेच्या काढल्यास त्यांची गुणवत्ता चांगली राहते. भाजीपाल्याची काढणी सकाळी करून त्याची साठवण सावलीत करावी. शेतावर भाज्यांची हाताळणी योग्य प्रकारे करावी. टोपल्या, करंड्या किंवा प्लेट वापराव्यात. काढणीनंतर रोगट, किडलेल्या, विकारयुक्त, चिरडलेल्या, दबलेल्या भाज्या वेगळ्या कराव्यात. त्यानंतर त्याचं वजन आणि आकारमानानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केल्यानंतर अ दर्जाचा माल परदेशी निर्यातीसाठी अगर दूरच्या बाजारपेठेत, ब दर्जाचा माल स्थानिक जवळच्या बाजारपेठेत, तर क दर्जाचा माल प्रक्रियेसाठी वापरावा. कोरुगेटेड बॉक्समध्ये भाज्यांचं पॅकिंग करावं. कांद्यासारख्या भाज्यांचं आकर्षक 5 किंवा 10 किलो गुणपाटाच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग करावं. चांगल्या आणि आकर्षक तसेच मजबूत पॅकिंगमुळे वाहतूक, साठवण आणि प्रत्यक्ष विक्री करत असताना होणारी इजा टाळली जाते. मालाला संरक्षण मिळतं, हाताळणी सुलभ होते, रोगजंतूंचा संपर्क टळतो. आकर्षक पॅकिंग ग्राहकाला आकर्षित करते आणि विमान, रेल्वे वाहतुकीसाठी वेगवेगळी पॅकिंग असावीत. भाज्या काढल्यानंतर त्यांची जीवरासायनिक क्रिया अखंडपणे चालूच असते. आपल्याला कमी तापमानात आणि जास्त आर्द्रतेत या क्रियेचा वेग कमी करता येतो. पूर्व शीतकरण केल्याने भाज्यांचं काढणीनंतर आयुष्य वाढवता येतं. कोबी, गाजर, फ्लॉवर 0° तापमानात 90 ते 95% आर्द्रतेत ठेवल्यास 3 आठवडे त्यांचं आयुष्य वाढतं. म्हणून शीतकक्षाचा वापर करणं फायद्याचं ठरतं. विटा, वाळू, बांबू, वाळ्याचं गवत, सुतळी इत्यादी साहित्यापासून फक्त 1000 रुपयात घरगुती 0 ऊर्जेवर आधारित भाज्या साठवणीसाठी शीतकक्ष उभारता येतो. परदेशात 50% भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्या जातात. भारतात फक्त 1% प्रक्रिया म्हणजे अगदी नगण्य प्रक्रिया पदार्थ तयार केले जातात. वाया जाणाऱ्या, इजा पोचलेल्या, रोगमुक्त अशा भाज्यांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून निर्यात करावेत. कोबी, फ्लॉवर, गाजर, बटाटा इत्यादी हवाबंद डब्यात साठवता येतात. टोमॅटोपासून सॉस, केचप, मिरचीपासून लोणचं, चटण्या, आल्यापासून सुंठ, सरबत, बटाट्यापासून वेफर्स, चिप्स, लसूण कांद्याची पेस्ट, वाळलेल्या पालेभाज्या असे अनेक प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या भाज्यांमध्ये कांदे, बटाटे, भेंडी, कारली, मिरची तसेच स्वीटकॉर्न, हिरवा वाटाणा, फ्रेंच बीन्स, घेरकिन, काकडी, चेरी, टोमॅटो इत्यादी भाज्यांची वेगवेगळ्या देशांना निर्यात केली जाते. काही ठराविक मापदंड असणाऱ्या भाज्यांची निर्यात होऊ शकते. एकंदरीत दिवसेंदिवस भाजीपाल्याला देशांतर्गत आणि परदेशात मोठी मागणी आहे. ही मागणी पुरी करण्यासाठी उत्पादनाबरोबरच वाया जाणारे 20 ते 30% प्रमाण कमी करावं.
0: भाजीपाल्याचं पोस्ट हार्वेस्टिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वरोता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 होत आहेत. आता पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य मनन संपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्य मनन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मनन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मधुमेह काय आहे आणि त्याचे काय वेगवेगळे प्रकार आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया. मधुमेह म्हणजे डायबिटीज, म्हणजेच आपल्या शरीरामधील रक्तातील साखरेची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त होणे. हा आजार एक आपल्या जीवनशैलीच्या रिलेटेड आहे. चयापचय म्हणजेच आपल्या शरीरामधील जो काही बदल होतो आपल्या जीवनशैलीच्यामुळे, त्याच्यामुळे हा आजार होतो. आणि ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज हा जनरली लहान वयात होतो आणि टाईप 2 डायबिटीज हा नंतरच्या वयात येतो. टाईप 1 डायबिटीजमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाजमधल्या, त्या ॲटोडिस्ट्रक्शन होतात, त्या पूर्णपणे नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये इन्सुलिनची पूर्णपणे कमतरता असते. डायबिटीज किंवा मधुमेह हा इन्सुलिनच्या रिलेटेड आजार आहे, ज्याच्यामध्ये शरीरामधील इन्सुलिन एकतर पूर्णपणे कमी होतं किंवा इन्सुलिनचं काम कमी झालेलं असतं, त्याची इफिशियन्सी कमी झालेली असते. इन्सुलिनचं का महत्त्व आहे, आपल्या शरीरातील जेव्हा आपण जेवण घेतो किंवा अन्न घेतो आणि त्याचं ग्लुकोजमध्ये जे रूपांतर होतं ते पेशीला जेव्हा पाहिजे असतं तेव्हा इन्सुलिनची गरज लागते. इन्सुलिन नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे डायबिटीज हा इन्सुलिनच्या संदर्भातला आजार आहे. आपण जरी त्याला समजत असलो हा साखरेच्या संदर्भात आहे, पण हा मूळ आजार होतो इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे किंवा इन्सुलिनच्या कार्यक्षमता कमी झाल्यामुळे. जसं आपण बघितलं, टाईप 1 डायबिटीजमध्ये इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या सेल्स पूर्णपणे नाहीशा झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते. आणि अशा पेशंट्सला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं. ते कशामुळे होतं, हा एक जनरली ॲटोइम्युन डिसीज आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक्षमता रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्सला समूळ नष्ट करते. टाईप 2 डायबिटीज हा जनरली इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजेच इन्सुलिन आहे पण त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. आणि त्याबरोबरच वाढणाऱ्या वयाबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमकुवत होतात. हे कशामुळे होतं, ह्याचे मेजर रिस्क फॅक्टर्स काय आहेत, एक तर वाढलेलं वजन, पोटावर साचलेली अतिरिक्त चरबी, त्याशिवाय फिजिकल इनॲक्टिव्हिटी म्हणजेच व्यायामाचा अभाव, फॅमिली हिस्ट्री, जेनेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजेच जर पॅरेंट्सला असेल, घरच्या आईवडिलांना असेल तर मुलांना व्हायची शक्यता असते, वाढणाऱ्या वयाबरोबर डायबिटीज व्हायचा धोका वाढतो, अनहेल्दी डायटरी पॅटर्न्स म्हणजे जंक फूड्स खाणे किंवा प्रोसेस फूड खाणे, जास्त कॅलरी इनटेक असणे, अशा वेळेस डायबिटीज व्हायची शक्यता वाढते. याशिवाय जर बायकांमध्ये जर प्रेग्नन्सीमध्ये जर आधी झालेला डायबिटीज असेल तर टाईप 2 डायबिटीज होऊ शकतो. याबरोबरच ज्यांना BP आहे, हायपरटेन्शन, जास्त कोलेस्ट्रॉल आहे, असे सुद्धा रिस्क फॅक्टर्स आहेत. एक तिसरा प्रकार असतो जेस्टेशनल डायबिटीज मेलिटस, म्हणजे गर्भावस्थेत होणारा डायबिटीज. तो कशामुळे होतो, जो काही आपलं प्लासेंटा आहे त्याच्यामधून जे काही वेगवेगळे हार्मोन्स होतात त्याच्यामुळे शुगर वाढते. तर मुख्यत्वे हे 3 वेगवेगळे डायबिटीजचे प्रकार आहे, टाईप 1, टाईप 2 आणि जेस्टेशनल डायबिटीज. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमा अंतर्गत मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत आता प्रसारित करत आहोत कर्नाटक संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत ऐकूया सूरज व्यंकट चलम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग बेगडा आणि लतांगी, रूपक कम आणि आदिताला तिबद्ध आहे. सात संगत, मृदंगम साथ स्वामीनाथ जयराम, व्हायोलिन साथ विश्वनाथ रामास्वामी यांनी केली आहे. ऐकूया तर सूरज व्यंकटचलम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग बेगडा आणि लतांगी.

आताच आपण सूरज वेंकटचलम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन राग बेगडा आणि लतांगी ऐकलात. त्यांना मृदंगम साथ स्वामीनाथ जयरामन आणि व्हायोलिन साथ विश्वनाथ रामास्वामी यांनी केली होती. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम् हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगत।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वाघ ना तस, अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा, गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजग पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 3 वाजत आहेत, प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत ठीक 3 वाजता।

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा उत्साह सर्वत्र.

0: आणि ॲलेना रिबाकिनाने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. नवी दिल्लीत होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषत ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात ते बोलत होते. तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सने लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है. डिजास्टर मैनेजमेंट के लिए अर्ली वार्निंग डेटा इंटीग्रेशन गाइडलाइन तैयार की गई है.
0: ब्रिक्सच्या निमित्तानं नवी दिल्लीत आलेल्या विविध जागतिक नेत्यांबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. 10 ब्रिक्स भागीदार देशांमध्ये बेलारूस, बोलिव्हिया, कझाकस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. सत्र संपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कझाकस्तान, फिलिपीन्स, इजिप्त, दक्षिण आफ्रिका आणि बुरुंडीच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुन्हा मायदेशी रवाना झाले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इराणचे वाणिज्य व्यवहार आणि अर्थमंत्री सय्यद अली मादानी झा देह यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल तसंच अर्थविषयक चर्चांमध्ये रचनात्मक सहभाग घेतल्याबद्दल सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी आर्थिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर तसंच परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संभाव्यतेवर विचारांची देवाणघेवाण केल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे. ब्रिक्स परिषदेत काल सर्व सदस्य देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं सदस्य देशांची प्रशंसा केली आहे. ही स्वीकृती म्हणजे व्यापक आरोग्य कवच, सक्षम आणि लवचिक आरोग्य व्यवस्था आणि पॅन्डेमिक अग्रीमेंटमधल्या पॅथोजन ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंगबद्दलच्या वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण करण्याप्रती सदस्य देशांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या 1 पंधरवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे 2026 या वर्षात एकूण काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली असून 2025 या संपूर्ण वर्षात काढून घेतलेल्या एकूण रकमेच्या म्हणजेच 1,66,000 कोटी रुपयांच्या रकमेच्या तुलनेत यावर्षीची आत्तापर्यंतची काढून घेतलेली ही रक्कम बरीच मोठी आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपला इतिहास, परंपरा आणि ज्ञानाचं जतन करणाऱ्या देशाला

0: कायमचं गुलाम बनवता येत नाही आणि भारत याचं उत्तम उदाहरण आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीत आयोजित कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी ते बोलत होते. काही जण इतिहास पुसून टाकला जात असल्याचा आरोप करतात, मात्र वसाहतवादापासून मुक्ती मिळवायची प्रक्रिया म्हणजेच इतिहास प्रामाणिकपणे आणि भारतीय दृष्टिकोनातून मांडणं असतं आणि तसंच व्हायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं.
1: कई बार देश में बात होती है कि इतिहास को मिटा रहे हैं. मैं इनके साथ वो विद्वानों के साथ सहमत नहीं हूँ. डीकोलोनाइजेशन की जो प्रक्रिया है वो इतिहास मिटाना नहीं, इसका अर्थ है इतिहास को संपूर्ण प्रामाणिक और भारतीय दृष्टिकोण के साथ फिर से लोगों के सामने रखना, ये डीकोलोनाइजेशन है और वो होना ही चाहिए.
0: भविष्याचा वेध घेण्यासाठी इतिहास माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं. एशियाटिक सोसायटीच्या रूपानं अशा प्राचीन इतिहासाचं जतन आणि संवर्धन होत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी सांगितलं. ग्रंथालय विभागाचे मुख्य कार्यालय लवकरच नव्या जागेत हलवलं जाईल आणि एशियाटिक सोसायटीला शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. भावी पिढ्यांना आपला समृद्ध इतिहास समजला पाहिजे यासाठी एशियाटिक सोसायटीतल्या प्राचीन वारशाचं जतन आणि संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. याच अनुषंगानं एशियाटिक सोसायटीला राज्य सरकारकडून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली. सध्या अमित शहा यांच्या उपस्थितीत 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कारांचं वितरण होत आहे. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एका वार्ताहर परिषदेला संबोधित करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवाशांनी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यामुळे वारजे परिसरात तब्बल 7 तास वाहतूक कोंडी झाली. मुंबईत पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीच्या माध्यमातून 648 प्रकरणं निकाली काढली गेली. या प्रकरणांमध्ये एकूण 2,68,96,807 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली. एलेना रिबाकिना हिनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. विजेतेपदासाठी काल झालेल्या अंतिम सामन्यात रिबाकिना हिनं ॲरिना सबालेंका हिचा 6-4, 5-7, 6-2 असा पराभव केला. रिबाकिनाचं हे पहिलं अमेरिकन खुलं विजेतेपद तर तिसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलं आहे. या विजयासह रिबाकिना सबालेंकाला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पोचली आहे. पुरुष दुहेरीत अमेरिकेच्या ख्रिश्चन हॅरिसन आणि ब्रिटनच्या नील स्कूपस्की या जोडीनं विजेतेपदावर नाव कोरलं. त्यांनी जर्मनीच्या केविन क्वार्टिस आणि टीम पुएट्स यांचा पराभव करून जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. उपांत्य फेरीच्या लढतीत झ्वेरेव यानं रशियाच्या कॅनन याचा पराभव करून तर शेल्टन यानं अमेरिकेच्याच फ्रान्सिस याला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेल्टन याच्या कारकिर्दीतला हा पहिला ग्रँडस्लॅम अंतिम सामना असणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करावं असं प्रधानमंत्र्यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. जो देश आठवणी, इतिहास आणि परंपरेचं रक्षण करू शकत नाही तो कितीही शक्तिशाली असला तरी संपुष्टात यायला वेळ लागत नाही असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि एलेना रिबाकिनानं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासह मिळवलं जागतिक मानांकनात अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:11 झाली आहेत. आजची आमची पहिली प्रसारण सभा आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम जरूर ऐकू शकता. तोपर्यंत नमस्कार.

0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजता नोंदवण्यात आलेल्या प्रादेशिक हवामान वृत्ताचा सारांश. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य महाराष्ट्रात सक्रिय राहिला तर राज्यात इतरत्र तो सामान्य होता. उत्तर कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. विदर्भामध्ये काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाची पर्जन्यवृष्टी झाली तर बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. येत्या 24 तासात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ असेल. हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी मुंबई आणि उपनगरामध्ये होईल. कमाल आणि किमान तापमान 30° सेल्सिअस ते 25° सेल्सिअसच्या दरम्यान राहील. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3:13 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नभोनाट्य, एका चळवळीचा शेवट.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य, एका चळवळीचा शेवट. लेखिका प्रियंवदा करंडे, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. ऐकूया तर नभोनाट्य, एका चळवळीचा शेवट.

0: दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है जी पहली तारीख है। बीबी बोली घरी
1: हो गेले, आज दिवस बघतीये, आज काढाल उद्या काढाल म्हणून मी वाट बघतीये, पण तुमचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये। अहो तुम्हाला काय वाटलं मी या पोळीशी बडबडते का?
0: मला काय म्हणालीस मीने? अगं मला वाटलं तू मनातल्या मनात बोलतेस।
1: फाजीलपणा पुऱ्या, मला आवडत नाही हे माहिती असूनही का जवळ केलं तू तिला?
0: कोणाला?
1: हिला, या मिशीला। कळलं का बबनला?
0: अगं अगं पण ओढू नकोस मिशा, मी नाही अगं दुखतंय ना, बाजूला बघू मूर्ख कुठली।
1: अहो
0: काय ग मिशीबाई दुखलं? ओगी ओगी ओगी
1: बघा बघा, मी मूर्ख आणि ती मात्र जवळची। सांगितलं ना तिला कुरवाळू नका म्हणून। अग बाई पोळी करपली माझी या मिशीच्या वादात।
0: ए उगीच माझ्या गोजीरवाण्या मिशीवर नाव नाही ढकलायचं। हा काय आणि मीने काय बिघडलं ग मी मिशी ठेवली तर? हा
1: अहो लग्न झाल्यापासून कधी ठेवलीत का? तर आता ठेवणार आहात? खरं सांगू का बबनराव, तुम्हाला की नाही मिशीमुळे शोभतच नाही।
0: मीने मीने हे फार झाला। अरे काय ग तू नाही का लांब केस कापून हे केसांचं असं तोकडं ध्यान ठेवलं असते?
1: ते काही माहिती नाही मला, पण मला मिशी आवडत नाही।
0: मग ठेवू नकोस तू?
1: पणसटपणा पुऱ्या, कापा बघू आधी ती मिशी।
0: अगं अगं पण मला हवे ना म्हणजे मिशी ग।
1: थांबा तुम्ही असे ऐकणार नाही, मीच कातर आणते।
0: अगं अगं अगं एकदम नको नको असं काही करू नकोस एकदम। हे बघ मत बदलेल तुझं।
1: आहो आपलं लग्न होऊन 10 वर्ष झाली आहेत, पण माझं मत कायम आहे। चला मीच कापते आता ती आगाऊ मिशी तुमची।
0: तू नको नको काकू
1: अहो धावता काय आणि ओरडताय काय? बायकोपेक्षा मिशीच जवळची आहे ना तुम्हाला। थांबा गॅस घालवते, पदर खोचते आणि त्या मिशीचा समाचारच घेते।
0: अगं मीने अगं हे काय बांगड्या बिंगड्या मागे करून काय करणारच काय तू? मीने अगं काय डोकं मी का फिरलंय की काय तुझं?
1: हो फिरलंय माझं डोकं। तुम्ही मिशी छाटणार की नाही?
0: हे म्हणजे आता अतिक्रमण झालं माझ्या स्वातंत्र्यावर, म्हणजे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर। मीने
1: मिस्टर बबनराव, ज्या दिवशी तुम्ही माझ्याशी लग्न केलं ना त्या दिवशी तुमचं ते व्यक्ती स्वातंत्र्य ना ते त्या होमात जळून गेलं, कळलं? बोला मिशी कापणार की नाही आता?
0: मीने अगं असं काय करतेस?
1: अहो
0: ती बापुडी मिशी तुला काय त्रास देते? म्हणजे दुरूनही नाही आणि जवळ
1: चावटपणा पुरे। ही कात्री घ्या आणि आधी ती दळभद्री मिशी कापून टाका बघू। घ्या कात्री घ्या।
0: अगं पण मिशी मिशी कापायची म्हणजे नाही नाही कापणार। जा जा काय करायचं ते कर, नाही कापत।
1: अगं बाई आमचा हा राजुड्या वाघ कधी झाला गडे? झेपणार नाही बर का बायकोशी दोन हात? उठा बघता काय उडवा ती मिशी, उठा ना हो। आहो हो तिरफळासारखं तोंड काय उघडं टाकलंय?
0: मीने मी मिशी कापणार नाही।
1: का
0: नाही? का म्हणजे मला आवडतात मिशा।
1: पण मला नाही आवडत ना
0: म्हणून काय? पण तुला तू कोण? तू कोण ग चिचुंदरी?
1: काय मी चिचुंदरी? आहो एवढी तरिणी ताठी सुंदर बायको तिला तुम्ही चिचुंदरी म्हणता?
0: एकदा नाही तिंदा म्हणेन।
1: काय
0: अरे कोणाच्या बापाची भीती आहे का मला?
1: हे पाहिलत ना माझ्या हातात लाट नाही म्हटलं, आता म्हणा म्हणा बघू आता।
0: चिचुंदरी चिचुंदरी चिचुंदरी।
1: अरे देवा हा माझा अपमान आहे, पण मी नाही अपमान सहन करणार।
0: मग काय करणार हो चिचुंदरी बाई?
1: मी चिचुंदरी काय?
0: हो
1: बर मग काय हो उनरोबा, तुम्हाला तरी तुमच्या मिशांचं का हो एवढ्या पुळका?
0: कारण माझ्या मिशा ऑफिसात सगळ्यांना आवडतात।
1: असं असं हो सगळ्यांना म्हणजे त्या चटक चांदणी नटमोगरी रोम आला ना?
0: रोमा? मीने
1: एका माणसाला रोमा नाही का माहित? तुमची टायपिस्ट ती म्हणाली असणार
0: काय?
1: ओ हो मिस्टर ठोंबे किती क्यूट दिसता तुम्ही या मिशांमध्ये, डिटो क्लाउड लेबल।
0: माय गॉड पण हे तुला कसं कळलं मीने?
1: कस कळलं ना ते हे लाटणं सांगेल बरं का बाबनराव. क्लार्क गेबल काय आता कशाला
2: पडतो. ऐक मी काय सांगतो ते ऐक. आता मी तिला मिशांमध्ये आवडतो म्हणजे कसं माहितीये मिशांमध्ये म्हणजे माझ्या मिशा तिला आवडतात म्हणजे आता बघ मग यात माझा काय दोष.
1: असं का सांगते. हा सांगते तुमचा दोष काय ते सांगते.
2: मिने म्हणजे दोष असलाच ना तर तो तिच्या नजरेचा.
1: तरी बरं जाड जाड भिंग येत होता नजरेला.
2: असू देत. बापरे चला उशीर झाला या तुझ्या भांडाभांडीत.
1: माझी भांडाभांडी
2: हो
1: तुमचा हट्ट बर का. बोला मिशा काढणार की नाही.
2: हे बघ नाही सांगितलं ना एन ओ नो नो म्हणजे नाही मुळीच नाही मुळीच नाही. नेहमी नेहमी का म्हणून तुझी बायको गिरी.
1: नाही कापणार.
2: नाही
1: नाही कापणार.
2: नाही हे बघ मीने मी शेवटचं सांगतो.
1: काय
2: मला मिशा हव्यात मिशा हव्यात हव्यात बस. मीने ऐक मिशा माझ्या आहेत आणि त्या ठेवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ऐक ब्रेस तुटला वाटतं.
1: मग बेसिनवर कशाला आपटला तो पैसे झाडाला नाही लागत म्हटलं.
2: आणि तू परवा लोणच्याची बरणी फोडलीस तेव्हा पैसे कुठे लागले ते.
1: शिबाई मला बायकांच्या बरण्यात कसलं लक्ष घालता.
2: तू तरी मिने माझ्या ब्रशात आणि मिशात का लक्ष घालतेस.
1: ते काय नाही पण तुम्ही मिशा काढल्याच पाहिजे.
2: नाही काढणार. हा काय जुलूम. लग्न झाल्यापासून तुरुंगात राहतो मी तुरुंगात. सारखे आपले सवाल जवाब.
1: म्हणजे काय
2: मिने उशिरा आलो तर आज उशीर का लवकर आलो तर आज लवकर का. वैताग नुसता मिने. मी की नाही मी आता पुरुष मुक्ती चळवळ सुरू करणार आहे.
1: खरं
2: मिने मी खरंच सांगतोय.

0: खबरदार पुन्हा माझ्या मिशांबद्दल चकार शब्द काढला सर. चल बघू, चला मी जातो आता आंघोळीला जातो.
1: वा वा बबनराव, भारीच दिल झालात, बघते जाता. चला डबा भरूया आधी.
0: विमरूपी महारुद्राव, हे बघ विनय, तू आज पूजा करून टाक लवकर, मला उशीर झालाय. झालं की नाही तुझं?
1: अहो झालं, जेवण तयार आहे, बसा पानावर. हा डब्बा आणि हा रुमाल.
0: अगं पुरे पुरे,
1: अहो
0: किती भात. चला येतो हा मी. बापरे 10 वाजून गेले.
1: ऐकलं का ना
0: काय मला म्हणालीस?
1: हो नाथ.
0: हे काय चालवलंयस तू?
1: ऐकलं का?
0: डोक्यावरून पदर काय? आणि पायाच्या अंगठ्याने फरशी कशाला उकरतेस? आणि कोणाशी बोलतेस? कोणाशी?
1: आपल्याशीच नाथ.
0: माझ्याशी? नाथ नाथ काय लावलंयस? बाजूलो, उशीर होतोय मला.
1: असं हो काय करता तुम्ही? माझे मालक, माझे पालक, माझे पती, माझे पंचप्राण, माझं दैवत, माझ्या कोंकवाच्या टेळ्याचे धानी.
0: आणखीन
1: मी पदर पसरतीये तुमच्या पुढे.
0: पदर? ठीक आहे, चालू द्या नखरे तुमचे मीना देवी.
1: की नाही की नाही, माझ्या जीवाच्या कलीच्या, या गरीब क्षुद्र जीवाचा एक अर्ज आहे.
0: काय
1: अर्ज?
0: अर्ज अर्ज म्हणे मी म्हणजे काय तुला? एम्प्लॉयमेंट एक्सचेंज वाटलो काय?
1: थांबा थांबा प्राणेश्वरा, या गरीब जीवाचं म्हणणं ऐका.
0: काय?
1: प्रियतमा टॉकीजला मस्त पिक्चर लागलाय, कबाब में हड्डी बनेंगे हम.
0: मग
1: गडे जायचं का आपण आज मॅटिनीला?
0: अग अग कमरेला वेळखा काय घालते? सोड बघू, निघतो मी, मला उशीर झालाय.
1: नक्क गडे जाऊ तुम्ही आज हापिसात, हौस गडे पुरवाना राहुनी घरात, तुम्ही राहुनी घरात गडे राहुनी
0: घरात. मी घरात म्हणे काय? हा काय आचरटपणा. तरी बरं मुलं मावशीकडे गेलेत.
1: अहो
0: सोड बघू, सोड माझा, जाऊ दे मला.
1: असं हो काय करता, जाऊया ना आज सिनेमाला दोघच दोघ.
0: सिनेमाला? बापरे, तुझ्या बरोबर इतक्यात तरी नाही येणार मी सिनेमाला, कळलं? चल मी निघतो, उशीर होईल मला.
1: तो का म्हणून?
0: आवाज खाली करा दी.
1: अहो पण कारण कळेल का गडे?
0: कारण आज हे बबन शेठ दोस्त मंडळींबरोबर पिक्चरला जाणार, आणि मग बाहेर खाना, आणि मग रात्री घरी येण्याची मेहरबानी. तेव्हा अच्छा टाटा बाय बाय.
1: टाटा. गेले एकदाचे. सलामिनी बाई, आता रडू नका, काम करा, जेवा, किचन आवरा. अय्या आई ये गये.
2: म्हंटल घरात आहेस का गेलीस कुठे?
1: आहे ना.
2: हे काय बरं बिरं नाही का? चेहरा का असा उतरलेला? काय झालं काय तुला?
1: मला काय झालंय? तुझ्या जावयाच्या अंगात कली शिरलाय आई.
2: म्हणजे गं बाई?
1: काही विचारू नकोस. मला उलट उत्तर काय दिली?
2: हो
1: सिनेमाला माझी कंपनी बेकार आहे म्हणे.
2: अगो बाई,
1: आणि मिशी ठेवू नका, असं मी घसा फुटेपर्यंत ओरडले तरी मिशी नाकाखाली मिरवत काय गेले. आणि
2: अगो अगो मीने, आणखीन काय?
1: आणि मला ना ते चिचुंद्री म्हणाले ग आई.
2: उगी उगी उगी मीने उगी. अग पण एकाएकी त्या मेषपात्राला हे अवसान आलं कुठून म्हणते मी?
1: बघ ना,
2: अगदी गरीब बुड्या बोट चेपा असता बघून तुला दिली त्याला.
1: हो ना.
2: मग
1: अगं कालपर्यंत अगदी बाबांसारखाच होता बघ.
2: हा
1: हो ला हो करणारा.
2: मग आता काय झालं?
1: पण आज सकाळी
2: अगं मीने रडू नकोस. सांग सकाळी काय झालं?
1: आई मी त्यांना एवढंच म्हटलं की मिशा कापा बघू आधी.
2: हा मग?
1: तर म्हणाले नाही कापत जा.
2: अगो बाई काय हा अपमान?
1: बघ ना.
2: शिव शिव शिव.
1: आणि ते सुद्धा त्या ऑफिसातल्या रोमासाठी.
2: ही कोण रोमा? मीने त्या रोमाचा आणि तुझ्या नवऱ्याच्या मिशांचा संबंधच काय म्हणते मी.
3: तिला मी आवडतात.
2: काय
1: काय काय
2: आवड मिशा
1: यांनाही आवडतात त्यांच्या मिशा.
2: अगं बाई
1: कळलं, जाऊ दे ते मरू दे. तू आज इतके दुपारी कशी काय आली साई.
2: अगं मीने मला की नाही माझ्या वाढदिवसाची साडी घ्यायची आहे.
1: अगं बाई हो
2: हो, तुझ्या बाबांनी दिलेत पैसे उदार हसते.
1: आया अगं परवाच ना तुझा वाढदिवस आई.
2: मला वेलीला कुठे हवी आहे साडी.
1: म्हणजे
2: अगं तुझ्या बाबांचाच आग्रह.
1: अच्छा,
2: म्हणून म्हटलं जाऊया खरेदीला. मीने मुलंही नाहीत तेव्हा तू मोकळीच आहेस.
1: मी मोकळी आहे ग.
2: मग
1: पण यांचे मिशांचं प्रकरण.
2: आता चल बघू, तुझी काम आटपून निघूया.
1: बर
2: हा मग बघू ते.
1: आई
2: हा
1: कुठे कुठे लक्ष लागत नाहीये ग माझ.
2: अरे अरे अरे
1: अगो एकदम कोकराचा वाघ झालाय. म्हणजे
2: तू घाबरू नकोस मीने. चल चल हे घे या कपड्यांच्या घडा ठेव कपाडात.
1: अगं पण
2: चल आता ही भांडी लावयात.
1: आई अगं पण तू
2: अगं तू चहा ठेवतेस ना मीने.
1: हो ठेवते पण
2: तोवर सुचेल मला युक्ती.
1: बरं
2: काही काळजी करू नकोस.
1: बरं चल आज जाऊया.
2: हा मीने सुचली युक्ती सुचली.
1: अय्या सांग ना मग.
2: इकडे इकडे इकडे इकडे कान कर कान कर.
1: बोल बोल.
2: हा मी कानात सांगते तुझ्या. काय काय
1: काय
2: बघ बघ पटते का बघते.
1: अगं पटते तर काय.
2: मग
1: हळूहळू कशाला सांगत होतीस.
2: अगं चुकून तुझा वाघोवा घरी आला तर त्याला ऐकायला नको बाई. हो मग

0: वा वा बबन शेठ, आज ऑफिसात शीळ घालत प्रवेश.
1: होय बाळू होय दोस्ता, अरे आजपासून मी एकदम फ्री बर्ड झालोय.
0: अरे वा कमाल आहे बबन्या.
1: अरे कमाल कसली,
0: लग्न होऊन फ्री बर्ड,
1: मग
0: लकी असले का, नाहीतर मी.
1: तुझं काय
0: काय सांगू बबन,
1: का
0: केवढी गुलामगिरी बायकोची. इकडे बघू नका, तिच्याशी बोलू नका, कुठे गेला होतात, का गेला होतात, साली सारखी उलट तपासणी. तुला सांगतो बबन, घरी गेलो की घर आहे का कोर्ट आहे तेच कळत नाही. सतत मी आपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा.
1: काय म्हणतोस काय बाळू,
0: नाहीतर काय बबन. आज सकाळी हे म्हणते कशी मला,
1: कशी,
0: आहो मिशा कापा आधी.
1: काय बाळ्या, अरे खरं सांगतोस?
0: मग
1: आयला, सगळ्या बायकांची टाळकी फिरलेत की काय. माझी बायको सुद्धा मला हेच म्हणाली सकाळी, मिशा कापा आधी.
0: ए ए ए बबन्या, खोटो नको सांगू.
1: अरे खरंच
0: तुझ्या मिशा तर शाबूत आहेत. बघू बघू, नकली मिशा नाही ना लावल्यास ओढून बघतो.
1: अरे नको. अरे अरे हा सोड सोड बाळ्या. अरे लेका, प्राणपणाने लढून मी माझ्या मिशा वाचवलेत, अगदी खऱ्या आहेत त्या. हे बघ, मीच तुला ओढून दाखवतो, हे बघ.
0: अरे ओढतोस काय लेका,
1: पटली ना खात्री?
0: हो मग. अरे मला सुद्धा माझ्या बायकोचा असाच त्रास आहे. पण तू तर एकदम शूरच निघालास. अरे वा वा, शाबास शाबास.
1: म्हणजे तुलाही बायको वास.
0: हो मग, पण यावर उपाय काय?
1: अरे उपाय आहे ना, उपाय आहे. मी सांगतो तुला उपाय.
0: कोणता कोणता?
1: आजपासून की नाही, आजपासून मी पुरुष मुक्ती चळवळ सुरू करणार आहे. पुरुष मुक्ती चळवळ.
0: पुरुष मुक्ती चळवळ. अरे वा, तर मग बबन हा बाळू तुझा सेक्रेटरी होत आहे.
1: अरे गुड गुड. बघ पाहिलंस ना बाळू, तू देखील प्रभावित झालास की नाही.
0: मग
1: आता बघ, माझ्या डोक्याच्या मागे तेजोवलय आलाय ना, तेजोवलय. बघ बघ बाळ्या, बघ
0: बघू बघू बघू. तेजोवलय का बबन?
1: तेजोवलय.
0: हा म्हणजे प्रभू रामचंद्र, भगवान बुद्ध यांच्या मागे असतं तसं ना.
1: एक्झॅक्टली.
0: बघू बघू. अरे आहे रे, आहे
1: आहे बाळू, खरंच आहे.
0: हो रे बबन, पाठी छान टक्कल पडलाय तुझ्या.
1: मूर्ख कुचा. पुरुष मुक्ती चळवळीच्या आद्य जनकाची चेष्टा करू नकोस बाळू, नाहीतर माझ्या डोळ्यातील दिव्य तेजानी मी तुझा भस्म करून टाकेन.
0: ए बबन बबन, बघू बघू दिव्य तेज कसं असतं ते.
1: अरे अरे लेका, डोळ्यात काय बोट घालतो बाळ्या, डोळा फोडशील माझा. चल बघू चळवळीची कलमली बघू.
0: थांब हा, कागद आणतो जरा.
1: आण लवकर आण. हा आणलास कागद?
0: हो. हा
1: लिही, पेन आहे की नाही?
0: आहे आहे.
1: हा लिही मग, कलम नंबर एक.
0: एक मिनिट. हा कलम नंबर एक बोल.
1: नवरा म्हणजे कुत्रा नव्हे. नवरा म्हणजे कुत्रा नव्हे.
0: कुत्रा नव्हे.
1: पाहिजे तेव्हा त्याचे लाड करायचे आणि मग हळहळ करायचं. नवरा म्हणजे, नवरा म्हणजे,
0: नवरा म्हणजे पिसाळलेला कुत्रा. बरोबर ना बबन?
1: साफ चूक. मूर्ख कुठला, माझी लिंक तोडू नकोस. नवरा म्हणजे सिंह.
0: सिंह.
1: नवरा दाढी ठेवील, मिशा ठेवेल, नाहीतर छाटेल. बायकानी त्यात लक्ष घालू नये.
0: अरे अरे थांब थांब थांब. अरे सावकाश रे बबन. हा
1: हा लिहि.
0: कलम
1: पुरुष म्हणजेच नवरा. पुरुष म्हणजेच नवरा. कुणाही सुंदर तरुणीशी बोलेल, कुठेही बघेल, बायकानी म्हणून जळू नये. नेक्स्ट नेक्स्ट कलम लिहि. पुरुषाचं कर्तृत्व, त्याची आभाळाला गवसणी घालण्याची महत्वाकांक्षा, ती भरारी.
0: एक मिनिट बबन. अरे आपण साधे कारकून,
1: मग
0: आभाळाला गवसणी घालणार? 50-60 रुपये इन्क्रीमेंट हीच आपली भरारी, कर्तृत्वाची भरारी. बरोबर आहे ना बबन शेठ?
1: हे बघ बाळ्या, मी जेवढं सांगतो तेवढं ली.
0: बरोबर.
1: तुझ्यामध्ये ना इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालंय, कळलं? ली ली. पुरुषाच्या कर्तृत्वाचे पंख बायकानी छाटू नये.
0: छाटू नये.
1: डोळ्यांना झापड लावलेल्या घोड्यासारखं पुरुष वागू शकणार नाही, कळलं?
0: अरे हो हो हो. पण अरे बबन, मी पुरुषच आहे ना.
1: मग
0: माझ्यावर कशा डाफरतोस? बरं, मग झालं ना कम्प्लीट?
1: हो झालं. आता याच्या कॉपीज काढून वाट सगळ्या पुरुषांना.
0: बरं बरं.
1: आणि हे बघ बाळू,
0: हां,
1: आज संध्याकाळी मी तुम्हा सगळ्यांना पिक्चरला नेणार आहे.
0: अरे काय म्हणतोस काय? छान छान. भवन शेठ अमर रहे, भवन शेठ अमर रहे.

0: वाह, चहा छान झाला मीने. हे मी काय म्हणतोय, चहा छान झालाय.
1: कळलं? पेपर वाचू दे मला.
0: काही विशेष आहे पेपरात? हे मला तरी सांग ना.
1: नेहमीच.
0: पण तू गप्प गप्प का ग? बरं नाही का?
1: बरं आहे.
0: हे काय मीने, कुठे चाललीस? कुठे? स्वयंपाकाला? ए तिळ तुझ्या गाली ग गोडी तुझ्या बोली ग, तिळ तुझ्या गाली ग गोडी तुझ्या बोली ग, जीव माझा जडला ग तुझ्या वाणी. ए जीव माझा जडला ग तुझ्यावरी. मीने जीव माझा जडला ग तुझ्यावरी. गोड नको हासू ग, गोड नको हासू ग, जीव माझा जडला ग तुझ्यावरी. गोड नको रुसू ग, गोड नको रुसू ग, जीव माझा झुरतो ग तुझ्यासाठी. मीने जीव माझा झुरतो ग तुझ्यासाठी. मिनीचं मौनव्रत दिसतंय आज. बबन पंत, चला हळूहळू ऑफिसच्या तयारीला लागा, आधी दाढी करूया. अगं हो, मीने आज पण मला उशीर होईल ना कालच्यासारखा?
1: अय्या नक्की ना.
0: म्हणजे
1: मला भारी आवडली हो.
0: काय ते?
1: अहो ही पुरुष मुक्तीची चळवळ हो, किती छान आहे. चालू ठेवा बरं का शेवटपर्यंत.
0: का? पण का?
1: अय्या का म्हणून काय विचारताय? अहो काल की नाही गंमतच झाली.
0: गंमत?
1: काल दुपारी ना माझी आई आली होती.
0: ही गंमत?
1: तसं नाही हो, तिला शॉपिंगला जायचं होतं.
0: बरं.
1: घ्या लोणी पाव घ्या.
0: ठीक आहे. मग
1: तेव्हा मी तिला तुमच्या चळवळीबद्दल सांगितलं बरं का. किती खुश झाली सासू आपल्या सोन्यासारख्या जावयावर.
0: हो ना. अगं अगं, पण माझं नाक कशाला ओढतोय?

0: पुढे सांग.
1: मग आम्ही दोघी गेलो शॉपिंगला. थोड्या साड्या आणि थोड्या कुंड्या असं सटरफटर सामान घेतलं. झालं
0: काय हे सटरफटर?
1: अहो ओरडता काय, फक्त 1200 रुपये खर्च झाले हो.
0: 1200? पुढे बोल, पुढे बोल.
1: पुढे काय, शॉपिंग करून करून दमलो म्हणून मग मी आणि आई गेलो चिवचिव मध्ये.
0: काय चिवचिव?
1: ईशा, नवीन चायनीज रेस्टॉरंट आहे ते.
0: अच्छा अच्छा.
1: आईने तर तिथे अख्खा फ्राईड चौवेन लाय खाल्ला.
0: काय काय झालं, काय खाल्ला? चौवेन लाय खाल्ला तुझ्या आईनी?
1: अहो लेटेस्ट डिश आहे ती, तुम्हाला नाही कळायचं.
0: हो हो हो हो, माझ्या आई बिल कुणी भरली खरेदीची हॉटेलची? आईनीच ना.
1: दुष्ट खडूस गंजूष, पाहुणी म्हणून आलेल्या माझ्या माऊलीला जन्मदात्रीला बिल भरायला लावू काही मॅनर्स? म्हणून मी म्हटलं आई मीच भरते बरं का सगळी बिल.
0: मीच भरते सगळी बिल. पुढे काय केलं तुम्ही मायले की नाही?
1: पुढे ना आम्ही हिंदी सिनेमाला गेलो बरं का बब्बनराव.
0: छान.
1: आणि पैसे मीच भरले बरं का सिनेमाचे.
0: छान केलंस बरं मीने, छान केलं.
1: मी सांगितलं ना आईला.
0: काय
1: आई, माझी एवढीच ऐपत बरं, मी का तुला सोन्या चांदीनं मढवू शकते कि हिरा मोत्याने नटवू शकते?
0: वा वा,
1: तुझ्या जावयाची झेप एवढीच बरं, गोड मानून घे आई.
0: मग घेतलं का तुझ्या आईनी गोड मानून?
1: हो हो घेतलं. हा बिचारी ना काय करणार.
0: पण मीने एवढे पैसे आणलेस कुठून?
1: हो तुम्ही विम्याचा हप्ता ठेवला होता ना भरायला, त्यातले काढले, थोडे साठवलेले आहेत ना इमर्जन्सीचे ते घेतले, आणि अजून लागले तर काढीन की बँकेतून.
0: अजून लागले की काढीन की बँकेतून. अगं तुला काय वाटतं मीने,
1: काय
0: बँकवालेच बँकेत आपल्या नावावर पैसे जमा करतात की काय दर महिन्याला? त्या पैशाला हात लावू नकोस, सांगून ठेवतो.
1: बरं बरं. अहो पण तुम्ही तुमची चळवळ चालूच ठेवा बरं का. आणि आज दुपारी सुद्धा आई येणार आहे बरं.
0: काय?
1: अहो आज की नाही, मराठी नाटक आणि पंजाबी थाळी, उद्या पंजाबी भांगडा आणि कानडी जेवण, आणि परवा गुजराती नाच आणि मद्रासी डिशेस,
0: आणि आणि आणि नको आणखीन काहीतरी असेल, नेपाळी डान्स, गुजराती भांगडा.
1: हो ना हो ना.
0: हो ना काय?
1: अहो आई म्हणालीस मला.
0: काय म्हणाली? काय म्हणाले मातोश्री तुमच्या मिनीबाई?
1: म्हणाली मिने तू एका चळवळीच्या आद्य संस्थापकाची पत्नी आहेस.
0: वा,
1: तुझा नवरा बिचारा पुरुष जातीसाठी सर्वस्व अर्पण करतोय. तू निदान पोशाखात जेवणात करमणुकीत तरी राष्ट्रीय एकात मता साध.
0: धन्य ती माऊली आणि धन्य तिची तानुली. वा वा वा.
1: अहो म्हणून मग मी उद्या चणिया चोळी मॅक्सी जीन्स असे ड्रेसेस घेऊन येणार.
0: काय काय काय?
1: अहो तुमच्या चळवळीला पाठिंबा नको का द्यायला गडे?
0: कणिकमळ कणिकमळ आधी.
1: चिडता काय
0: मग तुला? काय मी कुणी बडा ऑफिसर वाटलो की काय मीने?
1: असा कसं गैरसमज करून घेईन मी? पण म्हटलं आपल्याकडून होईल तेवढा खारुटलीचा वाटा उचलावा. तुम्ही की नाही पुरुषांसाठी झटा आणि मी राष्ट्रीय एकात्मता साधेन. हा
0: छान. माझी आई अगं महिन्याच्या खर्चाची दोन टोकं सांद आधी. मूर्ख कुठली. हसते बघ फिती फिती. चुप टॉवेल दे पहिला, मी आंघोळीला जातो. राष्ट्रीय एकात्मता साधते. चला बबनराव, आता स्वतः चहा करा, पाव भाजा. कोण आहे? हा कोण हवंय?
1: अहो असं काय करता? मी मिनी.
0: कोण मिनी तू? अग अग या ड्रेस मध्ये मी ओळखलंच नाही तुला.
1: हा चनिया चोळी घातलीय मी, कशी दिसते? यंग वाटते ना हो अजून? आय्या किती मज्जा येते बाहेर खायला, नाटकाला, सिनेमाला आणि शॉपिंगला सुद्धा. आई तर खुश आहे तुमच्यावर. पाहिलं आज मी चनिया चोळी घालून पंजाबी भांगडा पाहिला आणि कानडी जेवण जेवले.
0: वा वा वा मीने, किती हे देशप्रेम.
1: हो ना.
0: काय हे राष्ट्रीय ऐक्य?
1: तर काय
0: माझी आई आता या बॉक्सेस मधून आणखीन काय आणलंयस? शॉपिंग करते म्हणे.
1: अहो ड्रेसेस आणि साड्या आणल्या.
0: ड्रेसेस आणि साड्या? आणि काय ग हे हे काय मीने, हे पासबुक काय म्हणताय?
1: आया अहो पासबुकच येते.
0: ते कळतंय मला, पण त्यातले तू 4000 उडवलेस आतापर्यंत.
1: मग काय
0: या फक्त 2-3 दिवसात? अगं आपला

0: बँक बॅलन्स शेवटचा घटका मोजणार लवकरच, कळलं?
1: कळलं.
0: ए किती छान दिसतेस तू मीने या चणिया चोळीत. खरंच मीने तू की नाही सुंदर आहेस, हुशार आहेस
1: अगं बाई,
0: आणि समजूतदार सुद्धा आहेस.
1: खरंच कधी कळलं तुम्हाला हे पासबुक बघितल्यावर?
0: असं नाही, असं नाही हे काय, पण माझं माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. हे बघ तुझ्या प्रेमासाठी की नाही मीने, तुझ्या प्रेमासाठी की नाही मी मी चंद्राचा दिवा आणीन,
1: बापरे
0: चांदण्याच्या टिकल्या आणीन, सूर्याची मशाल आणीन, समुद्राच्या पोटातले मोती देखील आणीन. काय वाटेल ते करीन ग तुझ्यासाठी मीने.
1: अगं बाई ग
0: मीने किती मी पोरकड ग मीने. अगं मिशा त्या केवड्या, त्या छाटण्याची गोष्ट आणि ती किती शुल्लक. ए उगीच भांडलो मी तुझ्याशी. जा मीने जा, स्वतःहून कातर घेऊन ये, जा बघू.
1: ऋषी
0: भाई आता तुमची शंभरी भरली, चला छाटल्या मिशा एकदाच्या. मीने बघ बघ झालं समाधान?
1: हो.
0: तेव्हा मीने आजपासून माझी चळवळ बंद आणि तुझी राष्ट्रीय एकात्मता ही बंद, कळलं? आणि काय?
1: काही नाही आणलं मी, गंमत केली तुमची.
0: म्हणजे?
1: म्हणजे काय, तुम्ही मिशा काढाव्यात म्हणून केलेली युक्ती आहे ही. अहो आम्ही काही सुद्धा खर्च केला नाही बर का बबनराव. अहो आपल्या दोन पाडसांना वाढवायचंय, शिकवायचंय, नुसते प्रेमावर का संसार चालणार आहे.
0: हे पण मीने उद्या ऑफिसात मी असं मिशा कापून गेल्यावर सगळे हसतील ना मला.
1: अहो तुम्ही एक काम करा, गेल्या गेल्या सगळ्यांना सांगून टाका ना.
0: काय सांगू?
1: म्हणावं माझ्या मित्रांनो मी सुरू केलेली पुरुष मुक्ती चळवळ बायकोवासी झाली.
0: ठीक आहे.

यदि वेग की बयार हो तमस जो रोके द्वार हो, यदि वेग की बयार हो तमस जो

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 4:05 झाली आहेत. ऐकूया गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. हे गीत जीवनाचे या चित्रपटातलं गीत ऐकूया, लता मंगेशकर यांनी गायलेलं. गीतकार शांता शेळके आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

मोरया या चित्रपटातलं अवधूत गुप्ते आणि सहकार्यांनी गायलेलं अरविंद जगताप यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मनोहर गोलांबरे आणि सहकार्यांनी गायलेलं अगबाई अरेच्या दोन या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार ओमकार मंगेश दत्ता आणि संगीतकार निषाद.

शुभमंगल सावधान या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल मोहिले. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 4:30 वाजत आहेत. मालिका विशेष अंतर्गत आता प्रसारित करत आहोत लावण्य रंग.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, गेले भाग आपण एकाहून एक नितांत सुंदर अशा नवीन चित्रपटातल्या धमाल आणि ढंगदार लावण्या ऐकल्या। लावण्यांचे वेगवेगळे प्रकार काही जाणून घेत आहोत। लावणीचा इतिहासही आपण अनेक कार्यक्रमातून जाणून घेतलेला आहे। लावणीचे जे काही उपप्रकार आहेत ना, त्यामध्ये टाकणीची लावणी नावाचा एक प्रकार आहे, बरं का। अर्थात ही माहिती सोपान हरिभाऊ खोडे यांनी लावणीचं रंग आणि रूप या पुस्तकामध्ये किंवा लिहिलेली ही माहिती आहे। तमाशामध्ये गण गवळण रंगबाजी बतावणी फार्स असे हे सगळे पूर्व रंगातले मनोरंजनाचे प्रकार संपले, मग उत्तर रंगामध्ये वग सादर केला जातो आणि वगाला सुरुवात करण्यापूर्वी शिलकार म्हटला जातो। आता हा शिलकार म्हणजे काय, तर टाकणीच्या लावणीचा एक प्रकार आहे। वगाच्या सुरुवातीला तो सादर केला जातो म्हणून त्याला शिलकार असं म्हणतात। शिलकार म्हटल्याशिवाय वगाला सुरुवात होत नाही आणि शिलकार म्हणण्याचं काम तमाशातला सरदार करत असतो आणि हाच तमाशा फडाचा मालकही असतो। तमाशासाठी आवश्यक असणारी वगरचनाही तोच करत असतो। शिलकार म्हणजे काय किंवा टाकणीची लावणी म्हणजे काय याबद्दल अधिक माहिती आपण घेऊया एका ढंगदार लावणीनंतर। उत्तरा केळकर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये सागर पवार यांची एक रचना आपण ऐकूया।

तर श्रोतेहो, आपण टाकणीच्या लावणी प्रकाराबद्दल सध्या बोलतोय. पूर्वरंग संपल्यानंतर तमाशामध्ये भरजरी कपडे घालून हा शिलकार आपल्या समोर येतो, हात जोडून सर्व मायबाप प्रेक्षकांना शांत राहण्याची विनंती करतो, वग कोणता सादर करणार आहे त्या वगाचं नाव जाहीर करतो आणि नंतर शिलकार म्हणायला सुरुवात करतो. आणि तो म्हणत असताना इतर सुरते जे असतात त्याच्यासोबत ते त्याला साथ देत असतात. प्रत्येक तमाशामध्ये साधारणपणे दोन सुरते असतात, एक जण झांज वाजवत असतो तर दुसरा तुणतुणं वाजवत असतो. गायकाला साथ करणं आणि पाठीमागं झील ओढणं हेच त्याचं काम. शिलकाराचं एक उदाहरण द्यायचं झालं तर असं असतं, विलासपूर नावाचं होतं एक नगर, सूर्यसेन नावाचं तिथं एक राजा थोर, त्याची कन्या होती सुंदर, ती झाली उपवर, तिचं मांडलं राजानं स्वयंवर. असं म्हटलं की त्याचे सुरते जे असतात ते लगेच जमलं राजकुमार झाली बेसुमार गर्दी नगराला असं म्हणून झील देतात. शिलकार म्हणण्याची ही एक अशी वेगळी पद्धत आहे. सुरुवातीच्या ओळी आवाजामध्ये थोडाफार चढ उतार न करता एकाच चढ्या सुरात म्हटल्या जातात. सरदार एक ओळ पुढं म्हणतो तर सुरत्या अर्धी ओळ पाठीमागून म्हणतो. म्हणजे कसं की विलासपूर नावाचं होतं एक नगर अशी ओळ सरदारानं म्हटली की लगेच होतं एक नगर अशी अर्धी ओळ पुढचा सुरत्या म्हणून सरदाराला साथ देत असतो. शेवटी मग दोन्ही सुरते सुंदरा ग ग म्हणा तू साळू हे अशी झील ओढतात. शिलकार हा झांज तुणतुणं पेटी ढोलकी या वाद्याच्या साथीनं कडक सुरामध्ये म्हणण्याचा प्रघात आहे. याबद्दलच आपण आणखीन माहिती जाणून घेणार आहोत आणखीन एका ढंगदार लावणीनंतर. पुंगी प्रेमाची या चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजामध्ये, गीतकार विजय मुळगुंद.

टाकणीच्या लावणी प्रकाराबद्दल सध्या आपण बोलतोय आणि सुरुवातीचा जो शिलकार असतो तो कडक आवाजात म्हणत असतो हे आत्ता मी तुम्हाला सांगितलंच आहे. हा कडक आवाजात म्हणण्याचं एक कारण असं आहे की तमाशाचा हा प्रेक्षक वर्ग हा साधारणपणे ग्रामीण भागातला असतो. त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं थोडं कडक स्वरूपाचं असतं. त्याला जसं जेवण अगदी झणझणीत आणि तिखट लागतं की नाही, तशी करमणूक देखील खणखणीत आणि ठसकेबाजच लागते. आणि जे प्रेक्षकांना आवडतं तेच हे तमासगीर सादर करत असतात. त्यांची हलगी, ढोलकी ही वाद्यदेखील कडकच वाजवली जात असतात. शिलकार हा किती ओळींचा असावा किंवा एका ओळीमध्ये किती अक्षरं असावीत, किती मात्रा असाव्यात याचं ठराविक असं काही बंधन नाही आहे. तरी पण तमाशामध्ये सादर होणारा जो शिलकार आहे तो साधारणपणे सहा ओळींचा असतो. त्यामध्ये पहिल्या चार ओळीत एका अक्षरानं अंत्ययमक साधलेलं असतं, पाचव्या आणि सहाव्या ओळीत दुसऱ्याच एका वेगळ्या अक्षरानं यमक साधलेलं असतं. शाहीर पठ्ठेबापुरावांनी मिठ्ठा राणी या वगासाठी एक शिलकार लिहिला होता. तो असा आहे, ऐका हो ऐका मिठ्ठा राणी कन्या राजाची, उगवली कळी जशी चंद्राची, जशी काय परी राजा इंद्राची, ज्वानी तिची 14-15ची, प्रश्न करील शास्त्राचा धडा, तोच होईल लग्नाचा जोडा, नाहीतर ठरेल मूर्ख वेडा हा. असा हा शिलकार होता. पठ्ठेबापुरावांनी आणखीन एक शिलकार लिहिलेला आहे, महिकावती नामे नगरात राधाकृष्ण राज्य करीत, दानशूर प्राणी प्रख्यात, माहिती सर्वाला. आता माहिती सर्वाला म्हटलं की त्याचे सुरते हा अशी त्याला साथ देतात. या शिलकाराच्या प्रकारामध्ये वग कोणता सादर केला जाणार आहे, वगाचं कथानक कशावर आहे, वगातली पात्रं कोणती आहेत हे देखील थोडक्यात सांगितलं जात असतं. पूर्वी काय होतं की वग लिखित स्वरूपामध्ये नव्हता आणि बरेचसे तमासगीर निरक्षर असायचे, त्यामुळं त्यांना रंगमंचावर प्रवेश कधी करायचा किंवा पुढं जाऊन काय करायचं याचं मार्गदर्शन करणं आवश्यक असायचं आणि हे सगळं मार्गदर्शन या शिलकारातून केलं जायचं. आणखीन एक शिलकार बघण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. सुरेखा पुणेकर यांनी गायलेली ही ढंगदार अशी लावणी भागवत दगडू हिरे यांनी लिहिलेली आणि आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

सारंगपूरची होळी या वगनाट्यामध्ये एक शिलकार ऐकण्यासारखा होता. वऱ्हाड सरहद्दीवर सारंगपूर गाव सुंदर, मराठे तिथं राहती माने पवार, सारंगपूर नावाचा इनामदार, दयाळू होता यशवंत पवार, त्याला दोघे जण पुत्र, थोरला बाजीराव धाकटा मुरार, थोरल्याचं लग्न होऊन झाली वर्ष 4, बायको त्याची सुभद्रा होती उपवर, यमाजीराव माने मोठा दिलदार, पवाराच्या वाड्यासमोरच त्याचं घर, त्याला एक मुलगी होती सुंदर, 6 वर्षाची सुशीला पोर, 12 वर्षाचा मुलगा मुरार, सुशीलेचे लग्न करावे त्याचे बरोबर, असा माने पवारांचा विचार. अशा पद्धतीनं कथानक ओव्यांमध्ये गुंफलं जायचं आणि ते ऐकता ऐकता रंगत यायची. मधूनच एखादी ढंगदार रचनाही सादर केली जायची, नृत्य असायचं, त्यामुळं तमाशा रंगत जायचा. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. चंद्रकला दासरी यांनी गायलेली येडपट गाव नावाचा जो चित्रपट आला होता त्यातली ही लावणी आहे. भागवत हिरे यांचे शब्द आहेत आणि भागवत हिरे यांचे शब्द आहेत, आनंद शिंदे यांचं संगीत आहे. ऐकूया.

श्रोते हो, AIR DTH वाहिनीवरून मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंगचा 75वा भाग आपण ऐकलात. सादर करते अभिराम सराफ. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयावरच्या सत्राचा समारोप करताना ते बोलत होते. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. भाजपा NDA शासित 21 राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा मांडेल अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र आणि जनसहभागातून 2047 विकसित भारताची रचना करणं हे लक्ष ठेवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व घटक पक्ष 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील अशी माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज राजेश्वरी गणेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन ऐकूया. राग रीतिगौळा, रामप्रिया आणि मधुवंती या रचना

आदी आणि रूपकम या तालात निबद्ध आहेत. त्यांना मृदंगमवर साथ दिली आहे स्वामीनाथ जयरामन यांनी आणि व्हायोलिनवर साथ दिली आहे विश्वनाथ रामास्वामी यांनी. ऐकूया राजेश्वरी गणेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग रीतिगौळा, रामप्रिया आणि मधुवंती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजेश्वरी गणेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकलं.
1: गजानना गणराया अधिवंदु तुज मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम

आत्ताच आपण आशा भोसले, रवींद्र आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जैतरे जय चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया झेंडा चित्रपटातलं गाणं. गाण्याला आवाज दिला आहे ज्ञानेश्वर मेश्राम यांनी. गाण्याचे बोल लिहिले आहेत अरविंद जगताप यांनी आणि संगीत दिलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

0: यासोबतच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

प्रसार भारतीच्या व्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकूया गम्मत जम्मत.

0: नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे. तबला साथ आहे प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर आहेत डॉक्टर भागवत ढोले सर.
1: आज आम्ही गंमत जम्मत कार्यक्रमात विविध कला सादर करणार आहोत. ती कला सादर करण्यासाठी व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव कुमार भारद्वाज सर व आमचे संगीत शिक्षक डॉक्टर भागवत ढोले सर यांनी आमच्याकडून मेहनत करून सर्व कार्यक्रम त्यांनी बसवून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार.

0: नुकताच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा भारताचे महान विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त साजरा केला जातो. म्हणून आज तुम्हाला एका गुरु शिष्याची गोष्ट सांगणार आहे, गुरु शिष्य परंपरेची प्रेरणादायी गोष्ट. भारतीय संस्कृती ही गुरु शिष्य परंपरेवर उभी आहे. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा, संस्कार करणारा आणि जीवन घडवणारा मार्गदर्शक असतो. प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरुजींच्या सानिध्यात राहून ज्ञान, शिस्त, नम्रता आणि जीवनमूल्य शिकत असत. मी आज तुम्हाला अशाच एका गुरुची आणि त्यांच्या शिष्यांची एक गोष्ट सांगणार आहे.
1: एका गावात पंडित चैतन्य गुरुजी यांचा आश्रम होता. दूर दूर वरून विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. गुरुजी अत्यंत विद्वान होते, पण त्याहूनही मोठे त्यांचे मन होते. ते विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नसत, तर सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि नम्रता यांचेही शिक्षण देत असत. त्या आश्रमात राम नावाचा एक गरीब मुलगा शिकायला आला. त्याचे वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती, तरीही रामला शिकण्याची प्रचंड आवड होती. पहिल्या दिवशी राम गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी काहीच नाही, पण मी मनापासून शिकेन. गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळा, खरी गुरुदक्षिणा म्हणजे ज्ञानाचा योग्य उपयोग आणि चांगले आचरण. हे शब्द रामच्या मनात कायमचे कोरले गेले.
0: आश्रमात सर्व विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करत असत. कोणी झाडू मारत असत, कोणी पाणी भरत असत, तर कोणी स्वयंपाक घरात मदत करत असत. राम नेहमी पहाटे उठून आश्रमाची स्वच्छता करत असे. तो कोणतेही काम करण्यासाठी लाज बाळगत नव्हता. एका दिवशी नवीन विद्यार्थी म्हणाला, तू एवढा अभ्यासू असूनही छोटे कामे का करतोस? राम शांतपणे म्हणाला, गुरुजी म्हणतात सेवा केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. हे ऐकून सर्व विद्यार्थी सेवाभावाने काम करण्याची सुरुवात करतात.
1: काही वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली. गुरुजींनी सर्वांना जंगलातून चालत येण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांना चालणे सोपे झाले. तो आश्रमात सर्वात शेवटी पोहोचला. गुरुजींनी विचारले, राम, तुला एवढा उशीर का झाला? राम नम्रपणे म्हणाला, गुरुजी, रस्त्यावर काटे होते, कोणाला इजा होऊ नये म्हणून ते मी बाजूला केले. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
0: गुरुजी म्हणाले, आजची परीक्षा पुस्तकांची नव्हती, ती माणुसकीची होती. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला त्यांनीच शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला. त्या दिवशी रामला सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गौरविण्यात आले.
1: शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले. काही वर्षांनी राम मोठा अधिकारी झाला. त्याला भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळाला. एक दिवस तो आपल्या गुरूंना भेटायला आश्रमात आला. त्याने गुरुजींच्या चरणी नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्याच्यासोबत भरपूर भेटवस्तू आणि धन होते. गुरुजी म्हणाले, बाळा, मला यापैकी काहीही नको. राम म्हणाला, गुरुजी, मग मी तुम्हाला काय देऊ? गुरुजींनी उत्तर दिले, गरीब मुलांना शिक्षण दे, त्यांना चांगले नागरिक बनव, हीच माझी गुरुदक्षिणा. रामने त्याच दिवशी आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. अनेक गरीब मुले शिकू लागली. गुरुजी आनंदाने म्हणाले, आता मला खरी गुरुदक्षिणा मिळाली.
0: काही वर्ष

0: आणि चैतन्य गुरुजी वृद्ध झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांची सेवा केली. राम दर महिन्याला आश्रमात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगू लागला. तो नेहमी म्हणायचा, गुरु आपल्याला फक्त अक्षर ज्ञान देत नाहीत, ते जीवन जगण्याची कला शिकवतात. आजही त्या आश्रमात गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. प्रत्येक नवीन विद्यार्थी आश्रमात प्रवेश करताना एकच वचन देतो, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अशा प्रकारे एका गरीब मुलाने आपल्या गुरुजींचे विचार आयुष्यभर जपले आणि समाजासाठी कार्य करून गुरुजींचे ऋण फेडले.
1: बोध, गुरुंचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. खरे शिक्षण म्हणजे चांगले संस्कार आणि उत्तम आचरण, सेवा, नम्रता आणि प्रामाणिकपणा, हीच खरी गुरुदक्षिणा आहे. ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे.
0: यानंतर आपल्या समोर रिद्धी गायकवाड शास्त्रीय संगीत राग देस सादर करत आहे.

0: धन्यवाद रिद्धी, खूप छान सादरीकरण केलेस तू.
1: यानंतर मनुश्री उमाटे आपल्या समोर हार्मोनियम वादन करणार आहे राग भिंपलास.

0: खूप छान मनुश्री।
1: यापुढे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक समूह गीत सादर करणार आहेत। पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया।
0: या गाण्यासाठी मी आमंत्रित करते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरंशी देशपांडे, प्रीत चव्हाण, मनुश्री उमाटे, रियांश तिवारी, विवान शिनकर, अनिर्विण्य बोरुडे।

0: सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।
1: आताच आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला

विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे. तबला साथ होती प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर होते डॉक्टर भागवत ढोले सर. छोट्या दोस्तांनो, गणपतीची तयारी, आरास, मखर शेवटच्या टप्प्यात आलं की नाही? काय काय केलं यावर्षी? काय वेगळ्या पद्धतीने विचार केलात? तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काही लिहिलं असेल तरी देखील आमच्याकडे जरूर पाठवा. आपण जे काही उत्सव साजरे करतो यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण यापैकी कोणतेही प्रदूषण आपल्या हातून घडणार नाही याची सगळ्या बच्चे कंपनींनी मला खात्री द्या. आणि आनंदानं, उत्साहानं, भरभरून नवचैतन्यानं येणारा गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पारंपरिक संकल्पना, गोष्टी, कथा, आपली जुनी गाणी समजावून घेऊया, पाठ करूया आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जरूर सादर करूया. शाळांमध्ये जरूर आपण विविध गुणदर्शन या निमित्तानं सादर करत असू तर तेही करूया. यावर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही नवीन काय केलं हे आम्हाला नक्की लिहून पाठवा. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून, अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता. चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय बाय, टाटा.

0: आताच आपण गंमत जम्मत हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
3: गजानना गणराया आधीवंदु तुज मोरया. गजानना
1: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

होतायत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांशी केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी. आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. नवी दिल्ली इथं 18 ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली. विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं. ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 हीच धारणा आणखी बळकट झाली आहे असं ते म्हणाले. ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं. तंत्रज्ञान तसंच महत्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही गंभीर बाब असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सध्या युद्धांमध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत हजर होते. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे. आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हिताचं रुपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
1: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है. चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है. इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है.
0: गेल्या 3 प्रधानमंत्र्यांनी एकंदर 15 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांबरोबर अनौपचारिक चर्चाही केल्या. या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारविनिमय करण्यावर त्यांनी भर दिला. गेल्या 2 मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. आज त्यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष कासिम जोमाट तोकायेव, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली. या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. देशातल्या काही राज्यांमध्ये

0: आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली. मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
2: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभुसेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे.
1: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी देश सुरक्षित करण्यासाठी अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला. तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो असं प्रतिपादन त्यांनी केलं. त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं. अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत. ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानेही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबईत होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 सुरू होईल. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16 21-8 असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21 15-21 असं नमवलं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 हा सामना सुरू होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे. विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत. गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि ST गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि राज्यातल्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्यानं वारजे परिसरात 7 वाहतूक कोंडी झाली. मुंबईतही पुनर्बांधणी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून मस्जिद आणि माटुंगा स्थानकांवरचे 4 पादचारी पूल बंद करण्याबाबत मध्य रेल्वेला बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सूचना दिली आहे. गणेशोत्सवांसाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले. राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हल उलटून चालकासह 16 जखमी झाले. यापैकी 10 प्रकृती गंभीर आहे. खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्लीत आयोजित 18 ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता. वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. विविध देशांच्या प्रमुखांची केली द्विपक्षीय चर्चा. भाजपा NDA शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघांची विजेतेपदाला गवसणी आणि राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आपली डेझर्ट तर आला आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
3: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
2: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
2: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
4: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वम् एव केवलं हर्तासि, त्वम् त्वम् त्वम् हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली, तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत, पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती, पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खरं तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं किमान ते किमान पातळीवर राखणं याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. क्षी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जी एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा निषेध करण्यात आलेला आहे याच्याबद्दल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे क्षी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की नव्हती की क्षी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत, पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे की जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. त्याच्याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते. त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा 5 देशांचा गट आहे, त्याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDPचं प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
0: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
2: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराण विरुद्ध इराणशी व्यापार करतील, गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराण सोबत असलेले संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि जे भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेजेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. त्याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनयिक

0: महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये दोन गट पडलेले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान मक्का कराराने एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे युएई सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत, बहरीन त्याच्यामध्ये आहेत, आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती असतील किंवा मग हिजबुल्ला, हमास या सगळ्या संघटना आहेत, या तिसऱ्या एकामध्ये गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेझेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही असा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
0: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला होता. आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल, अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40% जास्त तेल रशियाकडनं येतं. याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्याला आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखांहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेला जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचं नवीन कोणते आयाम जोडता येतील? भारताचा आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल? संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला Sukhoi 57 ही 5th generation फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्युक्लिअर एनर्जी कॉपरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत आणि त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोते हो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराणसारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.
2: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आहे.
3: गजानना गणराया आधीवंदू तुझ मोरया. गजानना
4: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: संगी होता है कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका।
1: महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि श्रीलंका संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेटवर ऐकता येईल। अस्मिता वाहिनीवरील नेहमीचे कार्यक्रम मोबाईल ॲपवर ऐकता येतील। श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे। संध्याकाळचे 7:30 आहेत। शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत माझा आवार माझा शिवार।

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 22 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 13 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया नारदीय कीर्तन. मधुरेश्वराचे महात्म्य हे आख्यान सादर करत आहेत कीर्तनकार चारुदत्त आफळे.

सर्वांचे आवडते देव गजानन यांच्याबद्दलचा एक विशेष सिद्धांत या अभंगामध्ये तुकोबा सांगताय. आणि तो सिद्धांत म्हणजे असा, काही वेळेला माणसं अशी असतात की भक्ती करण्यापेक्षा अभ्यास करण्यापेक्षा शंकाच जास्त काढतात, वात्रटपणा करतात, हो विचारतात. सगळ्या मंगल कार्यांच्या सुरुवातीला गणेश पूजा केली पाहिजे असा आपल्याकडे नियम आहे, आहे का नाही? आहे. सगळे पुढचे विधी झाले पण पहिली गणेश पूजा केली नाही तर मग ते विधी व्यर्थ होतील, खरं आहे का नाही? तर मग काही वात्रट लोक विचारतात, मग शंकर पार्वतीच्या लग्नाचं काय? पण आधी गणेश पूजा होण्यासाठी गणपती अजून जन्माला आलेले नाहीत, मग काय करायचं? तेव्हा अहो संतांना सुद्धा अशा वात्रटांना तोंड द्यायला लागतं, त्यामुळे त्यांनी हा अभंग तयार केलाय आणि सांगितलंय, बाबा रे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते तीन देवांचे जन्मस्थान. जसं भगवान प्रभू रामचंद्र हा विष्णूंचा अवतार, पण या अवतारापूर्वी सुद्धा विष्णू रूपामध्ये ते आहेतच. भगवान गोपालकृष्ण हा महाविष्णूंचा अवतार, पण आधी ते विष्णू रूपात आहेतच. तसं शंकर पार्वतीच्या पोटी जन्म घेतलेले गणेश हा गणेशांचा अवतार, याच्या पूर्वी ते ओंकार रूपामध्ये आहेतच. कंठापाशीचा अ, जिव्हेपाशीचा ऊ आणि ओठापाशीचा म, यामध्ये सर्व शब्द ब्रह्म आहे, हा शास्त्र सिद्धांत आहे. तर या मूळ ओंकार स्वरूपाला आपल्या देहाचंच चित्र दिलं आहे. तीन हा आकडा ओठाची संख्या दाखवतो, ओठाचा आकार दाखवतो. पुढे साताची संख्या जिव्हेचा आकार दाखवतो आणि वरचं चंद्रबिंब हे नासिकेची अवस्था दाखवतं. तेव्हा अशाच एका विशिष्ट चित्राला आपण ओंकार मान्य केला आहे. आता त्या ओंकाराची मूर्ती करायची म्हणजे कशी काय करणार? म्हणून तो ओंकार फक्त आडवा केला आणि गजमुख अशा तऱ्हेचं गजाननाचं एक प्रतीक चित्र ज्याला म्हणतात, एक शब्द ब्रह्मात्मक चित्र ज्याला म्हणतात, अशी मूर्ती जन्माला आली. म्हणून या गजवदन रूप ओंकार रूप अशा गणेशाकडून अनंत गोष्टी आपल्या लोकांनी शिकल्या पाहिजेत, बुद्धिवंतांनी शिकल्या पाहिजेत. अरे गणेश बुद्धीची देवता आहे, तर मग बुद्धी असलेल्यांनी हत्तीच्या डोक्यासारखं वागलं पाहिजे, कशालाही धडक द्यायला घाबरलं नाही पाहिजे, सुई इतकी सुद्धा चूक डोळ्याला दिसली पाहिजे. सोंडेनं वेळ प्रसंगी झाड उचलता आलं तरी सुई सुद्धा उचलण्याची करामत केली पाहिजे. कान सुपासारखे पाहिजे, चांगलं ते ठेवायचं, फुलपट ती उडवायची, हे सद्गुण कानामध्ये पाहिजेत. एक दंत गणेश आहेत, तेव्हा समाज कार्य करणाऱ्यांनी एक बाणी असं राहिलं पाहिजे, एक उत्तरात बोललं पाहिजे. आणि उदर विशाल म्हणजे अनेकांचे अपराध पोटात घातले पाहिजेत. अहो तरच असा गुणवान मनुष्य गणाधीश होत

समरथ। ही सृष्टी जेव्हा उत्पन्न झाली तेव्हा ओंकार नाद निघाला असं जाणते सांगतात। तेव्हा निर्गुणातून सगुणाकडे येण्याचा हा आरंभ ओंकार आहे, तर मग सगुणातून निर्गुणाकडे याच स्वराने जाता आलं पाहिजे हा निश्चित सिद्धांत आहे। म्हणून अवतार कार्याचा संदेश काय तो आपण अवतार कार्यामध्ये पाहू, पण तूर्त अशा शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आलेल्या गणेशाकडे बघताना सुद्धा ते मूळ स्वरूपामध्ये विष्णू स्वरूपात कसे आहेत, मूळ ओंकार स्वरूपात कसे आहेत, त्यांच्या शब्द ब्रह्म बुद्धी ब्रह्म या स्वरूपामध्ये ते कसे आहेत यालाही आपल्याला ओळखता आलं पाहिजे, वंदन करता आलं पाहिजे। यासाठी तुकोबारा

गणेश पुराणामध्ये गणेशांच्या अवतारांच्या अनेक कथा आहेत. त्यातली एक कथा फार मनोरम आहे, ती जरा आपल्याला अधिक जवळची आहे, कारण त्या अवतारामध्ये गणेश जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, दक्षिणेकडे झालेला आहे, आणि पराक्रमाची सुद्धा सुरुवात दक्षिणेकडे झाली आहे. कथा झाली अशी, सिंधू नावाचा दैत्य अतिशय माजला, यांनी तपश्चर्या करून सूर्याच्या कडून अमृत पात्र मिळवलं. अनेक वेळेला मनात शंका येते की हे असुर असे माजतात तर मग देव त्यांना वरदान कशाला देतात. याचं उत्तर आपल्याला समजलं पाहिजे, ते असुर राक्षस दुष्ट प्रवृत्तीचे असले तरी तपश्चर्या करतात. साध्या भाषेत म्हणायचं तर तपश्चर्या म्हणजे अभ्यासक्रम आणि वरदान म्हणजे पदवी. अशी तपश्चर्या केलेल्याला ते वरदान द्यावं लागतं, ती देवाची इच्छा असत नाही, पण ती असहाय्यता असते, देणं भाग असतं. तपाला ते फळ मिळालंच पाहिजे. याने अमृत पात्र मिळवलं आणि मग या आसुरी लोकांचा मेळा जमा करून सैन्य उभं केलं, स्वर्ग जिंकला, इंद्राला भयभीत करून परागंदा केला. आणि याचे चढते वाढते अत्याचार पाहून भगवान शंकर पार्वतीसह आणि आपल्या सर्व शिवगणांसह दक्षिणेकडे निघून आले, अशी कथा गणेश पुराणाच्या पूर्वार्धात सांगितली जाते. दक्षिणेकडे म्हणजे कुठे निघून आले, त्रिसंध्या नामे क्षेत्रात.

त्रिसंध्या नामाच्या क्षेत्रामध्ये या विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी ऋषी मुनींच्या आश्रमात येऊन वस्ती केली. बरेच दिवस त्या ठिकाणी सुखामध्ये गेले, पण पार्वती मातेचं मात्र मुख नेहमी उदास. एक दिवस शंकरांनी विचारलं, पार्वती असं काय झालं, अशी का उदास असतेस? तेव्हा तिने आपल्या मनातलं दुःख सांगितलं की भगवंता, आपण आपला हिमालय सोडून कैलास पर्वत सोडून दुसऱ्या ठिकाणी आश्रितासारखं राहतो आहोत. एका असुराच्या त्रासापाई जे स्वर्गातून परागंदा झालेले देव आहेत, पदच्युत झालेले देव आहेत, ते सर्व देव या आर्यावर्तामधले अनेक राजे ज्यांना या सिंधू दैत्यानं त्रास दिला, असे वनवासामध्ये गिरीकंदरी वास करणारे अनेक राजे आहेत, त्यांची सैन्य आहेत, मग आपण सारे एकत्र येऊन याचा पराभव करून आपल्या मूलस्थानी का नाही सन्मानाने राहू शकत? काय कमी पडत हो भगवंता? आमच्यामध्ये काय असं कमी आहे म्हणून आपल्याला विजय मिळत नाही? आणि अशा वेळी भगवान शंकरांनी एक सनातन सत्य सांगितलं आहे, बाई ग, सर्व राजे तयार आहेत, सर्व देवही तयार आहेत, सर्व राजांच्या फौजाही तयार आहेत, कमी एकाच गोष्टीची आहे, सेनापती नाही. या सगळ्यांना एक मनाने, एक हृदयाने, एक कार्यामध्ये एकवटून कोणी काम करेल असा सेनापती नाही. प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याबद्दलचा दुजा भाव आहे. या देवांच्या या गणांनी म्हणायचं आम्ही त्यांचं काय ऐकायचं, त्यांनी म्हणायचं आम्ही यांचं काय ऐकायचं, या राजाने म्हणायचं आम्ही त्या राजाची आज्ञा का पाळायची? माझं तुझं करण्यामध्ये अख्खं आयुष्य गेलं, ही सगळ्यात मोठी कमी आहे. तुला तर कल्पना आहेच, ज्याप्रमाणे शरीराला नेत्र त्याप्रमाणे सैन्याला सेनापती. हे नेत्र जर चांगले नसतील तर चांगलं शौर्य असून शक्ती असूनही सारं काही खड्ड्यात पडतं, व्यर्थ जात. दोघांचा विचार झाला. त्या ओंकार रूप गणेशानं आपल्या पोटी जन्म घ्यावा आणि आपल्या प्रभावानं या दैत्यांचा प्रभाव नष्ट करावा, यासाठी उग्र व्रत आचरलं आणि एका सुमुहूर्तावरती या दक्षिण प्रदेशी गजाननांचा जन्म झाला. अर्थात ही वार्ता सिंधू दैत्याला लागलीच. त्याचं बारीक लक्ष होतं याच्यावर, सगळ्या हालचालींकडे. गणेश दिसामासानं वाढू लागले, त्यांचं उपनयन म्हणजे मुंज करायची ठरली. या समारंभात सुद्धा या दैत्यानं काही मारेकरी पाठवले, दोन हत्ती मुद्दाम पाठवले त्या समारंभाचा विध्वंस करायला. हा मुंज मुलगा मध्ये उभा आणि दोन प्रवेशद्वारावर दोन हत्ती, पण ऐन सुमुहूर्त सावधान अशा मंगलाक्षता टाकायची वेळ झाली आणि हत्ती धावत सुटले. इथे खरी धैर्याची परीक्षा असते. या बालकाचं धैर्य जरा सुद्धा ढळलं नाही. हत्ती अगदी समीप येईपर्यंत असाच शांत राहिला आणि अगदी जवळ आल्याबरोबर झट दिशी बाजूला झाला. ज्या योगे ते दोघे एकमेकांशी टक्कर झाले, नष्ट पावले महाराज. आणि बालकाचं हे धैर्य पाहून त्या उपनयनामध्ये त्या मुंजीमध्ये सर्व देवांनी त्यांना विविध अस्त्रे भेट दिली, त्याचा प्रयोग शिकवला. आणि आता सुयोग्य वयामध्ये आलेला गजानन आपल्या पराक्रमासाठी, उत्तर विजयासाठी निघायला याच मुहूर्ती निघावं हे योग्य. विचार झाला खरा, आपण काय कारणाने निघायचं असं तर सांगून निघता नाही येणार की आम्ही आता युद्धाला येतोय. काहीतरी वेगळं कारण सांगून उत्तरेकडे गेलं पाहिजे. शत्रूला थोडं अंधारात ठेवलं पाहिजे. काही वेळेला माणसांना विचित्र वाटतं, काव म्हणले देवाच्या कथेमध्ये सुद्धा फसवा फसवी. अहो, काही युद्धाचे नियम असतात, काही राजशास्त्राचे नियम असतात. या नियमाप्रमाणे गुन्हेगार जर समाजाला फसवून समाजाला त्रास देत असेल

तर अशा गुन्हेगाराला फसवूनच अटक करावी लागते, तरच देवांना विजय प्राप्त होत असतो। तेव्हा स्वतःच्या स्वार्थापोटी जर कोणी फसवणूक केली तर ते पातक होतं, पण समाजाच्या स्वास्थ्यासाठी जर अशा तऱ्हेचा काही प्रकार केला त्याला मुच्छद्दीपणा म्हणतात, हे समजलं पाहिजे। काय कारण काढावं? मनात असं आलं, गजाननाचं लग्न आहे म्हणून सगळं वऱ्हाड उत्तरेकडे चाललंय असं दाखवावं। अहो, पण लग्न करायचं म्हणजे मग ते स्थळ वगैरे पाहिजे ना। स्थळ कोण सांगणार, दुसरं कोण सांगणार? नारद मुनींना बोलवा। आणि नारद मुनी आले, महाराज नारायण नारायण नारायण। भगवान शंकरांनी कौतुकानं विचारलं, नारदा आमचे गजानन आता विवाहाला योग्य आहेत, त्यांना काही स्थळ वगैरे बघा, तुम्ही सगळ्या त्रिभुवनात फिरत असता। नारद म्हणले, अहो कसं स्थळ बघणार, जरा थोडा वेळ चेष्टा केली नारदांनी, म्हणाले अहो घरदार नाही म्हणून सगळ्यांचीच किंमत एकसारखी कुणी करत नाही। जाणती माणसं समजतात विषप्राशन करणारे, जगाच्या कल्याणासाठी महाविष पचवणारे जे भगवान शंकर, अशांच्या घरी कोण कन्या देणार नाही। ब्रह्मदेवाने सुद्धा मला कानावर घातलंय, त्यांच्या दोन कन्या उपवर आहेत, त्यासाठी स्थळ बघायचंच होतं, तर आता तुमचं स्थळ सुचवतो, म्हणजे उत्तम संबंध झाला। या लग्नाचं निमित्त करून हे वऱ्हाड निघालं। या वऱ्हाडाच्या निमित्तानं सिंधू दैत्यामुळे पदच्युत झालेले सगळे राजे, त्यांची सैन्य, शिवगण, बाकी सगळे इकडे तिकडे परागंदा झालेले देव सगळे या वऱ्हाडामध्ये एकत्र आले, आणि असा सगळं सैन्यासह हा मेळा उत्तरेकडे चालू लागला।

कमलासुर योद्ध्यांनी मध्ये अशी अडवणूक केल्यावर गणेशानं आपल्या बुद्धिकौशल्यानं सेना उभी केली. कमलासुराच्या तुलनेमध्ये सेना कमी होती, पण मांडणी करण्यामध्ये बुद्धी हवी. बुद्धीनं सारे काही चालले तर फार सारे सोपे.

गुणेशाच्या दागदी पुढे कमलासूर पराभूत झाला, पळू लागला, त्याला पकडला आणि त्याचा शिरच्छेद केला। हा गणेशाचा पहिला पराक्रम या महाराष्ट्र भूमीवरती ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण मयुरेश्वर या नावाने प्रसिद्धीला आलं। म्हणून अष्टविनायकामध्ये हे मोरेश्वराचं स्थान, मयुरेश्वराचं स्थान प्रथम वंदनाचं मानकरी ठरलं। अष्टविनायकाची सुरुवात या मयुरेश्वराच्या दर्शनाने व्हावी अशा रीतीचा हा नेम झाला। ओम।

माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून. आमची पुढची उद्घोषणा लवकरच, त्यापूर्वी ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात शंकराची आरती. त्यांना सोबत केली आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी. आरतीला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि प्रभाकर पंडित यांनी.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होतायत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा. वाग ना तस. अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

0: केंद्रांवरून सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
2: आकाशवाणी मुंबई। शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्लीत आयोजित 18 ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता। वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन। भाजपा एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। गणेशोत्सवाच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी। नवी दिल्लीत 18 ब्रिक्स शिखर परिषदेची आज सांगता झाली। विविधता ही या परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समारोपाच्या भाषणात केलं। ब्रिक्स हा फक्त देशांचा समूह नसून समस्यांवरचे तोडगे आणि चर्चांची एक परिसंस्था आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये हीच धारणा अधिक बळकट झाली आहे असं ते म्हणाले। ब्रिक्स परिषदेत संमत झालेला नवी दिल्ली जाहीरनामा हा सामायिक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या सहकार्याला एक स्पष्ट दिशा देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असून या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या खुल्या सत्रात सांगितलं। तंत्रज्ञान तसंच महत्त्वपूर्ण खनिजांचा हत्यार म्हणून वापर ही बाब गंभीर असून सर्वसमावेशक प्रगती आणि समृद्धीच्या मार्गात यामुळे अडथळा येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी सध्या युद्धामध्ये गुंतलेल्या रशिया, इराण यासह चीनसारख्या राष्ट्रांचे प्रमुख या शिखर परिषदेत उपस्थित होते। भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या 4 मुद्द्यांवर ब्रिक्सनं लक्ष केंद्रित केलं आहे। आपल्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे आपल्या सामायिक दृष्टिकोनाचं सर्वांच्या हितात रूपांतर करण्यात यशस्वी झालो आहोत याचा आनंद असल्याचं मोदी यांनी सांगितलं।
3: आज के इंटरकनेक्टेड वर्ल्ड में कोई भी संकट एक क्षेत्र तक सीमित नहीं रहता, इसलिए हमने ब्रिक्स समूह में रिजिलियंस बढ़ाने पर विशेष बल दिया है। चुनौतियों को समय रहते पहचानना, उनके लिए तैयार रहना और तुरंत कार्रवाई करना भी उतना ही आवश्यक है। इसी सोच के साथ इन्फेक्शियस डिजीज के प्रिवेंशन और रिस्पॉन्स के लिए ब्रिक्स इंटीग्रेटेड अर्ली वार्निंग सिस्टम पर सहमति बनी है।
2: गेल्या 3 दिवसात प्रधानमंत्र्यांनी 19 राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या। याशिवाय त्यांनी अनेक जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांसोबत अनौपचारिक चर्चाही केल्या। या बैठकांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं तसंच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचार विनिमय करण्यावर त्यांनी भर दिला। गेल्या 2 दिवसात मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। आज त्यांनी कझाकिस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स या देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केली। या नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला। देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2029 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू अशी घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी आज केली। मुंबईत ते वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते। आज सकाळी शहा यांचं मुंबई दौऱ्यावर आगमन झालं आणि त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला। या दौऱ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
4: 17 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती आज शहा यांनी वार्ताहर परिषदेत दिली।
5: इसका मंत्र है जनसेवा ही प्रभुसेवा और लक्ष्य है जन भागीदारी से 2047 विकसित भारत की रचना करना और इस सेवा संकल्प अभियान के माध्यम से 25 वर्षों की ये प्रेरक यात्रा, इसके उद्देश्य और इसके सिद्धियां और आने वाले दिनों के लिए संकल्प जो है हमारा, वो हम देश की जनता को बताने का काम करेंगे।
4: राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांचा वापर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांचं जीवनमान उंचावण्यासाठी, देशाला एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घडवण्यासाठी, देश सुरक्षित करण्यासाठी, अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी, कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला। तसंच 15 ऑगस्ट 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती करायचा संकल्प देशाला दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। सेवा संकल्प अभियानाअंतर्गत 12 विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात देशानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आणि सरकारनं वेगवेगळ्या समाज घटकांसाठी राबवलेल्या योजनांचा उल्लेखही त्यांनी केला। शाह यांनी आज सकाळी मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीला भेट दिली आणि प्राचीन दस्तऐवजांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। देशाचा इतिहास आणि ज्ञान वसाहतवादापासून मुक्त करणं याचा अर्थ भूतकाळ पुसून टाकणं असा नव्हे, तर भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडणं असा होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं। त्यानंतर 52व्या भारतीय रत्न आणि आभूषण पुरस्कार सोहळ्यात त्यांनी भाग घेतला। प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे या व्यवसायात मोठं परिवर्तन झालं असून या पूर्ण मूल्य साखळीच्या दृष्टीनं क्षमतावर्धन करायचं आवाहन त्यांनी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना केलं। अमित शहा उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस 2026 आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार आहेत। ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत।
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गणेशोत्सवाची तयारी सर्वत्र उत्साहानं सुरू आहे। राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक उत्सवांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या आहेत। बाजारपेठांमध्ये फुलं, सजावटीचं सामान, पूजा साहित्य इत्यादी खरेदी करण्यासाठी गर्दी झाली आहे। विविध दुकानं, ऑनलाईन विक्री सेवा इत्यादींमध्ये गणेशोत्सवानिमित्त विशेष सवलती उपलब्ध आहेत। गौरी गणपती सणाकरता गावी जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे। रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे, तर रेल्वे आणि एसटी गाड्याही प्रवासी भरभरून जात आहेत। मुंबईसह अनेक ठिकाणी आज सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उत्साहावर काहीसा परिणाम झाल्याचं दिसत आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे आज 2 अपघात झाले। राजापूरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर उलटून चालकासह 16 जण जखमी झाले, यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे। खेड तालुक्यात खवटीजवळ दुचाकी 25 फूट खोल खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी गंभीर जखमी झाली। भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं। महिला संघानं आजच्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेच्या जेतेपदांची हॅट्रिक साधली। सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली। पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं। पॅरा बॅडमिंटनमध्ये जपान इंटरनॅशनल स्पर्धेत भारताच्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या प्रमोद भगत यानं आज पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं। त्यानं अंतिम सामन्यात भारताच्याच उमेश कुमार याचा 21-16, 21-8 असा पराभव केला। पुरुष दुहेरीच्या SL3 SU5 प्रकारात मात्र प्रमोद आणि सुकांत कदम यांच्या जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं त्यांना 5-21, 15-21 असं नमवलं। अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी आज रात्री अलेक्झांडर झ्वेरेव आणि बेन शेल्टन यांच्यात अंतिम लढत होईल। भारतीय वेळेनुसार आज रात्री 11:30 हा सामना सुरू होईल। गोवा विधानसभेच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी गोवा फर्स्ट या आघाडीची आज घोषणा केली। ही आघाडी म्हणजे मतदारांसाठी बिगर भाजपा आणि बिगर काँग्रेस पर्याय असल्याचं आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। जागतिक स्तरावर वाढती अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, अमेरिकी रोख्यांच्या परताव्यातली वाढ अशा अनेक कारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात 13,138 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। त्यामुळे 2026 या वर्षात एकंदर काढून घेतलेल्या गुंतवणुकीची रक्कम 2,37,000 कोटी इतकी झाली आहे। महिला T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज दुबईत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे। भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतलाय। शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवी दिल्लीत आयोजित 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची सांगता, वाढत्या भूराजकीय तणावाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांना आवाहन, भाजपा

0: एनडीए शासित सर्व राज्यांमध्ये 2029 आधी समान नागरी कायदा आणू अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. गणेशोत्सवांच्या तयारीचा सर्वत्र उत्साह आणि कनिष्ठ गट हॉकी चषक आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघाची विजेतेपदाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत.

0: दशरथ रेडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत.
1: अरे बरसू लागला या भूवरती मेघराज झर झर

0: या गाण्याबरोबरच लोकसंगीताचा आजचा कार्यक्रम संपला.
1: गजानना गणराया आधीवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 होत आहेत. आता हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा रॉय यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण अपर्णा रॉय यांच्या आवाजातलं भक्तिगीत ऐकलं. यानंतर चंद्रू आत्मा यांनी सादर केलेलं हे भक्तिगीत ऐकूया.

0: राम।
1: या गीतासोबतच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या व्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:43 होत आहेत. यानंतर 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर, 10:00 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम, 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू.
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली, या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आपण हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा इथं 25° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 23° सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 26° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 24° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 95% आणि सांताक्रूज इथं 95% इतकी. येत्या 24 तासात कमाल आणि किमान तापमान 37° सेल्सिअस आणि 23° सेल्सिअसच्या आसपास असेल. मुंबई आणि उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तर श्रोते हो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आता आपण ऐकूया कार्यक्रम भावधारा.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरत, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचं आहे की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात।
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण, सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही।
4: श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं हे गीत।

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग छायानट. विलंबित बंदिश आहे झुमरामध्ये आणि द्रुतबंदिश आहे तीन तालात. यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि सारंगीची साथ आहे उस्ताद फारूक लतीफ खान यांची. तर ऐकूया शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग छायानट.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शाश्वती मंडळ यांनी गायलेला राग छायानट ऐकलात. यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि सारंगीची साथ होती उस्ताद फारुक लतीफ खान यांची. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजतात. सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत सुगम रियाज या मालेचा भाग 11.

0: नमस्कार श्रोते हो, मागील भागात आपण संगीतकार श्री महेश खानोलकर यांच्याशी जो संवाद साधत होतो तोच संवाद आज आपण त्यापुढे सुरू ठेवत आहोत. आपण हिंदी चित्रपटातही पाहतो की अनेक वेळा काही ठराविक प्रसंगांना, उदाहरणार्थ गाडी असेल किंवा अजून काही प्रसंग असेल, तर अशा पद्धतीची काही
1: आगगाडीचा आवाज तर खूपच कॉमन आहे आणि बऱ्याच चित्रपटात तो वापरण्यात आलाय. उदाहरणार्थ आता आपल्या मामाच्या गावाला जाऊया, लहान मुलांचं गाणं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आराधना चित्रपटात मेरे सपनों की रानी, किंवा दोस्त या चित्रपटात गाडी बुला रही है, किंवा रोटी या चित्रपटात हम दोनों दो प्रेमी हे गाणं आहे. होगा तुमसे प्यारा कौन, जमाने को दिखाना है या पिक्चर मधलं. आणि आत्ताच्या चित्रपटातलं म्हणायचं झालं तर दिलसे मध्ये छैया छैया हे गाणं तुम्ही ऐकलं असेल.

0: संगीतकारांनी तालवाद्य संयोजकांनी तालाच्या सहाय्याने प्रसंग उभा करता येण्यासाठी काही विशेष तयारी केली पाहिजे का, किंवा अशी काही तंत्र शिकवणाऱ्या संस्था किंवा अशा काही असे काही गुरु संगीतकार किंवा असे काही अशा काही व्यक्ती आहेत का की ज्या अशा तऱ्हेचं काही शिक्षण किंवा अशा तऱ्हेचा आधार असलेला काही कोर्स असा देत आहेत, किंवा या अशा स्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी संगीतकारांनी काय करावं?
1: संगीत संयोजनाचा चे धडे युनिव्हर्सिटी कडून मला वाटतं अनिल मोहिले यांनी हे क्लासेस घेतात, संगीतकार अनिल मोहिले, हे मी ऐकलं होतं, ऐकलंय. पण बाकी रिदम अरेंजमेंट च्या बाबतीत मला अजूनपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे कोण असं आहे असं माहीत नाही.
0: परंतु व्यक्तिगत स्वरूपाने आपण समजा विचार केला की काय काय ऐकावं एखाद्या संगीतकाराने किंवा कशा तऱ्हे तयारी करावी हे या गोष्टीत सुधारणा होण्यासाठी की तालाच्या सहाय्याने प्रसंग एखादा उभा करता येण्यासाठी वेगवेगळ्या वाद्यांची माहिती किंवा वेगवेगळी तालवाद्य यासाठी काय ऐकावं?
1: तसं पाहायला गेलं तर आपली ही जी जुनी गाणी आहेत हीच नुसती ऐकली, त्याचा अभ्यास केला तरी देखील त्यातून बऱ्याच गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. खास करून आर डी बर्मन हे जे संगीतकार आहेत, मी त्यांना सर्वात जास्त प्रयोगशील संगीतकार असं म्हणेन, कारण त्यांनी वेगवेगळ्या गाण्यांमध्ये वेगवेगळ्या तालांचा म्हणजे हे जे नॉर्मल कोर्समध्ये ढोलक, तबला, ढोलकी, कोंगो याच्या व्यतिरिक्त साइड रिदम या प्रकाराचा, साइड रिदम म्हणजे मादल किंवा कबाश, रेसो,
0: डुग्गीतरंग
1: असे जे आहेत त्यांना मेन रिदम करून त्यांनी खूप गाणी केली आहेत. खूप म्हणजे जवळ

0: जवळजवळ सगळी गाणी त्यांची हे असं प्रयोगच आहेत. याचा जर अभ्यास केला रिदम अरेंजर्सनी तर त्यांना खूप फायदा होईल. म्हणजे तो एक कोर्सच आहे, ही गाणी ऐकणं हाच एक कोर्स आहे,
1: एक अंतर्भूत म्हणजे त्याच्यातच शिक्षण,
0: त्याच्यातच शिक्षण आहे नक्कीच.
1: असं तुम्ही एखादं आम्हाला आमच्या श्रोत्यांसाठी उदाहरण द्या की जे तालवाद्य खरं तर नाहीये परंतु त्यातून तालाची निर्मिती केलेली आहे, असं एखादं उदाहरण आम्हाला द्याल का?
0: तसं पाहायला गेलं तर रेकॉर्डिंग्सना प्रत्येक वेळेस या तालवाद्यांतूनच वेगवेगळे आवाज निर्माण करतात. उदाहरणार्थ घोड्यांचा टापा, आगगाडी किंवा चक्की म्हणा किंवा अजून काही. पण आर डी बर्मन सारखा प्रयोगशील संगीतकार जेव्हा असतो तेव्हा तो कशातून काय आवाज काढेल किंवा कशाचा काय उपयोग करेल
1: ताल निर्मितीसाठी.
0: मी तर असं ऐकलंय की पाठीवर वाजून पण त्यांनी एक गाणं केलं आहे. पण एक उत्तम उदाहरण शोले चित्रपटातलं महबूबा महबूबा हे गाणं जे आहे त्याच्यामध्ये चक्क बाटली असते ना, त्या बाटलीमध्ये फुंकर मारून त्याचा आवाज तालासाठी म्हणून उपयोग केलाय त्या आवाजाचा.
1: श्रोते हो, शोले चित्रपटातलं महबूबा महबूबा या गाण्यातला जो इंट्रोडक्शन पीस आहे तिथून आपण हे जर गाणं ऐकलं तर आपल्याला नक्कीच ह्या बाटलीचा ध्वनी जाणवेल.

0: अजून एखादं आम्हाला उदाहरण की जे तालवाद्य नाही खरं तर, परंतु ज्यातून तालाची निर्मिती केलेली आहे, असं एखादं उदाहरण द्या.
1: यादू की बारात चित्रपट, त्याच्यामध्ये काचेचा ग्लास वापरून,
0: हा
1: म्हणजे तो पण सुराचा आहे बरं का.
0: बर,
1: म्हणजे
0: गाण्याचा जो सूर आहे,
1: गाण्याचा सूर आहे तोच आहे तो.
0: वा,
1: म्हणजे असं कुठल्याही सुराचा वापरलेला नाही.
0: वा,
1: चुरा लिया है तुमने जो दिल को,
0: हे
1: जे गाणं आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो रिदम वापरला.
0: मला वाटतं पडद्यावर जिनत अमान प्रत्यक्ष ग्लास वाजवताना ते चित्रित केलेलं आहे.
1: हो,
0: श्रोते हो, आपण ऐकूया यादव की बारा चित्रपटातलं चुरा लिया, आणि यातला ग्लास म्हणजेच काचेच्या पेल्यावर वाजवलेला ताल.

0: तुम्हाला आवडलेली इतर संगीतकारांची अशी गाणी आम्हाला सांगा की ज्यात तालाच्या साह्याने प्रसंग किंवा वातावरण अतिशय छान पद्धतीने उभं केलेलं आहे आणि ते गाणं अतिशय खुललेलं आहे त्या तालामुळे, अशी आम्हाला काही उदाहरणं सांगा.
1: बैलगाडीचा आवाज की म्हणजे त्याचा आभास निर्माण करून काही गाणी आहेत. मेरे देश की धरती उपकार चित्रपटातलं, गाडीवाले गाडी धीरे हा करे मदर इंडिया चित्रपटातलं, किंवा आपलं मराठी चित्रपट जर घ्यायचं झालं तर तांबडी मातीमधलं डौल मोराच्या मानाचा हे जे गाणं आहे, किंवा गाडीवान दादा हे गाणं तुम्ही ऐकलं असेल ते आहे.

0: आणखीन एक वेगळं उदाहरण आहे की गाडीचा हॉर्न, कार हॉर्न हे दोन वेगळ्या चित्रपटात दोन वेगळी गाणी आणि वेगळ्या मूड्सची गाणी आहेत.
1: बर,
0: चलती का नाम गाडी मध्ये खूप विनोद निर्माण करायचा तो एक भोपू, म्हणजे गाडीचा हॉर्न भोपू हा वापरून बाबू समजो इशारे या गाण्यात त्याचा वापर आहे.
2: बाजू बाबू

पण सफर चित्रपटात त्याच हॉर्नचा, म्हणजे गाडीचा हा रेग्युलर आपला जो हॉर्न असतो त्याचा वापर त्यांनी धीर गंभीरता निर्माण करण्यासाठी म्हणून त्याचा वापर केलेला आहे. जो तुमको हो पसंद याच्या म्युझिकमध्ये तेवढं म्युझिक जरी आपण ऐकलं तर खूप गंमत वाटेल.

0: घोड्यांच्या टापांचा आवाज किंवा घोडा गाडीचा आवाज याची उदाहरणं आहेत शिवरामी सरदार मराठाती तुका मिळवावा किंवा मांग के साथ तुम्हारा नया दौर चित्रपटातलं किंवा शोले चित्रपटातलं कोई हसीना जब रूठ जाती है धर्मेंद्र आणि हेमा मालिनी टांग्याचा आवाज तो पूर्ण गाण्यावर तो टांग्याचा रिदम चालूच राहतो.
1: मला वाटतं टांगा रिदम साठी खर तर संगीतकार ओपिनयर फेमस
0: हो
1: त्यांची पण काही गाणी
0: हो पण ओपिनयरांनी त्यांनी जे काही वापर केला त्याचा ते तो रिदम म्हणूनच केला वापर. तो टांगा रिदम त्याच्यावरती.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरील प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AI.

0: ಹೇರಂಬತು ಗಣನಾಯಕ.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण.
2: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नः, त्वम अनिलः, त्वम नभः. वाग ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
3: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
4: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
3: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:30 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतवहार.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात सुशीला या चित्रपटात जगदीश खेपूडकर यांचं गीत, संगीत दिले राम कदम।

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं विठ्ठल वाघ यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया शापित या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया सुशीला या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत दिले राम कदम यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथेच संपतोय. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजतोय. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात धनश्री पंडित यांचं उपशास्त्रीय गायन. यांनी गायलेला राग ठुमरी भैरवी आणि मिश्र कलिंगडा. यांना तबला साथ दिली आहे मदन मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे जयंत फडके यांनी. तर ऐकूया धनश्री पंडित यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला आपण ऐकूया ठुमरी भैरव आणि त्यानंतर मिश्र कलिंगडा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनश्री पंडित यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग ठुमरी भैरवी आणि मिश्र कलिंगडा. यांना तबला साथ दिली होती मदन मिश्रा यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वं त्वं त्वं. हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वं भूमिः, त्वं आपः, त्वं अन्नः, त्वं अनिलः, त्वं नभः. वाग ना तस. अरे नाही जमलं तर त्वं ब्रह्मा, त्वं विष्णू, त्वं रुद्रः, त्वं इंद्रः. गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: श्रोते हो, मध्यरात्रीचे 1:30 होत आहे. सादर करीत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आता आपण ऐकणार आहात लावण्य रंग या मालेचा भाग 76वा.
3: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
4: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, तमाशातल्या या वगनाट्यांवरूनच मराठी साहित्यामध्ये लोकनाट्याचा प्रकार आला. पुढं अनेक नामवंत लेखकांनी लोकनाट्ये लिहिली आणि गाजलेल्या कलावंतांनी ती सादर केली हे आपण जाणतोच. आता लोकनाट्य लिहिणाऱ्यांची नावं जर आपल्याला सांगायची तर प्रामुख्यानं वसंत सबनीस, द मा मिराजदार, आनंद यादव, शंकर पाटील, रा राम बोराडे, व्यंकटेश माडगुळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख करावा लागेल. आणि आपल्याला माहिती आहे की वसंत सबनीस यांच्या विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यानं तर अनेक विक्रम केले. या लोकनाट्यामध्ये एक शिल्कार होता, तो देखील तमाशाच्या ढंगाचाच होता. सूर्यपुरनगर 5 मैलाचा घेर, तिथं राज्य करी राजा एक थोर. नाव होतं त्याचं राजा रणधीर, भोळा भाबडा होता स्वभाव त्याचा फार. तिथं झाला काय प्रकार सांगतो सार ऐका तुम्हाला. असं सरदारानं म्हटलं की त्याचे सुरते त्याला साथ द्यायचे. या शिलकाराच्या लावणीमध्ये तमाशाचा बाज अगदी बरोबर पकडलेला आहे. तमाशाच्या पारंपरिक चालीवर हा शिलकार म्हणता येईल. तमाशातील शिलकाराची सर्व वैशिष्ट्य यामध्ये आपल्याला दिसून येतात. शकुंतला जाधव यांनी म्हटलेली काठेवाडी घोडा ही लावणी आपण ऐकूया. बी व्ही जोगदंड यांनी ही रचना लिहिलेली आहे आणि संदीप भुरे यांनी ती संगीतबद्ध केलेली आहे.

आनंद यादव यांनी एका लोकनाट्यासाठी शिलकार लिहिलेला आहे. रात घुंगराची हे त्या लोकनाट्याचं नाव आहे आणि त्यातला जो शिलकार आहे तो असा आहे. धन्य भाग्यवान राजा वीर दुष्यंत, सम्राटाचे पद त्याला बहुशोभिवंत. राण्या देखण्या तरण्या तशा दासी, मदनाचा अवतार राजा विलासी. शिकारीचा नाद त्याला हिंडे वनोवनी, वाघ मारी तशा धरी खुळ्या भोळ्या हरिणी. हा शिलकार 12 ओळींचा आहे पण यामध्ये तमाशाचा बाज नाही आहे. तमाशाच्या ढंगानं हलगी ढोलकीच्या साथीनं कडक सुरामध्ये हा शिलकार म्हणता येणार नाही. शिलकार कसा असावा आणि कसा नसावा याचे असे विशिष्ट काही नियम ठरलेले नाही आहेत, त्यामुळं स्वतंत्रपणे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं शिलकार लिहिला. या शिलकाराबद्दल आणखीन बोलणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर. उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये बी व्ही जोगदंड यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार संदीप भुरे.

शिलकार लिहिण्यासाठी स्वतंत्र काही नियम नसल्यामुळं प्रत्येकाने ते वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिले. दमा मिराजदार यांनी देखील मी लाडाची मैना तुमची या लोकनाट्यामध्ये एक शिलकार लिहिलेला आहे. त्याचे शब्द आहेत, पैशासाठी कुणी जगामध्ये लबाडी करतो, पैशासाठी भाऊभावाची मानही चिरतो, पैशासाठी पती पत्नीला सोडूनही पुरतो, पापाची पोसवित राणे पैका भिरभिरतो, पैशासाठी स्वामी भक्तीला मारूनही टांग, सोकाजीन ठोक घेतलं मेल्याचं सोंग, रोखून धरितो श्वास आखडी अंग, म्हणे आता जाऊनी मैने राजाला सांग, राजा होता निघाला करा या शिकार, सभोवती जामा निमाचार सरदार, पाहिजे नको बघती जातीनं राणी सरकार, निघणार तोच ठाकली मैनाला मोर. या शिलकारामध्ये तीन चरण आहेत आणि 12-12 ओळी आहेत. पहिल्या चरणामध्ये पैशासाठी माणूस काय करतो हे सांगितलंय. वास्तविक पाहता शिलकारामध्ये प्रस्तावनेची गरज नसते. दुसरं आणि तिसरं चरण लोकनाट्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. जसा हा शिलकार दमा मिराजदार यांनी लिहिला होता, तसाच शंकर पाटील यांनी देखील एक शिलकार लिहिलेला आहे, लवंगी मिरची कोल्हापूरची या लोकनाट्यासाठी हा शिलकार त्यांनी लिहिलेला आहे. तो शिलकार ऐकण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी, संगीतबद्ध केली आहे भूषण दुवा यांनी.

वेगवेगळ्या साहित्यकारांनी जे शिलकार लिहिलेत ते सध्या आपण जाणून घेतोय. शंकर पाटील यांनी त्यांच्या लोकनाट्यासाठी एक शिलकार लिहिला होता. त्या लोकनाट्याचं नाव होतं लवंगी मिरची कोल्हापूरची. हा शिलकार असा होता, श्रोतेजनांच्या जय्या उतरला कथा सांगतो वळखीची, तिरकोनामध्ये सापडलेले नरनारीच्या सलगीची, एका म्यानामध्ये दोन तलवारी सांगा राहतील कशा, अशाच एका संसाराची झाली पुरी दुर्दशा. सभाजनांनो शांत राहावं गडबड गोंधळ नग, लवंगी मिरची कोल्हापूरची सादर करतो वग. म्हणजे या शिलकारामध्ये नरनारीचा जो वग सादर केला जाणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यामध्ये असाच एक शिलकार आहे. कथा ही अकलेच्या कांद्याची, मोठ्या वांद्याची लाखधंद्याची, होता कुणीतरी एक येरू होता अगदीच माथे फिरू, बाईल म्हणे आता मी काय करू, कसं आवरू भडकल वारू. अशा पद्धतीचा कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यातला हा शिलकार आहे. व्यंकटेश माडगुळकर यांनी कुणाचा कुणाला मेळ नाही या लोकनाट्यासाठी एक शिलकार लिहिला. चांगुलपुर संस्थार एक होतं कुण्या मुलखाला, फाकडोजी राजा तेथला बहु चांगला शोभावंशाला, लहान मोठ्याची समद्या परजेची काळजी हो त्याला, बदलुनी वेश धुंडाया देश चालला रातरीला. या शिलकारामध्ये चांगुलपूर संस्थानातल्या फाकडोजी राजाची कथा सांगितलेली आहे. राजा हा प्रजेची काळजी घेणार आहे, या राज्यामध्ये काय चाललं आहे हे पाहण्यासाठी तो राजा वेषांतर करून चाललेला आहे, याची सगळी स्पष्ट कल्पना प्रेक्षकांना येते.

वग सादर करताना कोणत्याही पात्रांचा गोंधळ होऊ नये यासाठीच हे शिल्कार गायले जातात. तमाशातल्या शाहिरांनी, लोकनाट्याच्या अनेक लेखकांनी, कवींनी वेगवेगळे घाट स्वीकारून विविध प्रकारचे शिल्कार लिहिले आणि वगनाट्याची तसंच लोकनाट्याची रंगत वाढवून मराठी माणसाची करमणूक केली, एवढं मात्र नक्कीच. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालेचा भाग 76 ऐकलात। हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून।
2: गजानना गणराया अधिवंदू तुझ मोरया। गजानना
3: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया। गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत। हे रंबा तू गणनायका।

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: श्रोते हो, मध्यरात्रीचे 2 वाजताय. सादर करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.
2: नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गम्मत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे. तबला साथ आहे प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर आहेत डॉक्टर भागवत ढोले सर.
3: आज आम्ही गम्मत जम्मत कार्यक्रमात विविध कला सादर करणार आहोत. ती कला सादर करण्यासाठी व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव कुमार भारद्वाज सर व आमचे संगीत शिक्षक डॉक्टर भागवत ढोले सर यांनी आमच्याकडून मेहनत करून सर्व कार्यक्रम त्यांनी बसवून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार.

0: नुकताच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा भारताचे महान विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त साजरा केला जातो. म्हणून आज तुम्हाला एका गुरु शिष्याची गोष्ट सांगणार आहे, गुरु शिष्य परंपरेची प्रेरणादायी गोष्ट. भारतीय संस्कृती ही गुरु शिष्य परंपरेवर उभी आहे. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा, संस्कार करणारा आणि जीवन घडवणारा मार्गदर्शक असतो. प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरुजींच्या सान्निध्यात राहून ज्ञान, शिस्त, नम्रता आणि जीवनमूल्य शिकत असत. मी आज तुम्हाला अशाच एका गुरुची आणि त्यांच्या शिष्यांची एक गोष्ट सांगणार आहे.
1: एका गावात पंडित चैतन्य गुरुजी यांचा आश्रम होता. दूर दूर वरून विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. गुरुजी अत्यंत विद्वान होते, पण

0: गोळा करत असत. कोणी झाडू मारत असत, कोणी पाणी भरत असत, तर कोणी स्वयंपाक घरात मदत करत असत. राम नेहमी पहाटे उठून आश्रमाची स्वच्छता करत असे. तो कोणतेही काम करण्यासाठी लाज बाळगत नव्हता. एका दिवशी नवीन विद्यार्थी म्हणाला, तू एवढा अभ्यासू असूनही छोटे कामे का करतोस? राम शांतपणे म्हणाला, गुरुजी म्हणतात सेवा केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. हे ऐकून सर्व विद्यार्थी सेवाभावाने काम करण्याची सुरुवात करतात.
1: काही वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली. गुरुजींनी सर्वांना जंगलातून चालत येण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांना चालणे सोपे झाले. तो आश्रमात सर्वात शेवटी पोहोचला. गुरुजींनी विचारले, राम तुला एवढा उशीर का झाला? राम नम्रपणे म्हणाला, गुरुजी रस्त्यावर काटे होते, कोणाला इजा होऊ नये म्हणून ते मी बाजूला केले. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
0: गुरुजी म्हणाले, आजची परीक्षा पुस्तकांची नव्हती, ती माणुसकीची होती. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला त्यांनीच शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला. त्या दिवशी रामला सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गौरविण्यात आले.
1: शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले. काही वर्षांनी राम मोठा अधिकारी झाला. त्याला भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळाला. एक दिवस तो आपल्या गुरूंना भेटायला आश्रमात आला. त्याने गुरुजींच्या चरणी नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्याच्यासोबत भरपूर भेटवस्तू आणि धन होते. गुरुजी म्हणाले, बाळा मला यापैकी काहीही नको. राम म्हणाला, गुरुजी मग मी तुम्हाला काय देऊ? गुरुजींनी उत्तर दिले, गरीब मुलांना शिक्षण दे, त्यांना चांगले नागरिक बनव, हीच माझी गुरुदक्षिणा. रामने त्याच दिवशी आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. अनेक गरीब मुले शिकू लागली. गुरुजी आनंदाने म्हणाले, आता मला खरी गुरुदक्षिणा मिळाली.
0: काही वर्षांनी चैतन्य गुरुजी वृद्ध झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांची सेवा केली. राम दर महिन्याला आश्रमात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगू लागला. तो नेहमी म्हणायचा, गुरु आपल्याला फक्त अक्षर ज्ञान देत नाहीत, ते जीवन जगण्याची कला शिकवतात. आजही त्या आश्रमात गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. प्रत्येक नवीन विद्यार्थी आश्रमात प्रवेश करताना एकच वचन देतो, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अशा प्रकारे एका गरीब मुलाने आपल्या गुरुजींचे विचार आयुष्यभर जपले आणि समाजासाठी कार्य करून गुरुजींचे ऋण फेडले.
1: बोध, गुरूंचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. खरे शिक्षण म्हणजे चांगले संस्कार आणि उत्तम आचरण. सेवा, नम्रता आणि प्रामाणिकपणा हीच खरी गुरुदक्षिणा आहे. ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे.
0: यानंतर आपल्या समोर रिद्धी गायकवाड शास्त्रीय संगीत राग देस सादर करत आहे.

0: धन्यवाद रिद्धी, खूप छान सादरीकरण केलेस तू.
1: यानंतर मनुश्री उमाटे आपल्या समोर हार्मोनियम वादन करणार आहे राग भिंपलास.

0: खूप छान मनुश्री।
1: यापुढे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक समूह गीत सादर करणार आहेत। पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया।
0: या गाण्यासाठी मी आमंत्रित करते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरंशी देशपांडे, प्रीत चव्हाण, मनुश्री उमाटे, रियांश तिवारी, विवान शिनकर, अनिर्विण्य बोरुडे।

0: सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।
1: आताच आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला। या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे। तबला साथ होती प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर होते डॉक्टर भागवत ढोले सर। छोट्या दोस्तांनो, गणपतीची तयारी, आरास, मखर शेवटच्या टप्प्यात आलं की नाही? काय काय केलं यावर्षी? काय वेगळ्या पद्धतीने विचार केलात? तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काही लिहिलं असेल तरी देखील आमच्याकडे जरूर पाठवा। आपण जे काही उत्सव साजरे करतो यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण यापैकी कोणतेही प्रदूषण आपल्या हातून घडणार नाही याची सगळ्या बच्चे कंपनींनी मला खात्री द्या। आणि आनंदानं, उत्साहानं, भरभरून नवचैतन्यानं येणारा गणेशोत्सव साजरा करूया। आपल्या पारंपरिक संकल्पना, गोष्टी, कथा, आपली जुनी गाणी समजावून घेऊया, पाठ करूया आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जरूर सादर करूया। शाळांमध्ये जरूर आपण विविध गुणदर्शन या निमित्तानं सादर करत असू तर तेही करूया। यावर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही नवीन काय केलं हे आम्हाला नक्की लिहून पाठवा। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता। चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या। नमस्कार, बाय बाय, टाटा।
2: तुमचं हसू, तुमची ओळख।

0: पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

वरद विनायकाच तिथ एक मंदिर, मंदिर लय साध सुध जस कौलारू घर, घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गंमत जम्मत या चित्रपटातला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत दिले अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथे संपतो आहे. मध्यरात्रीचे 3 वाजतात. सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: बुलंद पहाडी ऐकून गायन श्रोते झाले ज्यांचे दास. बुलंद पहाडी ऐकून गायन श्रोते झाले ज्यांचे दास. मानबिंदू हे रंगभूमीचे गुणशाली कामत रामदास. असे हे रामदास कामत आज आठवणीच्या गंधकोशी या सदरामध्ये मुलाखत देण्यासाठी इथे आलेत. त्यांचं प्रथमतः मी शुभदा दादरकर स्वागत करते. नमस्कार रामदासजी.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आजची ही मुलाखत ऐकताना सर्वप्रथम आमच्या जर डोळ्यासमोर काही येत असेल तर गेली 50 वर्ष नाट्य गान शारदेची निष्ठापूर्वक आपण सेवा केलीत.
1: हो.
0: केवळ नाट्यसंगीतच नाही तर भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीत अशा संगीतातील विविध गीतप्रकारातून आपण महाराष्ट्राच्या सर्व जनतेला परिचयाचे झालात.
1: हो, हो.
0: आपला आवाज ही आपली खास ओळख ठरली आणि गेली 50-55 वर्ष सातत्याने महाराष्ट्रातली जनता आपला आवाज कानात साठवून राहिली आहे. तर मी सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न विचारते की असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

0: कानावर आलं की मी ते नेहमी गात होतो, ते गायचा प्रयत्न करायचा.
1: तुमच्या वडिलांचा आवाज पण असाच खूप बुलंद,
0: अतिशय खणखणीत आवाज होता अगदी, त्यांच्यासारखाच माझा आवाज खणखणीत आवाज आहे.
1: तोच वारसा तुम्हाला मिळाला?
0: मिळाला.
1: आणि मग वडिलांच्या बरोबर तुम्ही काही देवळामध्ये वगैरे असं?
0: माझे वडील दत्तभक्त होते आणि ते देवळात जाऊन भजनं वगैरे करायचे, तर त्यांच्या बरोबर मी जायचा आणि त्यांच्या बरोबर मी भजनं म्हणायचा.
1: असं
0: आणखी सांगायचं म्हणजे माझी आई उत्तम गाणारी जरी होती, पण आमच्या समाजामध्ये तुम्हाला माहिती आहे ना, स्त्रियांनी गाणं हे त्याज्य मानलं जात होतं.
1: बरोबर.
0: गायचं कोणी आमच्या समाजातल्या माणसांनी, दुसऱ्या माणसा समाजातल्या माणसांनी गायचं, असे समजा
1: काळ पण वेगळा होता.
0: पण ती गात होती, खूप चांगलं गात होती.
1: असं
0: हो, खूप चांगली गात होती आणि झोपाक वगैरे करताना ती गायची, अतिशय सुरेल आवाज होता. तर तसा वारसा आला माझ्याकडे तो.
1: बरोबर. गोवा ही कलावंतांची भूमी असं म्हटलं जातं.
0: हो.
1: तुमचा जन्म गोव्यातला, बालपण पण सगळं गोव्यात गेलं.
0: हो.
1: तेव्हा बालवयातच तुमच्यावर संगीताचे संस्कार गोव्यातल्या भूमीमध्ये झाले. तर संगीताच्या क्षेत्रात आपण पुढे जाऊन करिअर करायची असं काही तुम्ही ठरवलं होतं का?
0: नाही नाही, असं काही नव्हतं माझ्या मनात. खरं सांगायचं म्हणजे मी गातो म्हटल्यानंतर पुष्कळचे गायक लोक वगैरे किंवा हरदास कीर्तनकार आमच्या गावात यायचे, ते सांगायचे माझ्या वडिलांना ह्याला तुम्ही गाणं शिकवा.
1: बरोबर.
0: आता गाणं शिकवा म्हणजे कुठेतरी पाठवून द्यायला पाहिजे ना, गुरुग्रही पाठवून द्यायला पाहिजे. पण ते तसं शक्य नव्हतं. बरं, गोव्यात गाणं शिकण्याची काही व्यवस्था नव्हती. आता खूप व्यवस्था झालेली आहे, म्हणजे म्युझिक स्कूल झालं, त्यावेळी काहीही काहीही नव्हतं. त्यामुळे एक निश्चित हा गाण्याचा प्रकार करिअर करावी असं त्यावेळी मनात नव्हतं माझ्या. फक्त पुढे शिकायचं आणि कुटुंबाला हात लावायचा,
1: पण गात राहायचं, गाणं शिकायचं. गाणं तुमच्या मनात होतं?
0: ऐकलं की गात होतो मी, सगळं गात होतो.
1: अकॅडमिक शिक्षण आणि गाणं असं दोन्हीही चालू ठेवलं तुम्ही.
0: हो.
1: आणि मग पुढे ऍक्च्युली तुमच्या गाण्याची शिक्षणाची सुरुवात कशी झाली आणि कोणाकडे झाली?
0: ते असं झालं की मी 1949 सालामध्ये मी माझी SSC परीक्षा पासून मुंबईला आलो आणि माझ्या मामांकडे राहत होते 2 वर्ष, आणि नंतर मी भावाकडे राहत होतो. तर त्यावेळी माझा भाऊ मास्टर नवरंगांच्याकडे शिकत होता, मोठा भाऊ उपेंद्र कामत.
1: उपेंद्र कामत.
0: तर त्याने मला शिकवायला सुरुवात केली क्लासिकल म्युझिक. बरीच वर्ष मी त्याच्याकडे गाणं शिकलो, 7-8 वर्ष जवळजवळ मी त्याच्याकडे शिकलो. म्हणजे 1964 पर्यंत मी त्याच्याकडे गाणं शिकत होतो आणि नुसतं गाणं ऐकायचं. नंतर अधून मधून 1956 सालामध्ये मी नाटकात काम केलं.
1: पण मग गाण्यातून एकदम नाटकाकडे कसं काय आलात? गाणं शिकत होतात,
0: गाणं शिकत होतो.
1: संधी कशी मिळाली?
0: गाणं माझ्या अंगभूत असल्या कारणानं 1956 साली दी गोवा इंदू असोसिएशननं संशय कल्लोळ नाटक दिलं होतं,
1: राज्य नाट्य स्पर्धेकडे.
0: तर तिथे त्यांनी मला गायला बोलवलं, ते साधूच्या भूमिका करता आणि ते हृदय धरा हा बोध खरा हे गाणं त्यावेळी म्हटलं, ते लोकांना खूप आवडलं.
1: साधूच्या तोंडी तेवढं एकच गाणं आहे?
0: एकच गाणं आहे. आणि त्या गाण्याकरता त्याने मला घेतलं होतं, तिथून माझी करिअर सुरुवात झाली.
1: मग जरा जे तुमच्या कारकिर्दीचं संपूर्ण आज एवढी 50-55 वर्षाची तुमची कारकिर्द आहे, त्याची सुरुवात ज्या भूमिकेने झाली आणि ज्या गाण्याने झाली त्याची थोडीशी झलक आमच्या श्रोत्यांना ऐकवा ना.
0: ऐकवतर.

0: वा, मला असं सांगा त्यावेळी तुमचं वय काय असेल अंदाजे?
1: 25-26 वर्षात त्यावेळी होते.
0: मग इतक्या लहान वयात जे गाणं तुम्ही सुरुवातीला गायलात तुमच्या करिअरच्या पहिल्या भूमिकेत गायलात,
1: हो,
0: ते आज रसिक हो श्रोते हो ऐका, वयाच्या 82व्या वर्षीही तोच आवाज आणि तोच आवाजातला फ्रेशनेस आपल्याला ऐकायला मिळतो, हे भाग्य फार म्हणजे फार थोड्या कलाकारांना लाभलं असेल. खरंच देवाची कृपा तर आहेच, पण त्याच्या जोडीला तुमचं श्रमही तितकेच कारणीभूत आहे, तुमचा रियाज आहे.
1: अजून चालते हा,
0: माहितीये मला ते, त्या मुद्द्याकडे आपण वळणारच आहोत. पण आम्हाला एक श्रोते म्हणून ऐकताना फार बरं वाटतं की नुसता आवाज ऐकला की ऐकतच राहावा असंच वाटतं की पुढे काही ज्याला आसमंत भरून जाणारा आवाज म्हणतो ना, किंवा थिएटरमध्ये तुम्ही उभं राहिलात गायला लागलात की अख्खं थिएटर

0: ट्रॅक्टरचा कोपरा आणि कोपरा भरून जातो ह्या आवाजाने. ही आवाजाची देण जी तुम्हाला तुमच्या वडिलांकडनं मिळाली, त्यानंतर तुमच्या भावाकडे तुम्ही रागधारी संगीताचं शिक्षण घेतलं आणि त्याला थोडंसं एक पैलू पाडण्याचं काम झालं. पण ज्याला उमेदवारीचा काळ म्हणतो आपण, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात आहेच हा काळ. तुम्ही ही भूमिका करून संगीत रंगभूमीवर राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पदार्पण केलं, पण तरी सुद्धा जो उमेदवारीचा काळ म्हणतो तो कसा होता, म्हणजे त्याच्यात तुम्हाला कोणाकोणाकडनं आणि काय काय स्वरूपात शिकायला मिळालं?
1: माझं हे गाणं लोकांना आवडलं, असोसिएशनच्या लोकांना पण आवडलं आणि माझे जे दिग्दर्शक होते गोपीनाथ सावकार त्यांना पण आवडलं. म्हणून त्यांनी मग 1958 साली ह्याच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये शारदा नाटक झालं होतं, त्याच्यामध्ये कोदंडाची भूमिका करण्याकरता मला बोलावलं. त्या भूमिकेबद्दल असं सांगतो मी तुम्हाला की ते गाणं गायल्यानंतर फायनल परीक्षेमध्ये स्पर्धेमध्ये तिथे मला पहिलं बक्षीस देण्यात आलं
0: गायनाच्या
1: कोदंडाच्या भूमिकेत. पहिलं मला बक्षीस मिळालं, तोपर्यंत त्या संगीताला बक्षीस नव्हतं,
0: वेगळं असं बक्षीस नव्हतं.
1: ते माझ्याकरता मुद्दाम परीक्षकाने रिकमेंड केलं की
0: आणि
1: ते मला मिळालं. नंतर 1960 साली मृच्छकटिक नाटक त्या स्पर्धेमध्ये केलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मला संगीताचं बक्षीस मिळालं. असे अधून मधून मग कुठे संशय कळोचा प्रयोग लागला की मला साधूची भूमिका करण्याकरता बोलवायचे. नंतर मी नारदाची भूमिका
0: सौभद्रामध्ये
1: ते करत होतो आणि असे 1964 पर्यंत हे चाललं होतं. म्हणजे
0: ज्याला उमेदवारीचा काळ म्हणतात
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये तुम्ही संशय कल्लोळ, शारदा, मृच्छकटिक, सौभद्रामधलं नारद अशा काही भूमिका केल्यात.
1: हो,
0: पण ह्या भूमिका जेव्हा केल्यात तेव्हा जसं पहिल्यांदा गोपीनाथ सावकारांनी तुम्हाला बोलावलं काम करण्यासाठी साधूच गोबा हिंदू असोसिएशन तर्फे, तर पुढच्या या भूमिका पण गोपीनाथ सावकारांनीच बसवून घेतल्या का?
1: मी खरं सांगतो तुम्हाला, मी आज नट म्हणून उभा राहिलो ते केवळ गोपीनाथ सावकारांच्यामुळे. कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कशी एंट्री घ्यायची, कशी एक्झिट घ्यायची, कसं उभं राहायचं, गाताना कसं गायचं, चेहऱ्यावर कसे आपले भाव दिसले पाहिजेत, हे सगळं त्यांनी मला शिकवलं.
0: अगदी बारीक कटाक्ष होता,
1: बारीक सारीक, आणि माझ्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. म्हणजे मला त्यांनी घडवलं, त्यांनीच मला
0: गोपीनाथ सावकारांनी.
1: त्याचप्रमाणे गाणी कशी सादर करायची ही नाटकातली पदं ही गोविंदराव अग्नीने शिकवली मला. संशय कलोल मधली, शारदा मधली, मृच्छकटिक मधली गाणी ही त्यांनी बसून दिली आम्हाला
0: गोविंदराव अग्नीने.
1: म्हणजे कशी गायची, किती थोड्या वेळात गायचं, तो भाव कसा प्रकट करायचा हे गोविंदराव अग्नीने सांगितलं. फक्त दुर्दैवाने मला त्यांच्याकडे गाणं शिकायला मिळालं नाही शास्त्रीय संगीत, पण नाटकातली पदं त्या उत्तमरित्या म्हणजे बेस पक्की त्यांनी केली माझी. गोपीनाथ सावकारने
0: गद्यभूमिका
1: आणि गोविंदराव अग्नीने गाणी तयार करून घेतली माझी.
0: म्हणजे गोविंदराव अग्नी हे संगीतातले तुमचे मार्गदर्शक ठरले आणि गद्यभूमिका सगळ्या गोपीनाथ सावकारांनी बसवून घेतल्या तुमच्या सुरुवातीच्या काळात.
1: हो, त्याच दरम्यान म्हणजे साधारणपणे 1960-62 दरम्यान
0: मदनाची
1: मंजरी हे नाटक अण्णांनी चालवतो, गोखल्यांचं नाटक, आणि ते नाट्य संपदाने काढलं होतं.
0: बरोबर,
1: प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ एकत्र होते त्यावेळी, त्यांनी नाटक काढलं होतं आणि त्याच्यामध्ये मला भूमिका मिळाली. त्याच्यामधली गाणी सुद्धा खूप गाजली आणि त्याची चाली दिल्या होत्या
0: प्रभाकर भालेकरने. मला असं वाटतं की त्यातलं मजला कुठे न थारा, मजला नसे निवारा आणि आली प्रणय चंद्रिका करी, सुंदरी मदनाची मंजिरी,
1: दोन गाणी अक्षरशः गाजली,
0: खूप गाजली. पण मला आणखीन एक असं विचारायचंय, कारण या नाटकातली भूमिका मला आठवते त्याप्रमाणे माझ्या शालेय जीवनात मी पाहिली आहे तुमची पहिल्यांदा, आणि खरं सांगायचं तर तेव्हापासूनच तो जो आवाज कानात बसलेला आहे तो अगदी कायमचा, आणि तेव्हापासून मी तुमची फॅन आहे. पण ते जेव्हा गाणं ऐकलं तर पुढे नंतरच्या काळात, तेव्हा माहीत नव्हतं, पण नंतरच्या काळात मला असं कळलं की या नाटकातली याच भूमिकेची दोन पदं होती. म्हणजे नाटकाला संगीत प्रभाकर भालेकरांनी दिलं हे बरोबर आहे, पण दोन पदं अशी होती की ज्याला चाल तुमची आहे.
1: एक दिवस काय झालं, यांच्याकडे बसलो होतो प्रभाकर भालेकरांच्याकडे, ते मला म्हणले रामदास ही दोन गाणीच्या चाली तू लावायचे बरं का? अरे म्हटलं मला चाली लावता येत नाही, पण तुम्ही चाली लावा. मग मी त्या चाली लावल्या त्याच्या.
0: ते एक बागेश्री मधलं होतं, मानिनी सोड तुझा अभिमान,
1: बागेश्री केलं त्यांनी, पण ते गाजाडामध्ये गाणं होतं.
0: अच्छा, मग त्याची थोडीशी तुम्ही झलक ऐकवाल का त्या दोन्ही पदांची? अगदी खूप आवडेल रसिकांना ऐकायला.

0: हीच ध्वनिमुद्रिका पुढे प्रकाश गांगरेकरांच्या आवाजात बरीच लोकप्रिय झाली.
1: ते
0: बरोबर आहे, पण ही चाल तुमची,
1: ही चाल माझी आहे,
0: लोकांच्या पर्यंत पोहोचली. आणि माझ्या दृष्टीने मला त्यातलं जेव्हा तुम्ही हे सांगितलं की या पदाला मी चाल दिली आहे, तेव्हा मला इतकं बरं वाटलं, कारण ती माझी अत्यंत आवडीची स्वतःची चाल आहे. त्याचे शब्दही मला खूप आवडतात. जीवन दुःखावरी जगी या मरण हीच औषधी, हे इतकं सुंदर पद काव्यदृष्ट्या पण झालंय, आणि त्याला तुमची फार सुंदर चाल आहे.
1: खूप चांगली चाल आहे.
0: थोडीशी झलक.

0: खूपच छान. ही दोन गाणी तुम्ही ऐकवली तर फार बरं वाटलं, कारण लोकांनाही जी लोकप्रिय पदं आहेत ती माहिती असतात, किंवा नाटकाचं संगीतकार कोण हे कुठेतरी माहिती असतं. पण त्याच नाटकात काही गाणी अशी असतात, जुन्या काळापासूनच असं चालत आलं आहे मनापमनपासून देखील, की काही काही पदं ही त्या त्या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांनी चाली केलेल्या असतात. त्या काही काही वेळेला लोकांना माहीत नसतं. पण या निमित्ताने हा तुमचा जो संगीत देण्याचा पैलू आहे तो पण लोकांच्या पुढे यावा ही इच्छा होती म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला.
1: आणि मला हे गाताना बरं वाटलं, कारण माझ्या चालीत मला बरं वाटलं फार
0: बरं. आता मी असं विचारीन, हा सगळा तुमचा उमेदवारीचा काळ होता ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीच्या काही भूमिका केल्यात, पण खऱ्या अर्थाने सगळ्या क्षेत्रात जरी तुमचं नाव होत असलं तरी संगीत रंगभूमीवर रामदास कामत हे नाव ज्या नाटकाने अगदी लोकप्रिय झालं, म्हणजे खऱ्या अर्थाने यशस्वी असलेलं पहिलं व्यावसायिक नाटक तुमचं कोणतं?
1: माझं पहिलं व्यावसायिक नाटक संगीत मत्स्यगंधा वसंत कानेटकरांचं.
0: बरोबर.
1: त्याची भूमिका पराशरची भूमिका,
0: पराशर
1: फक्त पहिल्या अंकापुरती हा एका पहिल्या अंकापुरतच त्याचं काम आहे. आणि ते त्यांनी कसं दिलं हे तर मला याला मला आश्चर्य वाटतं, कारण सांगतो तुम्हाला, कारण तोपर्यंत मी प्रसिद्धीला आलो नव्हतो आणि फक्त एका अंकापुरतच त्याचं काम होतं म्हणून त्यांनी मला भूमिका दिली. आणि त्याच्यातली चार गाणी होती, देवाघर सिद्धांत कोणाला गुंतता हृदय हे, सारे तिथे हिम शिखरे आणि नको विसरू संकेत मिळाला, ही चार गाणी होती. ते केवळ एका अंकापुरता म्हणून मला काम दिलं, पण ते अक्षरशः त्या गाण्याने कहर केला, खूप प्रसिद्ध झाले, वेगळ्या प्रकारची गाणी म्हणून.
0: किंबहुना त्या गाण्याच्या लोकप्रियतेनंतरच ते नाटक चालायला लागलं.
1: अगदी बरोबर,
0: ही खरी फॅक्ट आहे.
1: खरी.
0: आणि देवाघरचे ज्ञात कुणाला हे एक गाणं म्हटलं की रामदास कामत, संगीत जितेंद्र अभिषेकी, हे एक सगळं लोकांच्या समोर समीकरणच झालं आणि लोकांना अगदी माहीत झालं.
1: हो हो.
0: तर पहिलं नाटक तुमचं मत्स्यगंधा, त्यातलं गाजलेलं गाणं, ही चारीच्या चारी ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय झाल्या, तर त्याबद्दल महाराष्ट्रातली सगळी जनता कधीच हे तुमचं ऋण विसरू शकणार नाही असं मला वाटतं.

0: मत्स्यगंधा मधली ही चारही गाणी इतकी लोकप्रिय झाली आणि त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. रागधारी संगीतावर बेस असलेली ही गाणी आणि अभिषेकींचं वैशिष्ट्यपूर्ण संगीत हे जरी असलं तरी असं ऐकिवात आहे की अभिषेकी बुवांनी सुरुवातीला कानेटकरांना असं सुचवलं की हे नाटक तुम्ही संगीत करूच नका, गद्य नाटक असू दे. हे खरं आहे का किंवा त्यावेळेची आठवण काय ती जरा तुम्ही सांगा ना.
1: हे ज्यावेळी नाटक लिहिलं त्यावेळी संगीत दिग्दर्शक कोण असा विचार असोसिएशनच्या लोकांपुढे पडला होता.
0: बर,
1: ते पहिल्यांदा गेलो होतो वसंत देसाईंच्याकडे पण त्याने नाही सांगितलं. मग ते कुणाकडे द्यायचं? मग शेवटी करता करता ते अभिषेक भवनच्याकडे नाटक आलं. अभिषेक भवनचं नाटक वाचलं आणि तडक ते नाशिकला गेले वसंतरावांच्याकडे.
0: बर,
1: आणि ते त्यांना सांगितलं, वसंतराव हे नाटक तुम्ही संगीत करू नका, ह्या नाटकाचं प्रोज एवढं जबरदस्त आहे की तुम्ही संगीत करूच नका ते. तर ते म्हणले नाही असं कसं, मला संगीत नाटक लिहायचं आहे. मग ते संगीतच करायला पाहिजे आणि ते तुम्ही चांगलं करावं हे तुम्ही आव्हान म्हणून स्वीकारा असं वसंतरावांनी सांगितलं. मग ते आले आणि मग त्यांनी चाली लावल्या. पण चाली लावताना ते मला काय सांगायचे, रामदास हे आतापर्यंत हे सगळे लोक जे गातात त्यावरचे नट लोक किंवा गायिका बालगंधर्वची गायकी म्हणून गातात पण ते खरं नाही म्हणाल ते असं नाही. बालगंधर्वची गायकी असे नाही, आपण वेगळा प्रकार आपण करू आणि म्हणून त्यांनी मग शास्त्रीय संगीतावर आधारलेली अशी गाणी केली, चार गाणी केली ते आणि ते शिकवायला लागलं मला.
0: मग त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला काही म्हणजे त्यांनी कशा तऱ्हेने रेकॉर्डिंग केलं किंवा काही आठवणी असतील तुमच्या?
1: काय झालं, पहिल्यांदा नाटक आलं स्टेजवर त्यावेळी ते नाटक चाललं नाही, गाण्याचा फारसा इफेक्ट होत नव्हता किंवा नाटकाचा इफेक्ट होत नव्हता किंवा ते संकलित केलेलं नव्हतं नाटक. बरंच कारण आहेत, त्यात नाटक चालत नव्हतं. मग नाटक चालायला पाहिजे तर काय करायला पाहिजे, त्या रेकॉर्ड्स काढायला पाहिजे. रेकॉर्ड्स काढायला पाहिजे मग मी थोडासा HMEच्या लोकांपुढे जाऊन सांगायला लागलो. मी आपले गोव्याचे गृहस्थ होते तिकडे सेल्स मॅनेजर म्हणून, तर मी त्यांना सांगितलं. ते म्हणे हो करूया करूया. आणि बरेच दिवस त्यांनी मला टांगवलं आणि शेवटी मला म्हणाले एक दिवस या. मी तिथे गेलो त्यांच्याकडे तर मला म्हणाले की म्हणून दाखवा. तर तिथे चौघजण त्यांचे HMEचे लोक बसले होते. मी बसलो आणि गाणं म्हणायला लागलो. गाणं म्हटलं संपलं, मी त्यांच्या तोंडाकडे बघायला लागलो. तर म्हणजे नंतर तुम्हाला सांगतो. मी आलो घरी, नंतर 8-15 दिवस मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो. काय करताय तुम्ही, रेकॉर्डिंग करता का? नाही नाही, मागे गेलो या नाच. मी गेलो तर एक दिवस मला म्हणाला की गेल्यावर तुम्ही बसून म्हटलं होतं ना, आता यावर तुम्ही उभे राहून म्हणा. मी उभा राहून म्हटलो, काही प्रतिसाद नाही. मी पुन्हा गेलो त्यांच्याकडे. तर म्हणजे आता पुन्हा आणखी एकदा तिसरी ट्रायल द्या. मग तिसऱ्या ट्रायला मी त्यांच्याकडे गेलो तर मला गेल्यावर तुम्ही उभे राहून म्हटलं होतं, आता तुम्ही ते भाषण म्हणा, त्या भाषणाच्या उगत गाणं कसं तर म्हणा. ठीक आहे, मी तसं म्हटलं. त्यांच्या काही त्या चेहऱ्यावरचे ढिम्म काय हल्लं नाही, काय त्यांना करायचं किंवा काय मला कळत होतं. शेवटी 8-15 मी तिथं जात होतं तिकडनं, त्यांनी मला बोलवलं रामदास इकडे तर काय आणखी एकदा तुम्ही ट्रायल याल का? नाही येणार म्हटलं. मी 3 ट्रायल तुमच्याकडे दिले, आता येणार नाही. तुम्ही नाही केलं तर मला चालेल. नाही म्हणलं आपण करूया. आणि मग त्यांनी एक दिवस ते रेकॉर्डिंग ठेवलं.

0: बुवाने माझ्याकडनं अभिषेकाबद्दल गाणी परफेक्ट बसून घेतली आणि मग ते रेकॉर्डिंग केलं. मग रेकॉर्डिंग केलं ते ही साधारणपणे ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट आहे आणि दिवाळीच्या दरम्यान ती रेकॉर्ड बाहेर आली. त्यानंतर त्यांनी मला बोलवलं, माझी कॉम्प्लिमेंटरी कॉपी त्यांनी माझ्याकडे दिली. गाणं ऐकलं आणि मी चाट पडलो, बट मीच गायलो किंवा काय असं मला वाटायला लागलं. तर मी ती रेकॉर्ड घेतली आणि परस्पर ऑल इंडिया रेडिओवर आलो तिकडनं. आणि तिथे माझा मित्र होता शरद जांभेकर, शरद जांभेकर रेकॉर्ड दिले. मी म्हटलं की रेकॉर्ड घ्या लाव, जरा लोकांच्या पुढे रेकॉर्ड ऐकली पाहिजे. ते त्यांनी धोशा लावला बरीचा मंडळमध्ये कामगार सभेमध्ये त्यांनी लावायला सुरुवात केली. आपली आवडी तिथे लावायला सुरुवात केली. ती एवढं लोकांना आवडायला लागलं की त्यावेळी काही लोक जाऊन बाजार बघायला गेले, त्यांना रेकॉर्ड्स मिळत नव्हते, स्टॉक संपला होता. आणि मग तिने पुन्हा त्यांनी मागून घेतला स्टॉक. असे हे त्याची खूप अशी रोचक अशी हकीकत आहे.
1: फार छान आठवण आहे, कारण ही लोकांना माहीत नसतं. आणि एवढ्या प्रथितयश कलाकाराला सुद्धा एक प्रकारे तीन वेळा ट्रायल द्यायची, म्हणजे ऑडिशन टेस्ट दिल्यासारखंच झालं ते. अशी वेळ
0: एखाद्या
1: नाही, पण हे सर्वसामान्य सगळ्या लोकांना कळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आजकालच्या दिवसात म्हणजे असं थोडं गायलं की लगेच प्रसिद्धी पायाशी येते. आणि जसं म्हणतो ना की हळदीला आले केशराचं मोल, अशी परिस्थिती झाली आता दिवसेंदिवस. तर त्या सर्व जणांना हा एक आदर्श आहे असं मला वाटतं. आठवणीच्या गंधकोशी ह्या सदरामध्ये आजचा हा पहिला भाग आपल्या इतक्या सुंदर सुंदर आठवणी श्रोत्यांना ऐकायला मिळाल्या. आता ह्याच्या पुढच्या भागात याहूनही जेवढ्या तुम्ही भूमिका केल्यात विविध आणि इतक्या विविध प्रकारची गाणी गायलीत, त्या सगळ्यांच्या आठवणी आपल्याला पुढे ऐकायच्याच आहेत. आज इथेच थांबूया. नमस्कार.

0: श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचे 3:30 होत आहेत. सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात गौदी माडगुळकर यांची रचना. संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.
1: रघुकुल तिलका माझे. सीतेनं आपले डोहाळे श्रीरामांना सांगितले. श्रीरामानेही हसून तिच्या इच्छांचा आदर केला. म्हणाले, जानकी, तुझी इच्छा लवकरात लवकर पुरी करीन. पती पत्नींचा हा मनोहर संवाद झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं श्रीरामांना सांगितलं, राजन, सेतुबंधन आणि रावणवध या दोन दैवी कृत्याबद्दल सारी प्रजा आपल्याला धन्यवाद देत आहे, पण काय सत्य ते निर्भयपणे कथन कर. अशी श्रीरामांची अनुज्ञा मिळताच भद्र पुढे सांगू लागला, लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेली सीता श्रीरामानी परत पत्नी कशी मानली. तिच्याशी प्रणय करण्यात त्यांना कोणता आनंद होत असेल. लोकपाल श्री रामचंद्रांचं मन पुन्हा विषण्ण झालं. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी आश्रमाच्या सन्नीत नेऊन सोडून ये. लक्ष्मणाजी कुणाही भावंडाला श्रीरामांची शपथ उल्लंघित आली नाही. लक्ष्मणानं रथातून जानकीला वनप्रदेशात नेली. सीतेला वाटलं आपले डोहाळेच पुरवले जात आहेत. असह्य होऊन लक्ष्मणानं जेव्हा सीतेला खरं काय ते निवेदन केलं तेव्हा तिच्या दुःखाला विश्व थिट झालं. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पतिचरण पुन्हा मी पाहू कुठे. कठोर झाली जेथे करुणा, गिळी तमिश्रा जेथे अरुणा, पावक जिंके जेथे वरुणा, जे शाश्वत त्याचा देठ तुटे, मग सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. व्यर्थ शिणविले माता जनका, मीनच जाया नभे कन्यका, निकसच मानी कासे कनका, सिद्धीत तपाला आज विटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. अग्नी ठरला असत्य वक्ता, नास्तिक ठरवी देवच भक्ता, पतिव्रता मी तरी परित्यक्ता, चरणीच्या धरेसी कंप सुटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. प्राण तनूतुन उडू पाहती, अवयव कामग भार वाहती, बाह तसे मद श्री भागीरथी, अडखळे अंतिचा विपळ कुठे. मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. सरले जीवन सरली सीता, पुनर्जात मी आता माता, जगेन रघुकुल दीपा करिता, फलधरी रूप हे सुमन मिटे, मद सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. वनात विजनी मरुभूमीवर, वाढवीन मी हा वंशांकुर, सुखात नांदो राजा रघुवर, जानकी.

ही जनातुन आज उठे मग सांग लक्ष्मणा जाऊ कुठे जाई देवरा पुरा मागुती जाई देवरा पुरा मागुती शरसे माझे स्वर मज रूपती पती न राघव केवल नृपती बोलता पुन्हा ही जीव थटे मग सांग लक्ष्मणा जाऊ कुठे इथून वंदिते मी माताना इथून वंदिते मी माताना प्रणाम पोचवी रघुनाथाना आशीर्वच तुझ घे जाताना आणखी उठिना शब्द फुटे मग सांग लक्ष्मणा जाऊ कुठे।

सीतेवरची प्रीती करितील मुक्तता कधी ते वैदेहीची मद सांग अवस्था दूता रघुनाथांची त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी वळतील पाऊले कधी इथे नाथांची मद सांग अवस्था दूता रघुनाथांची जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी तो वरी सजीव मी असेन तैशा स्थानी जन्मात कधी का होईल भेट तयांची मद सांग अवस्था दूता रघुनाथांची।

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपतो आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 4 वाजता सादर करीत आहोत

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात स्वीकार कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग तोडी. यांना तबला साथ दिली आहे संतोष मिश्रा यांनी. द्रुतगत आहे 3 तालात. तर ऐकूया स्वीकार कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग तोडी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वीकार कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग तोडी ऐकलात. यांना तबला साथ दिली होती संतोष मिश्रा यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR DTH मराठी उपग्रह वाहिनीवरून.
1: गजानना गणराया आधीवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
3: श्रोते हो, पहाटेचे 4:30 होत आहे. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग बिभास. विलंबित आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे विनोद पागडे यांनी. तर ऐकूया धनंजय हेगडे यांनी गायलेला राग बिभास.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात धनंजय हेगडे यांनी गायलेला राग बिभास ऐकलात. यांना तबला साथ दिली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पागडे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: गजानना गणराया अधिवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका. तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. पहाटेचे 5 वाजतात. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं गीत. संगीत दिलंय शंकर एहसान लॉय.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं शंकर महादेवन यांच्या स्वरातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिले अजित समीर यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. पहाटेचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातली ही रचना.